श्रोते हो सुप्रभात. FM बँड 101 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ 1948, 15 जून 2026. पहाटेचे 5:55 आणि 35 सेकंद झालेत. आजचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी महेश मराठे आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. प्रसारणाची सुरुवात करूया मंगलसुरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली आसावरी रागातली धून श्रोते हो आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आता सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत थोड्याच वेळात.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 6:30 होत आहेत आमचा यानंतरचा कार्यक्रम, ठीक 6:35.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इन टू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
6: तेजोमय नाद ब्रह्म है.
7: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
8: श्रोते हो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात 12:00 अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
9: आकाशवाणी नेटवर्कचं हे आहे पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:35 श्री रामचरित मानस या कार्यक्रमाचा 220वा भाग राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 6:45 आणि 10 सेकंद झालेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही

0: बदलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
0: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33
0: 9764125533.
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील पाचवा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला हा पाचवा श्लोक. याचा अर्थ असा, कोणीही काही ना काहीतरी कर्म न करता क्षणभर देखील केव्हाही राहत नाही. प्रत्येक जण प्रकृतीजन्य गुणांच्या अधीन असल्याने ते गुण प्रत्येकाकडून कर्म करवतच असतात. आचार्य विनोबाजी म्हणतात, कर्माविण कधी कोणी न राहे क्षण मात्रही, प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करितातची. अर्जुन म्हणतो, मी कर्म करणार नाही, हे युद्धाचं घोर कर्म माझ्याकडून होणार नाही. अर्जुनाची मनाची स्थिती नैष्कर्म्य होण्याची होती. पण सर्वात महत्वाचं, काही कर्म अशी असतात कोणी कितीही टाळू म्हटलं, करणार नाही म्हटलं, तरी शरीरात होतच राहतात. माणसाची इच्छा असो वा नसो, कोणत्याही सजीवाच्या देहात इंद्रिय आपापली कर्म करतच असतात. त्याला ती कळत नाहीत किंवा जाणवत नाहीत, पण कर्म होतच असतात. हल्लीच्या आधुनिक वैद्यकशास्त्रात ज्याला ऑटोनॉमस मुवमेंट्स असं म्हणतात, म्हणजे हृदयाचं स्पंदन, अन्नाचं चयापचय, डोळ्याचे उन्मेष निमिषोन्मेष, रक्ताचं अभिसरण, श्वासोच्छवास, हे सगळं चालू राहतंच. ती आपल्याला कळतही नाहीत, पण त्यांचं अखंडित काम आयुष्यभर चालू राहतं. त्या स्वायत्त क्रिया या क्षणभरही थांबत नाही. तसं पाहिलं तर हा ज्ञानाच्या क्षेत्रात विज्ञानाचा विचार भगवंतांनी सांगितला. या क्रिया जीवाच्या अधीनही नसतात. आपण म्हणतो ती ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे विषय, त्यांची कर्म चालूच असतात. एखादा सुगंधाचा झोत आला तर घ्राणेंद्रियांनी तो आपोआप घेतला जातो. शब्द हा कानाचा विषय, सदा सर्व काळ कानावर काहीतरी पडत असतं, ऐकायचं नसलं तरी ते ऐकू येतं. इथे माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, देखे विहित कर्म जेतुले, ते सळे जरी वोसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे, सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले, का नासारंध्र बुझाले परिमळू नेघे, ना तरी प्राणापान गती, का निर्विकल्प झाली मती, की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. जेवढं म्हणून विहित कर्म आहे ते हट्टानी करायचं सोडून दिलं तर शरीरातल्या इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झालेत का? नाक कान नेत्र यांनी आपापले विषय टाकलेत का? प्राणापान गती ती थांबलीये का? मनानी कल्पना करायचं थांबवलंय का? तहान भूक थांबलीये का? प्राणापान गती ती आपोआप सुरू असते. इतकंच काय, शरीरात 10 प्रकारचे वायू आहेत. प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे 5 प्रमुख प्रकार. त्याचप्रमाणे 5 उपवात आहेत. नाग, कुर्म, कृकल, देवदत्त, धनंजय, यातले कोणतेही प्रकार बंद होत नाहीत. देहातली प्रत्येकाची कर्म ठरलेली आहेत, ही कधीही बंद होत नाहीत. वैद्यकीय शिक्षणात जेव्हा शरीरशास्त्र

एनाटॉमी आणि शरीर विज्ञान शास्त्र फिजिओलॉजी हे शिकतो तेव्हा कळतं शरीरांतर्गत ज्या घडामोडी चाललेल्या असतात त्या इतक्या नाजूक आणि गुंतागुंतीच्या आहेत. त्याचा अभ्यास करताना जाणवतं हे एवढं आपोआप कसं घडत असेल, कोण घडवत असेल. जे शरीर ज्याला आपण आपलं म्हणतो त्यालाही त्याचा पत्ता नसतो. जे हल्लीचं शास्त्र उलगडून सांगतं ते अध्यात्मशास्त्रात इतके वर्ष आधीच सांगितलं गेलंय. सांगायचं महत्वाचं की कितीही कोणी ठरवलं की कर्म करायचं नाही, नैष्कर्म्य व्हायचं, तरी ते शक्य नाही. त्याच्या पुढे जाऊन पाहिलं तर आहार, निद्रा, वस्त्र याची गरज अगदी सर्वसंग परित्याग केलेल्या माणसालाही असते. म्हणजे देह जोवर आहे तोपर्यंत काही ना काही कर्म घडत असतात. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म होतच असतात. देह चैतन्य असताना कर्म त्याग संभवत नाही. ही सगळी कर्म प्रकृतीच्या अधीन असतात. प्रकृतीचे सत्व रज तम हे गुण ही कर्म करून घेतात. एखाद्या वायूच्या झपाट्यात उडलेलं पान ते काही हालचाल करत नाही, ते त्या वाऱ्याच्या झोतात इकडे तिकडे भिरभिरत असतं. तशी प्रकृती वशात देहाकडून कर्म घडत असतात. एखाद्या वाहनात बसलेला माणूस स्वतः निश्चल असतो पण त्याचं शरीर त्या वाहनाबरोबर चाललेलंच असतं. जे उचित कर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म टाळायचं आणि ते न करता नैष्कर्म्य होऊ पाहायचं, तेही कसं तर कर्मेंद्रियांची प्रवृत्ती आहे त्याचा विरोध करून. भगवंत म्हणतात कर्मत्याग तर होतच नाही, फक्त तो दांभिकपण आहे. मनातून विषयांची ओढ असतेच पण कर्म होत नाही, पण कर्म करायचं नसतं. भगवंत अर्जुनाला पुढे म्हणतात मनानी इंद्रियांच्या विषयात आसक्ती न धरता जो कर्म करतो तो खरोखर विशेष आहे. असा मनुष्य निश्चळ मनाचा असतो, परमात्मा स्वरूपात घडून गेलेला असतो. तो विहित कर्माचा त्याग करत नाही, तो व्यवस्थित कर्म करत असतो, फक्त त्या विषयात लिप्त होत नाही. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात वाचोनी कर्मारंभ उचित न करिताची सिद्धवत, कर्महीना निश्चित होईजेना, का प्राप्त कर्म सांडीजे, येतुलेनी नैष्कर्म्या होईजे, हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. म्हणोनी आईके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. योग्य कर्माचा आरंभ न करता कर्महीनाला एखाद्या सिद्धाप्रमाणे नैष्कर्म्य नक्कीच होता येणार नाही. किंवा अधिकारानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकून निष्कर्म व्हावं हे बोलणं अर्जुना अगदी व्यर्थ आहे. इतकंच नव्हे तर मूर्खपणाचेही आहे. ज्याला नैष्कर्म्यपदी आस्था आहे त्याला उचित कर्म त्याज्य नाहीत. भगवान श्रीकृष्ण जो कर्मयोग सांगतात तो दोन पायांवर उभा आहे. एक पाय अनासक्ती म्हणजेच कशाची कामना न धरत कर्म करणं, मनात फलाशा न ठेवणं, आणि दुसरा पाय अहंकार मुक्ती. अनासक्तीच्या बाबत भक्तीला फार महत्व आहे. कर्म हे एखाद्या कागदाच्या कपट्याप्रमाणे असतं. अनासक्तीने, अनाहंकाराने, भक्तियुक्त अंतःकरणाने ते केलं तर तो कागदाचा तुकडा एखाद्या चलनी नोटेप्रमाणे मोलाचा होतो. हल्लीच्या भाषेत एखाद्या दाखल्यासारखं ते सर्टिफिकेट असतं. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात राजाज्ञेची अक्षरे आहाती, ती चामा एका जया पडिती, तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. राजाच्या आज्ञेची अक्षर ज्या चामड्याच्या तुकड्यावर आहेत त्या तुकड्याच्या मोबदल्यात सर्व पदार्थ प्राप्त करून घेता येतात. कर्माच्या बाबतीत अनासक्ती आणि अनाहंकार या गोष्टी अत्यंतिक महत्वाच्या आहेत. पण आजच्या काळात त्यातून शिकायची गोष्ट अशी की प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेली कर्म कर्मयोगाप्रमाणे करावीत. कर्म चुकवण्यासाठी नैष्कर्म्य झाल्याचा आव आणू नये. ते कर्म जरी अवघड असलं, आपल्याला अप्रिय असलं, तरी ते प्राप्त कर्म म्हणूनच करावं. कोणत्याही माणसाला अगदी सर्वसंग परित्याग केलेल्या संन्याशाला सुद्धा सगळी कर्म टाळता येत नाहीत, ती करावीच लागतात. एवढंच नव्हे तर ती प्रकृतीवशात घडत राहतात. आजच्या संदर्भात हा श्लोक निसर्गाचा आणि आपल्या अस्तित्वाचा महत्वाचा नियम समजावतो. या पृथ्वी तलावर आलेला कोणताही सजीव अगदी मानवासकट सतत काहीतरी काम करत असतो. सगळ्या कामांना दोन दिवस सुट्टी असं तुम्ही ठरवलं तरी आपलं मन सुट्टी घेत नाही, हृदय फुफ्फुसही ही सुट्टी घेत नाहीत. तिथे नित्य कर्म सुरूच असतं आणि म्हणूनच आपलं अस्तित्व आहे. सत्व रज तम या तुमच्या नैसर्गिक प्रकृतीनुसार

आपण विचारात मग्नच राहतो. काहीही न करणं हा एक भास आहे. काहीही काम न करता शांतपणे मोबाईल बघत बसणं हे एक कामच नाही का? आपली उपजत वृत्ती जर काम करण्याचीच आहे तर आपल्या हातून आपल्यासाठी महत्वाचं, समाजासाठी उदात्त असं काम करायला काय हरकत आहे? काम आणि दिवस यामुळेच सत्कारणी लागेल आणि त्या परमानंदाकडे आपली वाटचाल चालू राहील.

श्रोतहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.

0: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजतायत.
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत थोड्याच वेळात.

आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात.

आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत. या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असं मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमत मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं SP महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील, असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. राज्यातला अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले. बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचं वेळापत्रक पालिकेनं या आधीच जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा, असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत YouTube वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन शेलार यांनी याप्रसंगी बोलताना दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार, आरक्षण लिपिक, व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष

0: प्रशांत दामले यांनी दिली. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा या दृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला. यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: CWPRS म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र. तर तिथे आज एक 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं आणि विविध भारतामधले जे धरणांमध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं याच्यावरती तिथे काम केलं जातं आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स तिथे तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत. आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचं अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि होटी येते तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे.
0: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. क्रिकेट. बर्मिंगहॅममधल्या ॲझबेस्टन इथं झालेल्या ICC महिला T20 विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. भारतानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 17 षटकात 106 धावाच करता आल्या. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. स्मृती मानधनानं 44 चेंडू सर्वाधिक 68 धावांची खेळ केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल श्रोतेहो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:20 आणि 31 सेकंद झालेत.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: आकाशवाणी नेटवर्कचं हे आहे पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल। श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7:30 वाजतायत। ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी, आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं हे गाणं आहे मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं. 1963 मध्ये प्रदर्शित झालेला हा एक ऐतिहासिक पण काल्पनिक कथेचा चित्रपट. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन हे भालजी पेंढारकर यांचं होतं. तर चित्रपटात कलाकार होते सूर्यकांत, जयश्री गडकर, चंद्रकांत, बाबूराव पेंढारकर. या चित्रपटातली काही गाणी ही शांता शेळके यांनी, तर काही गाणी ही जगदीश खेबुडकर यांनी लिहिली. आणि चित्रपटाला संगीत दिलं होतं आनंद घन म्हणजेच लता मंगेशकर यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 17व्या शतकातील चित्तवेधक कथानकामुळे आणि संगीत दिग्दर्शक म्हणून आनंद घन म्हणजेच लता मंगेशकर यांनी दिलेल्या सर्वोत्कृष्ट संगीतामुळे हा चित्रपट त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाला. मंडळी, याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं हे गाणं गायलं होतं लता मंगेशकर यांनी. गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीतकार आनंद घन.

निर्भयी मंजुळाच्या शौर्याची काल्पनिक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती आणि त्यासाठी मंजुळाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून जयश्री गडकर यांची निवड झाली होती. जयश्री गडकर या कारवारमध्ये जन्मलेल्या कोकणी भाषिक अभिनेत्री. सुमारे 250 चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आणि नंतर रामानंद सागर यांच्या घराघरात पोहोचलेल्या रामायण या दूरदर्शन मालिकेत प्रभू रामचंद्र यांच्या मातेची म्हणजेच कौसल्याची भूमिका त्यांनी साकारली. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, मोहित्यांची मंजुळा या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरच्या जयप्रभा या स्टुडिओमध्ये झालं होतं. त्या काळातल्या ऐतिहासिक किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी स्टुडिओमध्ये सेटची काळजीपूर्वक रचना करण्यात आली होती आणि ऍक्च्युअल लोकेशन्सवर शूट करण्याच्या ऐवजी किल्ल्यांची प्रतिकृती तयार करून स्टुडिओमध्ये शूटिंग करण्यात आलं होतं. चित्रपटात मंजुळाच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली होती आणि असा उल्लेख देखील करण्यात आला होता की महाराष्ट्रामध्ये घरोघरी मंजुळासारख्या शौर्यवान लेकी जन्माला आल्या पाहिजेत. म्हणूनच 1963 मध्ये महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजेच 1 मे रोजी अधिकृतपणे सर्व चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. मोहित्यांची मंजुळा हा त्या वर्षातला सर्वात लोकप्रिय चित्रपट मराठी चित्रपटांपैकी एक होता. तर मंडळी, आज या भागात इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात गीतकार शांता शेळके यांचं आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे एक सुमधुर गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 7:40 होत आहेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल प्रसारित करत आहोत.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
6: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
7: मला रंग बघायचे, फुलं बघायची, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय.
5: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
6: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
7: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
8: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
9: नमस्कार.
8: लहान मुलांच्या डोळ्यांबद्दल आपण बोलतो आहोत की त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, चेकअप का केला पाहिजे. खरं तर पालकांना हे कळणं खूप गरजेचं आहे की आपल्या मुलांमध्ये कुठली कुठली लक्षणं जर दिसली तर त्यांना त्वरित डोळ्याच्या डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं.

0: गरजेचं आहे याबद्दल आज बोलूयात.
1: खूप लहान मुलांपासून सुरू केलं आपण. प्री स्कूल मध्ये 3 to 6 years परत त्या मुलं आले की शाळेमधलं लिहून अबकडं हे खेळत नाहीत, किंवा टीव्ही बघतायत तर ते खूप टीव्हीच्या जवळ जात आहेत, मोबाईल बघतायत तर खूप मोबाईलचा वापर खूप डोळ्यांच्या जवळ जाऊन करतायत, परत तिरळेपणा किंवा थोडासा अचूक म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की बरेच वेळेस एक डोळा बाहेर फिरतो, तो बरेच वेळेस दिसतो तुम्हाला की एक डोळा एकदम बाहेर फिरल्या जातो, तर तसं काही तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन त्यांचा नंबर चेक केला पाहिजे. आता सुरू झाली समजा शाळा, ज्यांना खूप वाचता लिहिता येतं, हे मी 10वीपर्यंत सांगतोय की 1 to 10 मुलांना अबकडे येतं, लिहिता येतं, पण त्यांचं काही कंप्लेंट्स असतात की मला मागच्या बेंचवर बसल्यावर दिसत नाही. मागच्या बेंचवर बसल्यावर ते स्पेशली काय करतात, ते मित्रमैत्रिणींचं लिहून घेऊन येतात, त्यांनी जे उतरवलंय ते लिहून घेऊन येतात. हे जर करत असतील आणि ज्या लोकांना चष्मा ऑलरेडी आहे, आम्ही जे सांगतो की इयरली चेकअप आवश्यक आहे, ते इयरली चेकअप तुमचं बरोबर ते दरवर्षी होतं आणि तुमचा नंबर एकदम जम्प होत नाही किंवा स्कीप होत नाही. बरेच वेळेस आम्हाला असं लक्षात येतं की -1 to -3 झालाय, तर हा प्रॉब्लेम कम्प्लिटली अवॉइड होतो.
0: अगदी श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. डॉक्टर, आज तुम्ही आपल्या पालकांना काय टीप द्याल लहान मुलांच्या डोळ्याच्या काळजी संदर्भात?
1: युजली डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए खूप आवश्यक असतं आणि डी खूप आवश्यक असतं, तर व्हिटॅमिन ए जन्य जे पदार्थ आहेत ते मुलांना युजली दिले पाहिजे. तर शेवग्याची शेंग, अंडी, दूध आणि मच्छी हे सगळे व्हिटॅमिन ए रिच सोर्स आहेत. तर व्हिटॅमिन ए रिच सोर्स असलेले गोष्टी जर मुलांना दिल्या तर तुमचे डोळे अतिशय उत्तम राहतात. त्याचबरोबर मुलांनी मैदानी खेळ, मी जसं सांगितलं की त्याच्यामुळे काय होईल, मैदानी खेळमुळे व्हिटॅमिन डी परत मिळतं, तर हे दोन्ही गोष्टींचं जर तुम्ही सेवन झालं, तुमच्याकडून जास्त एक्सपोजर झालं, तर तुमचे डोळे अतिशय उत्तम राहतात, काही काळजी करायची गरज नसते.
0: पण श्रोते हो, डोळ्यांच्या आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 7:45 होत आहेत.
3: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड, हर दाना समान.
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
2: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. 7:45 झालेत. ऐकूया
6: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.

0: अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे बालगीत होतं शांताराम नांदगावकर यांचं.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनेल आपण ऐकताय, पुणे विविध भारती 101 FM. 7:50 आणि 10 सेकंद झाली आहेत. ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: रेवा डायमंड्स फ्रॉम हाउस ऑफ PNG सादर करत आहेत खास मॉन्सून ऑफर.
5: नैसर्गिक हिऱ्यांचे अस्सल सौंदर्य, आधुनिक डिझाईन्स आणि मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट.
4: आजच भेट द्या रेवाच्या एक्सक्लुसिव्ह शोरूम सोड रोड पुणे आणि मॉल ऑफ द मिलेनियम वाकडला.
5: ही ऑफर सर्व PN गाडगिळ अँड सन्स शोरूम्स मध्येही उपलब्ध.
6: रेवा प्रीमियम नॅचरल डायमंड ज्वेलरी, शाइन नॅचरली.
3: श्रोते हो, सध्या आपण नेकलेस या लोकप्रिय सुवर्ण अलंकाराविषयी माहिती घेत आहोत. भारतातल्या विविध भागातील लोकप्रिय नेकलेसची माहिती या मालिकेत आपण देतोय. पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला कोइंबतुरी नेकलेस बद्दल माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत, नमस्कार.
7: नमस्कार.
8: कोइंबतुरी नेकलेस म्हणजे एकतर केरळ म्हटलं, तामिळनाडू म्हटलं, कर्नाटक म्हटलं तर सोन्याचं

0: वेळ असलेली राज्य आहेत. आणि केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये घडवणाळ पण होते, म्हणजे तिथे कारागीर पण आहेत. तर हे कोईम्बतुरी नेकलेस जे आहे ते केरळी पॅटर्न आहे. त्याचं वजन हलकं असतं दिसायला, बल्की जरी दिसलं तरी. आणि पानं फुलं आणि ते मग अशी सांगितलं जसं जोंधळी हारातले जे गुळगुळीत मणी असतात त्यातून मोठ्याल्या फुलांचा आकार क्रिएट केला जातो. कोईम्बतुरी नेकलेस ज्याला म्हणतं, जे जनरली येतं मेनली ते मान्यावर गोंडा किंवा साखळी असते. आणि पत्रा जो असतो पातळ सोन्याचा, तर त्याला विविध आकार देऊन त्याचे साईडचे जे मानेवरती येणारा जो भाग असतो तो बनवलेला असतो. त्यामुळे खूप छान दिसतं त्याच्यातून. म्हणजे आपण जे पुंगळ्या बनवतो तर तशा टाईपचे ते बनवून ते छानपैकी ते फॅब्रिकेट केलेलं असतं. ते कोईम्बतुर नेकलेस असतं, दिसायला बल्की दिसतं पण वजनाला हलकं असतं. साधारणपणे 25 ते 30 ग्रॅम मध्ये टॉप सकट बनतं. मजुरी म्हणाल तर त्याची 16% ते 18% पर्यंत मजुरी असते. तसं आता कोईम्बतुरी नेकलेस जसं तुम्ही विविध राज्यांच्या याच्या म्हणताय, तसं आता आंतरराष्ट्रीय पातळी आपण टर्की ज्वेलरी, टर्की ज्वेलरी म्हणून पण खूप ऐकतो. टर्की ज्वेलरीची पण नेकलेस येतात पण ती मशीन मेड असतात, ती मॅनमेड नसतात. म्हणजे आपण हँडीक्राफ्टला फार महत्व देतो भारतामध्ये, तर टर्की मशिनरीवरती जे केले जातात टर्की नेकलेस ती मशीनवर केलेली असतात. आणि त्याचे मणी वगैरे असतात त्या नेकलेसमध्ये, पण ते मणी ते तारेतून आणि कास्टिंग मधून निर्माण केलेले असतात, ते हँडमेड नसतात. आणि ती वजनाला हलकी असतात, साधारणपणे 12-15 ग्रॅम पासून ती टर्की नेकलेस मिळतात. आणि त्याची मजुरी म्हणाल तर 15-17% पर्यंत असते. जसं आपण ते पहिलं नेकलेस बघितलं एम्बॉस की जे वजनाला हलकं पण सुंदर दिसतं, तशी टर्की नेकलेसही दिसायला सुंदर दिसतात पण वजनाला हलकी असतात. मजुरी 15-18% पर्यंत असते. आणि आणखीन एक प्रकार आहे ब्राईट येलो कलरचे दागिने कोणाला जास्त आवडत नाहीत, त्याच्यामध्ये गेरू किंवा असे मॅक फिनिश आवडतात. तर अँटिक आर्टिकल्स म्हणजे त्याच्यात वापरलेले असतात आकार वेगवेगळे, पण येलो फिनिश असतं त्याला. म्हणजे म्हटलं जातं अँटिक येलो फिनिश विथ पेंडंट. त्याच्यामध्ये जसे गुळगुळीत मणी आपण वापरतो मोहन माळेतले, तसे लाल किंवा हिरवे वेगवेगळ्या कलरचे खडे पण त्याच्यामध्ये बसवलेले असतात. आणि त्यामुळे त्याला ते अँटिक लुक देण्याच्या दृष्टीने म्हणून 32 ते 35 ग्रॅम मध्ये साधारणपणे ही नेकलेस विथ टॉप्स होतात. पण याची मजुरी थोडी जास्त असते, काम जास्त असल्यामुळे साधारण 20 ते 22% पर्यंत याला मजुरी असते.
1: बरोबर. मग अशी तुम्ही सांगितलं तसं दाक्षिणात्य लग्न कार्यांमधनं समारंभातनं अंगभर दागिने घालायची जी पद्धत आहे त्याच्यासाठी ही खूप चांगली ज्वेलरी असं आपण म्हणू शकतो.
0: दाक्षिणात्य नेकलेस हे 3 पीसचं असतं, जे आपण 3-पीस सूट वगैरे म्हणतो असं, की अगदी गळ्याजवळ, त्याच्यानंतर खांद्यापर्यंत येणार, त्यानंतर कमरेपर्यंत येणार, असं एकाखाली एक 3 नेकलेस घातली जातात त्याला ते नेकलेस म्हणतात. आपण महाराष्ट्रात एक सिंगल पीसचंच नेकलेस बघतो.
1: बरोबर.
2: मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना कोईम्बतुरी नेकलेस म्हणजे काय असतात, ते कसे असतात, त्याचप्रमाणे टर्की ज्वेलरी आणि त्याचं सौंदर्य याविषयी सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Amphir Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणूनच आम्ही करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग.

0: सर.
1: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
0: सर आपण बघतो की आजकाल जर का सुखी राहायचं असेल, गरजा भागवायच्या असतील, ऐशो आरामात जगायचं असेल तर पैसा महत्वाचा असतो. आणि हा पैसा कमवण्यासाठी प्रत्येक कुटुंब, प्रत्येक फॅमिली वेड्यासारखी धावत असते. ही रॅट रेस सुरू असतेच, पण मग या पैशाचा आणि आपला आपल्या मनाशी काही संबंध आहे का, याबद्दल आज बोलूयात.
1: काय प्रश्न विचारलाय मॅडम तुम्ही, फंटॅस्टिक. पैसा, मन आणि आपण, गुंतवणूक करणं म्हणजे केवळ आकडेमोड किंवा गणित सोडवणं आहे का हो? तर नक्कीच नाही. जर गुंतवणूक ही केवळ गणितावर अवलंबून असती तर जगातले सर्व गणित तज्ञ हे अतिश्रीमंत कॅटेगरीत असते. पण तसं खरंच आहे का याचा जर आढावा घेतला तर आपल्याला दिसेल तसं नाहीये. सो गुंतवणुकीचा खरा खेळ हा अंकांशी नसून हा खरा आपल्या मनाशी असतो.
0: बर,
1: की आपल्याला वाटत असतं की आपण शहाणे आहोत, आपण रॅशनल विचार करतो, रॅशनल निर्णय घेतो, पण प्रत्यक्षात आपले सर्व निर्णय हे भीती, लोभ आणि इतरांच्या प्रभावाखाली असतात. आता असं जेव्हा आपण करतो तेव्हा खरंच आपण रॅशनल निर्णय घेतो का? म्हणजे आपल्या आयुष्यात पैशाचं महत्व जे आहे ते आपण अचीव करायला सक्सेस आपल्याला तो मिळतो का? तर मला डेफिनेटली वाटतं नाही. म्हणून पैसा, मन आणि आपण हे नाजूक नातं आहे.
0: ओके.
1: हे सांभाळताना आपलं मन पैशावर हावी होणार नाही आणि पैसा आपल्या मनावर हावी होणार नाही, याचा बॅलन्स, याचा सुवर्ण मध्य साधणं हे गरजेचं आहे. म्हणजेच काय की आपल्याला रॅशनल विचार करायचा, कायम भीतीयुक्त इन्व्हेस्टमेंट नको, कायम लोभापोटी इन्व्हेस्टमेंट नको, किंवा कायम इतरांशी तुलना करून त्या प्रभावाखाली निर्णय घेणं नको. अशा पद्धतीने पैसा, मन आणि आपण ही सांगड आपण जोडली पाहिजे तर आपण एक यशस्वी गुंतवणूकदार म्हणून पुढे येऊ शकतो.
0: अर्थातच. आणि या सगळ्यासाठी आपल्याला गरज असते योग्य मार्गदर्शनाची. म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला सुद्धा गुंतवणुकीच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 9764125533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह उद्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8 वाजलेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. फ्रान्समध्ये आजपासून G7 देशांची परिषद सुरू होत आहे. ते एव्हियन हे शहर एक लपलेलं सुंदर ठिकाण आहे. विशाल आल्प्स पर्वत आणि सुंदर लेक लेमन यांच्यामध्ये वसलेलं एव्हियन हे शहर शुद्ध निसर्ग आणि शांततेचं प्रतीक आहे. हे शहर स्वित्झर्लंडपासूनही अगदी जवळ आहे, त्यामुळे त्याचं स्थान अधिकच खास आहे. एव्हियन हे नाव घेताच पाण्याची आठवण येते, कारण हे शहर आपल्या शुद्ध खनिजयुक्त पाण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षांपूर्वी इथले नैसर्गिक झऱ्यांचं पाणी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे असं लोकांच्या लक्षात आलं तेव्हापासून हे ठिकाण युरोपमधली राजघराणी आणि श्रीमंत उच्चभ्रू वर्गासाठी विश्रांतीचं आवडतं ठिकाण बनलं. एव्हियनच्या रस्त्यांवरून फिरताना एखाद्या सुंदर जुन्या गोष्टींच्या पुस्तकात प्रवेश केल्याचा भास होतो. इथं भव्य जुन्या इमारती, जागोजागी असलेली सार्वजनिक कारंजी आणि सुंदर हिरवीगार उद्यानं पाहायला मिळतात. आल्प्स पर्वतावरून येणारी थंडगार हवा आणि लेक लेमनचं शांत निळं पाणी यामुळे एव्हियन शहर खरोखरच जादूई आहे असं आकाशवाणीचा वार्ताहर अंकित यानं कळवलं आहे. अमेरिका आणि इराणनं

0: 107 दिवस चाललेलं युद्ध संपवण्यासाठी आणि होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याकरता एका कराराला अंतिम स्वरूप दिलं आहे. हा अरुंद जलमार्ग जगातील एकंदर तेल पुरवठ्यापैकी एक पंचमांश पुरवठा वाहून नेण्याकरता वापरला जातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री ट्रूथ सोशल यावर ही घोषणा केली आणि सांगितलं की अमेरिका इराणच्या बंदरांवरील आपली नौदल नाकेबंदी उठवेल. या शांतता करारावर 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये स्वाक्षरी केली जाईल. यामुळे तेलाच्या किमती आणि शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसत आहे. जून महिना निम्मा उलटला तरी पुणे आणि परिसरात पावसाचा मागमूस नाही. किमान तापमानही चढलेलंच आहे. आज कमाल 36 तर किमान 25 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 8:03 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.

0: शरद जांभेकर यांनी गायलेली ही भक्तिरचना लिहिली होती वसंत बापट यांनी, संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
0: स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल,
3: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
2: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे। संपर्क 94 22 311 106।

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
4: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचाली विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
5: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
4: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
5: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
4: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: संत नामदेव महाराजांचा हा अभंग गायला होता मन्नाडे आणि सहकाऱ्यांनी. संगीत होतं अण्णा जोशी यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
4: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
5: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी.

0: बांधायचा बसता.
1: स्वामिनीमध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
0: तर मग स्वामिनीमध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ

0: जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो, पण बरोबर एक वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती. त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, ऍम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. पावणे दोन तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी त्याची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खर तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते, आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला, मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
2: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
3: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग. सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025537005 आणि 2553-1706. तेव्हा अवश्य फोन करा. आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता.
4: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
6: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
5: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
6: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: श्रोतेहो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे डॉक्टर योगेश चौगुले डोळ्याच्या विविध दुखापती आणि त्यावर आता काय उपचार आहेत याची माहिती आज देत आहेत.
2: डोळ्यांच्या दुखापती सामान्यतः घरी किंवा कामाच्या ठिकाणी होतात. खेळताना लहान मुलांमध्ये अपघाती दुखापत होणे खूपच कॉमन आहे, किंवा फटाके उडवताना काळजी न घेतल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. काही रसायनांमुळे डोळ्यांची गंभीर इजा होऊ शकते. सर्वात धोकादायक अल्कली जसे चुना किंवा ड्रेनेज क्लिनर्स हे डोळ्यांच्या पेशींमध्ये खोलवर जाऊन डोळ्यांच्या पेशींचे कायमचे नुकसान करतात आणि त्यामुळे अंधत्व देखील येऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरू होणे खूप गरजेचे असते. डोळ्यांच्या दुखापती टाळण्यासाठी सुरक्षितता हा सर्वोत्तम मार्ग आहे. रसायने हाताळताना किंवा तीक्ष्ण वस्तूंभोवती काम करताना सुरक्षा चष्मा म्हणजेच प्रोटेक्टिव्ह ग्लासेस घातल्याने डोळ्यांना गंभीर इजा होण्यापासून बचाव होतो.
1: श्रोते हो, डोळ्यांच्या काही दुखापती आपल्यालाही झाल्या असतील तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6010 या क्रमांकावर संपर्क करा.

0: अनुराधा पोडवाल, अजित कडकडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही भक्तिरचना संगीतबद्ध केली होती अशोक पत्की यांनी. ही भक्तिरचना लिहिली होती शंकर वैद्य यांनी. श्रोतहो, एक आठवण. आज सकाळी 9 वाजता एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम केंद्रित आहे कवी आणि गीतकार शंकर वैद्य यांच्यावरती. जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी आज सकाळी 9 वाजता. आणि या भक्तिरचनेबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोतेहो आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 8:30 आणि 40 सेकंद झालीत. प्रसारित करत आहो कार्यक्रम
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: ई KYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं,
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: पुणेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी आंबेकर
1: लॉन्स. मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
2: मग आता ही भीती घालूया.
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
3: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
2: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
3: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
2: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
3: 88 88 56 00 11.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा, हर चाय के साथ पालेकर।
1: जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते।
2: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात,
1: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा।
2: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे।
1: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार।
2: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 12:30 to 1 या वेळेत।
1: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75 17 92 34 56
2: 7517923456।
3: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
4: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय, माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे। आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत, वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ।
3: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत, राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी।
4: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर।
5: काय काकू, आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
6: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत।
5: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला, तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल, प्रत्येक नाटकाला जाल।
7: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
9: श्रोते हो, पाऊस ही एक नैसर्गिक जलचक्र प्रक्रिया ज्यामध्ये ढगांमधून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडतात आणि वातावरण आल्हाददायक बनून नद्या, धरणं, विहिरी भरतात। सगळी सृष्टी हिरवीगार होते आणि सृजनाचा एक आगळा वेगळा आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो। पण यावर्षी मात्र पावसाला अजून तरी सुरुवात झालेली नाही, तो दडी मारून बसलाय। आपण पावसाची खूप वाट बघतोय, खरं तर आता प्रतीक्षा संपून पाऊस अविरत बरसायला हवा असं प्रत्येकाला वाटतंय। चला तर मग पावसाचं वर्णन करणारी गाणी ऐकून तरी पाऊस आता येतोय का ते बघूया। आज दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमात गदी माडगुळकरांची पावसावर आधारित

0: देवमाणूस या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी. गीतरचना अर्थातच ग. दि. माडगुळकर यांची आणि संगीतकार होते सुधीर फडके.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स्ड डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
4: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
4: श्रोतेहो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे डॉक्टर योगेश चौगुले डोळ्याच्या विविध दुखापती आणि त्यावर आता काय उपचार आहेत याची माहिती आज देत आहेत.
5: डोळ्यांच्या दुखापती सामान्यतः घरी किंवा कामाच्या ठिकाणी होतात. खेळताना लहान मुलांमध्ये अपघाती दुखापत होणे खूपच कॉमन आहे, किंवा फटाके उडताना काळजी न घेतल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. काही रसायनांमुळे डोळ्यांची गंभीर इजा होऊ शकते. सर्वात धोकादायक अल्कली जसे चुना किंवा ड्रेनेज क्लिनर्स हे डोळ्यांच्या पेशींमध्ये खोलवर जाऊन डोळ्यांच्या पेशींचे कायमचे नुकसान करतात आणि त्यामुळे अंधत्व देखील येऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरू होणे खूप गरजेचे असते. डोळ्यांच्या दुखापती टाळण्यासाठी सुरक्षितता हा सर्वोत्तम मार्ग आहे. रसायने हाताळताना किंवा तीक्ष्ण वस्तूंभोवती काम करताना सुरक्षा चष्मा म्हणजेच प्रोटेक्टिव्ह ग्लासेस घातल्याने डोळ्यांना गंभीर इजा होण्यापासून बचाव होतो.
4: श्रोते हो, डोळ्यांच्या काही दुखापती आपल्यालाही झाल्या असतील तर विख्यात नेत्रतज्ज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204146000 या क्रमांकावर संपर्क करा.
6: जानते है व्हिएतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
7: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
6: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.

0: वरदक्षिणा या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं मन्नाडे आणि सहकाऱ्यांनी. गीतरचना होती ग. दि. माडगुळकर यांची आणि संगीत होतं वसंत पवार यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
4: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
3: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
4: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

शेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 99215575 9921057575. आंबेकर लॉन्स.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं ग दि माडगुळकर यांचं, संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं आणि चित्रपट होता नंदिनी. या गाण्याबरोबरच दि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, ग दि मांजली.

0: हा गदिमा गीतांचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनेल. 8:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
4: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
5: विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्यात जलसुरक्षा आरोग्य सेवा रोजगार निर्मिती आणि हवामान बदलांना तोंड देण्याच्या क्षमतेच्या विकासासाठी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेनं गेल्या 7 वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत ज्याचा जवळपास 8 लाखांहून अधिक नागरिकांना थेट लाभ झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्य सरकार आणि खासगी क्षेत्र यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विकासाचे फायदे समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. रासायनिक खतांची ऑनलाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या सक्तीच्या विरोधात आज कोल्हापुरातील सुमारे 1800 अधिक कृषी सेवा केंद्र बंद राहणार असल्याची माहिती सेवा केंद्राच्या संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी पत्रकातून दिली आहे. सर्वच शेतकऱ्यांकडे अद्ययावत मोबाईल नाहीत, त्यात खरीप हंगाम सुरू असल्यानं विक्रीत अडथळे येत असल्याचं चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचीही आज भेट घेणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यात राज्य दक्षता पथकानं अवैध मिक्स हायड्रोकार्बन ऑइल साठ्यावर छापा टाकून 1,20,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तळोजा पोलीस ठाण्यात या संदर्भातला गुन्हा दाखल झाला आहे. शिधावाटप नियंत्रकांना मिळालेल्या गुप्त माहितीआधारे अंबरनाथ इथं छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान टँकरचं सील तोडून मिक्स हायड्रोकार्बन ऑइलची बेकायदेशीर साठवणूक आणि देवाणघेवाण सुरू असल्याचं उघडकीस आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील अभिजित पडाळ आणि प्रसाद देवस्थळी यांनी दक्षिण आफ्रिकेतील खडतर अशी 90 किलोमीटर अंतराची कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. डर्बन आणि पीटर मॅरिट्सबर्ग या आव्हानात्मक मार्गावर ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी झालेल्या अभिजित पडाळ यांनी 9 तास 51 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली तर प्रसाद देवस्थळी यांनी सलग दुसऱ्या वर्षी 11 तास 27 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 9:30 झालीत. प्रसारित करत आहोत
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
2: श्रोते हो कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आणि महेश मराठीचा नमस्कार. एका आंतरिक उर्मीनं ज्यांनी कविता लेखन केलं या कवितेनीच ज्यांची दीर्घकाळ साथसंगत केली आणि या कवितेचाच हात हातात धरून ज्यांनी मराठी साहित्याच्या सरस्वती दरबारात अविरतपणे वाटचाल केली असे कविवर्य गीतकार शंकर वैद्य. श्रोते हो आज त्यांचा जन्मदिन. 15 जून 1928 पुणे जिल्ह्यातल्या ओतूर या गावी त्यांचा जन्म झाला. निसर्गाने बहरलेल्या ओतूरसारख्या गावी त्यांचं बालपण आणि किशोरपण गेलं. नंतर 1949 माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी ते जुन्नरला आले. तिथलं वातावरण जरी वेगळं असलं तरी बालपणी ज्याच्यावर त्यांनी प्रेम केलं, ज्याची छाया लाभली, तो निसर्गच त्यांच्या कवितांना पोषक असा ठरला.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0670-29100.
3: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
2: मग आता ही भीती घालूया.
1: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
1: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
1: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
1: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
2: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
1: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
2: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88-88-56-00-11.
1: 88-56-00-11. जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
4: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
1: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
4: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
1: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
4: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 9:30 ते 1:30 या वेळेत.
1: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75-17-92-34-56.
4: 7517-92-3456.
5: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो, पण बरोबर 1 वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती.

0: त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, ॲम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. पावणे 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी त्याची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खर तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते, आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला, मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
1: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
2: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
3: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
4: कुठल्याही एकाच भाववृत्तीत कवी सहसा रमत नाही, तर तो वेगवेगळ्या भाववृत्तींच्या छटा आपल्या कवितांमधून नेहमीच मांडत असतो. एका वृद्ध दाम्पत्याच्या मुरलेल्या प्रेमाची वैद्य सरांनी लिहिलेली ही छोटीशी कविता आता ऐकूया. आता डोईवरी केस लागले पिकाया, आता डोईवरी केस लागले पिकाया, एक बरे आता तिला कमी लागले दिसाया, एक बरे आता तिला कमी लागले दिसाया, आता बोलताना येतो कंप आवाजाला, आता बोलताना येतो कंप आवाजाला, एक बरे तिला कमी येते ऐकायला. थरथरे माझा हात काम करताना, थरथरे माझा हात काम करताना, तिला वाटे धांदलीचा स्वभावच जुना. अजूनही मला दिसते ती सुंदर, अजूनही मला दिसते ती सुंदर, काय फसवितो चष्म्याचा नंबर.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130008922.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
4: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: कवी शंकर वैद्यांचा पहिला कविता संग्रह कालस्वर, त्यानंतर दर्जेदार मासिकातून आणि विशेषांकातून त्यांचं कविता लेखन सुरूच होतं. काव्य समीक्षक म्हणूनही अनेक समित्यांवर त्यांनी काम केलं. विविध काव्य समारंभांच्या उत्तम संचालनाबरोबरच त्यांनी आकाशवाणीवर कविता वाचनाचे कार्यक्रमही केले. या कवितांबरोबरच त्यांनी काही चित्रपटांसाठीही गीतं लिहिली, त्यापैकी चिमणराव गुंड्याभाऊ या चित्रपटातलं आशा खाडिलकर आणि शरद जांभेकर यांनी गायलेलं हे गीत आता ऐकूया.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29-100.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग. रमेश

0: विकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे.
1: संपर्क 0206701900.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
3: रमेश डाईंग.
4: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
5: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
1: श्रोते हो, आपकी पसंतच्या मागच्या 2 कार्यक्रमांमध्ये आपण हास्य अभिनेत्यांविषयी बोललो होतो. हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.
8: एक कवी म्हणून शंकर वैद्य संयत, शांत आणि आत्ममग्न होते. या त्यांच्या गुणांमुळे त्यांच्या कवितेतला कोवळेपणा कायम जपला गेला. अत्यंत सोपे आणि सहज सुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी जोडला जायचा. साहित्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल शंकर वैद्य यांना अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले. आज त्यांच्या जन्मदिनाबद्दल त्यांच्या काव्यप्रतिभेला मानाचा मुजरा.

0: या गीताबरोबरच एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम संपवण्याची आज्ञा महेश मराठेला द्या. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग. सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706. तेव्हा अवश्य फोन करा. आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11:00.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनेल. 9:30 झालीत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पंडितराज जगन्नाथ या नाटकातलं विद्याधर गोखले यांनी लिहिलेलं हे पद गायलं होतं प्रसाद सावकार यांनी, संगीत होतं वसंत देसाई यांचं. यानंतरची पदरचना थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: कानूनी सहायता टेलीलॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
3: हर घर सूर्यघर।
4: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
5: अरे, डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत।
4: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला। तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल। प्रत्येक नाटकाला जाल।
6: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
8: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात, कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 16 जून 2026 रोजी सायंकाळी 4:45 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे। कॉल करा 90 75 111 591। निरोगी सांधे, सक्रिय जीवन।
9: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया।

पाणीग्रहण या नाटकासाठी हे पद गायलं होतं विश्वनाथ बागुल यांनी आणि संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. यानंतर ऐकूया कैकई या नाटकातलं ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेली ही पदरचना संगीतकार अशोक पत्की.

0: कैकेयी या नाटकासाठी ही पदरचना गायली होती ज्योत्स्ना हर्डीकर यांनी. संगीतकार होते अशोक पत्की. यानंतरची पदरचना थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज.

0: करा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: देहूरोड या नाटकातली ही पदरचना लिहिली होती गो. ल. आपटे यांनी आणि हे पद गायलं होतं पंडितराव नगरकर यांनी. यानंतरची पदरचना थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
4: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: कॅनडा देश तो आप जानते ही होंगे. कॅनडा की टोटल पॉप्युलेशन जितनी पक्की छत बांधी है हमारे देश ने अपने गरीबों के सिर पर. 12 साल में 4 करोड़ से अधिक PM आवासों का निर्माण हुआ. करोड़ों परिवारों का कल्याण.
8: जब एक परिवार को अपना घर मिलता है तो उसका आत्मसम्मान बढ़ जाता है. वो अपना वर्तमान सुधारने के साथ ही बेहतर भविष्य के बारे में सोचने लगता है.

0: प्रकाश घांगरेकर यांनी गायलेली ही पदरचना होती सौभद्र या नाटकातली. या पदरचनेबरोबरच मर्मबंधातली ठेवही हा पुन्हा आय केअर प्रस्तुत कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनेल आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 एफ एम. 9:58 झालेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पालघर जिल्ह्यातल्या आंबा फळमाशीच्या नियंत्रणासाठी स्टेरलाइल इन्सेक्ट टेक्नॉलॉजी अर्थात SIT या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. डहाणूचं कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्र आणि भाभा अणुसंशोधन केंद्रानं संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आंबा उत्पादक शेतकरी, कृषी तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ उपस्थित होते. या तंत्रज्ञानामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होऊन पर्यावरण संरक्षणासह फळांची गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. अधिक महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या संपण्याच्या अखेरच्या 3 दिवसात कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं सुमारे 4.5 लाख भाविकांनी दर्शन घेतलं. शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसात कोल्हापूर पर्यटकांनी फुलून गेलं होतं. त्यामुळे मंदिराला जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक महिन्यात तीर्थाटनाला विशेष महत्व आहे. यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि अधिक महिना एकत्र आल्यानं गेल्या महिनाभरात सुमारे 30 लाख भाविकांनी कोल्हापूर निवासिनी श्री अंबाबाई मातेचं दर्शन घेतलंय. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. औसा इथून लातूरकडे जाणाऱ्या वाहनाला भरगाव कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. अकोला शहरासह जिल्ह्यात काल मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली. गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या तीव्र उकाड्यामुळे अकोलेकर हैराण झाले होते. मे महिन्यात अकोल्याच्या कमाल तापमानाचा पारा सुमारे 47° सेल्सिअस पर्यंत पोहोचला होता. मात्र काल रात्री झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठीही हा पाऊस दिलासादायक ठरत असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग मिळण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यातही काल विजांसह जोरदार पाऊस पडला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम. 10:01:10 झालेत. काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत गप्पा मारायला आणि नवनवीन केसेस डिस्कस करायला. गुड मॉर्निंग विक्रम.
9: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोते हो नमस्कार.
8: विक्रम, दर आठवड्याला तू एक वेगवेगळे विषय घेऊन भेटतोस किंवा प्रत्येक केसनुसार सुद्धा काही विषय तू बोलत असतोस. पण सगळ्यामध्ये तुझं सांगणं हेच असतं की तुम्ही कितीही वर्षांचे असा, म्हणजे वय तुमचं काहीही असो, प्रोफेशन काहीही असो, तुमच्या पुढची आव्हानं ही संपणारी नसतात. पण त्याचबरोबर तुम्ही थोडासा वेळ स्वतःसाठी दिला तर फिटनेस हा अजिबात अवघड नसतो.
9: एक्झॅक्टली. आणि चित्र कसं आहे माहितीये का, मी नेहमी लोकांना सांगतो की फिटनेस ही जर्नी आहे ज्याला एंड नाहीये. फिटनेसला डेस्टिनेशन नाहीये. म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेणं, वेळच्या वेळेस खाणं, वेळच्या वेळेस व्यवस्थित झोपणं, त्याच्यानंतर ॲडिक्युएट असा शरीराला व्यायाम देणं, ह्या ज्या 2-4 साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्यांनी आपला फिटनेस कायम मेंटेन राहतो, ह्या आपल्याला आयुष्याच्या शेवटीपर्यंत करायच्या आहेत. म्हणजे असं नाही होऊ शकत की आता मी फिट झालो आणि आता मला फिटनेस करता काहीच करायची गरज नाही, किंवा मी आता कसंही खाल्लं तरी चालेल, कधी झोपलो तरी चालेल, व्यायाम बंद केला तरी चालेल, असं नाहीये. फिटनेस जर्नी आहे, डेस्टिनेशन नाहीये. आणि फिटनेस ही जर्नी आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत

0: करायची आहे. खूप छान वाक्य बोललायस याबद्दल. तुझ्याशी मी बोलेनच परत कधीतरी. ही केस बघूयात. आपण नाव बदललंय. 39 वर्षांचे आहेत. संदीप असे यांचं नाव. हे कॉलेजमध्ये होते तेव्हा फुटबॉल प्लेअर होते. यानंतर आता नोकरी आणि प्रवास या सगळ्या निमित्तानं खेळ तर कधीच बंद झाला. कॉलेज सुटल्यानंतर 15 वर्ष झाली आहेत आता. आणि त्यानंतर नोकरीमध्ये पण प्रवास आणि बाहेरचं खाणं या सगळ्यांनी थोडंसं वजन वाढलं. 118 किलो आता त्यांचं वजन झालंय. यानं त्यांना डिप्रेशन आलेलं आहे आणि या डिप्रेशनमध्येच स्ट्रेसमुळे डायबिटीज सुद्धा सुरू झालेला
1: आहे.
0: तू काय काय सांगितलंस हे ऐकूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500 9011135500. सो विक्रम, ब्रेक पूर्वी आपण संदीप यांची केस डिस्कस करतोय. आता
1: संदीप सरांची केस बघायची झाली तर संदीप सर ज्या दिवशी माझ्याकडे आले तर तेव्हा ते खूप डिप्रेस्ड होते. त्याच्यानंतर त्यांना खूप अँग्झायटी होत होती आणि त्यांचं मेन कन्सर्न म्हणजे त्यांनी नुकताच जो मेडिकल रिपोर्ट त्यांच्या कंपनीतर्फे त्यांचा काढला गेला होता त्यात त्यांना डायबिटीस डिटेक्ट झाला होता. आता त्यांचं जर का आपण थोडासा पास्ट बघायचा झाला तर 15-18 वर्षापूर्वी जेव्हा त्यांचं कॉलेज संपलं तेव्हा ते कॉलेजकडनं फुटबॉल खेळायचे. त्यानंतर त्यांचा फिटनेस खूप चांगला होता, वजन आयडियल होतं, एक आयडियल फिजिक असलेले व्यक्तिमत्व होते ते. आणि त्याच्यानंतर जे बाकीच्या जे आय थिंक ऑलमोस्ट सगळ्यांच्या बाबतीत होतं, कॉलेज संपतं, जॉब चालू होतो, जॉब चालू झाल्यानंतर एका बाजूला बाहेरचं खाणं वाढतं पण दुसऱ्या बाजूला ऍक्टिव्हिटी लेवल, फिजिकल ऍक्टिव्हिटी लेवलही कमी होत जाते. त्याच्यानंतर जॉब आणि कामाच्या प्रेशरमुळे झोपेच्या टायमिंग सगळी गडबडून जातात आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट म्हणजे हळूहळू वजन वाढायला लागतं. आणि भरपूर लोकांना कळतही नाही की आपलं वजन वाढतंय अंटिल अँड अनलेस ते एक पॉइंट असा येतो की ते कधीतरी बरेच वर्षांनी वजन काट्यावरती उभे राहतात आणि त्यांना दिसतं की आपण आता 20 किलो आधी होतो त्यापेक्षा जास्त होत. तर तसंच थोडंसं त्यांच्या बाबतीत झालं. फिटनेसकडे दुर्लक्ष झालं आणि माझ्याकडे जॉईन झाले तेव्हा 118 किलो वजन तर झालंच होतं. डायबिटीसही डिटेक्ट झालेला आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांना पॅनिक अटॅक्स आणि अँझायटी प्रचंड प्रमाणात होत होती. आता मी काय केलं तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना मी काउन्सिलिंग करून हे समजवलं की तुमच्या हातातनं काही गेलेलं नाहीये. वय वर्ष तुमचं 39 आहे. आधी तुम्ही आयुष्यात व्यायाम केलेला असल्यामुळे तुमची बॉडी एक्सरसाइज अँड डाएटच्या मी जे सांगितलं त्या रेजिमेनला चांगला सपोर्ट देईल. आणि मी काय सांगितलं त्यांना तर दिवसातनं 4 वेळेस व्यवस्थित घरी बनवलेलं खायचं, 1 तास घरच्या घरी कुठली इक्विपमेंट न वापरता करता येईल असा साधा सोपा व्यायाम करायचा आणि रात्रीची झोप जी त्यांची माझ्याकडे आले तेव्हा पूर्ण गडबडलेली होती ती व्यवस्थित 7.5 ते 8 तास होईल याची काळजी घेतली. आणि पहिल्या 2 आठवड्यात जेव्हा त्यांचं वजन 2.25 किलोनी कमी झालेलं त्यांना दिसलं तेव्हा त्यांना मी काय म्हणतो त्यावरती विश्वास पटला. आज त्यांचं 7 महिन्यामध्ये 22 किलो कमी झालेलं आहे. 118 किलोवरनं आज ते 96 किलोला ऑलरेडी आलेले आहेत. आणि ह्याच्याबरोबरच त्यांच्या डायबिटीसच्या दोन्ही गोळ्या ज्या होत्या त्या पूर्णपणे बंद त्यांच्या डॉक्टरांनी करायला सांगितलं त्यांना.
0: ग्रेट. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500 9011135500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
3: आपण जी केस बघणार होती 54 वर्षाच्या महिलेची आहे ज्यांना प्रचंड गुडघेदुखीचा त्रास होता आणि नी रिप्लेसमेंटची वेळ आलेली होती. खरं तर इतक्या कमी वयामध्ये आजकाल नी रिप्लेसमेंट करावी लागते कारण गुडघ्यांची झीज लवकर होते, तर यामागे काय कारण आहे? आयुर्वेद याबद्दल काय सांगतं?
4: कसं आहे, शरीरामध्ये पित्त आणि आताचा इम्बॅलन्स झाला, म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर शरीरामध्ये हीट वाढायला लागली. आता बघा, गर्मी वाढली तर आपण पण काम करू शकत नाही, म्हणजे एका टिपिकल रेंजच्या बाहेर शरीर काम नाही करत. तसं शरीरामध्ये हीट वाढायला लागली तर मग कसं होतं की शरीराला ते मेंटेन करण्यासाठी हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढून घ्यावं लागतं आणि मग हाडं व्हायला लागतात ठिसूळ. आणि या हीटमुळे शरीरामध्ये ड्रायनेस यायला लागतो आणि ड्रायनेस आला की तुमच्या सांध्यामधलं जे काही ऑइल आहे ते सुकायला सुरुवात होते आणि मग तुमच्या शरीराचं वजन ज्या गुडघ्यावर असतं तो पार्ट पहिल्यांदा तुमचा काय होतो, डिजनरेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे आता कसं आहे माहिती ना की पूर्वीच्या काळीचं जे खाणं होतं किंवा म्हणजे ज्या काही गोष्टी होत्या म्हणजे त्यांनी एक रिच्युअल्स म्हणून म्हणजे आपण म्हणतो आखार तळला जात होता किंवा प्रत्येकाच्या मध्ये अंगाला तेल लावलं जाणं

0: ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण आता फॅशनच्या नावाखाली डोक्यालाही तेल लावत नाहीत, अंगाला तेल लावायचा प्रश्न येत नाही. दुसरं म्हणजे आपण एवढं केमिकलचं खातो की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल खूप वाढायला लागलेली आहे, आणि मग त्यामुळे मग शरीरामध्ये एवढा ड्रायनेस वाढत गेला, त्यामुळे आली म्हणजे म्हणतो ना की जॉईंट डिजनरेशन असेल किंवा आर्थरायटिस असेल, हे प्रकार झालेत, खूप वाढायला लागलेले आहेत.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधरगिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधरगिरी गुरुवारी करिष्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, तर इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. डॉक्टर गिरी, मग आयुर्वेद काय सांगतं की ही झीज आपण थांबवू शकतो का आणि कशा प्रकारे?
0: कसं, एक लक्षात घ्या की शरीरामध्ये जर का पित्त आणि वात वाढत असेल, त्यानंतर आयुर्वेदामध्ये सांगितले की 40 नंतर तर वात वाढतो. आता कसं आहे की पूर्वीच्या काळी सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या जात होत्या पित्तवात, त्यामुळे शरीराची झीज होत नव्हती. मग आता जर का त्या मेंटेन होत नसेल तर त्या परत कुठेतरी मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला पण काम करण्यासाठी योग्य वातावरण असेल तरच काम होणार आहे, तसं शरीराचं पण आहे. म्हणजे शरीरामधला जो अनकंट्रोल्ड पित्त झालेला आहे हे बरोबर ना, मग त्याच्यासाठी मानसिक कारण आहेत, शारीरिक कारण सुद्धा आहे. ह्या गोष्टी थोड्याशा म्हणजे मग डायटरी चेंजेस करावे लागतात, लाईफस्टाईल चेंजेस करावे लागतात, थोडंसं मेडिटेशन वगैरे करावं लागतं, तर त्याच्यातून मानसिक आणि शारीरिक बॅलन्स साधता येतो. आणि मग शरीरामध्ये जे काही ऑइलची कमी झालेली आहे हे बॅलन्स करण्यासाठी किंवा पित्त वाढलेलं हे बॅलन्स करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारचे मेडिसिन्स आहेत किंवा पंचकर्म सारख्या प्रोसेस आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये तेल तुमच्या शरीरामध्ये मुरवलं जातं, तसंच शरीराला योग्य प्रकारे ऑइलिंग केलं, स्नेहन स्वेदन दिलं, त्यानंतर लोकल लेवलला जे काही आहे बरोबर ना, त्या ठिकाणी जर का तुम्ही स्नेहन दिलं ज्याला जानुबस्ती सारखा वगैरे प्रकार म्हणतात, आणि त्याच्यामध्ये आणखीन थोड्याशा जर का मॉडर्न, म्हणून आम्ही ऍडव्हान्स आयुर्वेदा म्हणतो, मग मॉडर्न थेरापीज ऍड करायचे म्हणजे कसं की डिजनरेशन जास्ती असेल तर आजकाल पीआरपी आणि प्रोलोथेरापी म्हणजे त्याची इंजेक्शन जी आहे तिथली झीज भरून काढण्यासाठी दिली जातात. मी त्याची माहिती पाहिजे तर नेटवर भरपूर अवेलेबल आहे की नाही, तर त्याची इंजेक्शन पण द्यायची. सायमल्टेनियसली शरीराचं वातावरण मेंटेन करण्यासाठी आयुर्वेदिक चेंजेस करायचे आणि त्याबरोबर आयुर्वेदिक मेडिकेशन, असं जर का एकत्रच जर का आपण काम केलं तर नी म्हणजे रिप्लेसमेंटचे जे ऑपरेशन आहेत ते आपल्याला नक्कीच टाळता येतात, आणि अनेक जणांबद्दल आपण हे टाळून दाखवलेले. पण खरं असं एक नी रिप्लेसमेंट पर्यंत प्रकरण येण्याच्या आधीच जर का तुम्ही सगळं बॅलन्स करून शरीर चांगलं ठेवलं तर तुम्हाला नी रिप्लेसमेंट इतर गोष्टींपासून सुद्धा काय होणार आहे, आराम मिळणार आहे. कारण कसं होतं की आम्ही बघतो मणक्यांचे प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे लंबर स्पॉन्डिलायसिस आणि सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, त्यामुळे ओव्हरऑल जर का तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम्स येऊ नये असं वाटत असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व, संधिवात यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधरगिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिष्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, तर इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: एस बी रजिस्टर्ड क्रिश्चियन म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट योर लाइफ इनटू सेलिब्रेशन.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर या कार्यक्रमातनं इन्व्हेस्टमेंट बद्दल आपल्याशी नेहमीच गप्पा मारत असतात, पण सध्या क्रिसेंटच्या टीम मधले अनेक तरुण सुद्धा त्यांचे विचार आपल्या समोर बोलतायत आणि म्हणून त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचेच रोहित वडनेरे. नमस्कार रोहित सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
1: खरं तर गुंतवणूक करणं हा एक खूप छान विषय आहे हे आम्हाला आता हे कार्यक्रम करताना कळतंय आणि तरुणाईचं प्रतिनिधित्व करताना

0: ना तुम्ही या गुंतवणुकीकडे कसे बघता, किंवा तुम्ही क्रिसेंट जॉईन केल्यानंतर गुंतवणूक करण्याच्या बाबतीत तुमच्या विचारात काही फरक पडला का?
1: विचारांमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी असली पाहिजे या सर्व बाबतींमध्ये मला माहिती ज्ञान हे क्रिसेंटमध्ये आल्यावर मिळालंच. पण सर्वप्रथम थोडस माझ्याबद्दल सांगतो की मी क्रिसेंटमध्ये सर्वप्रथम इन्व्हेस्टर म्हणून आलो, त्याच्यानंतर इथे एम्प्लॉई आहे. सो इन्व्हेस्टर टू एम्प्लॉई हा प्रवासामध्ये घडलेले बदल हे मला चांगलेच माहिती आहे. सो त्यामध्ये मी असं सांगू इच्छितो की इन्व्हेस्टमेंट करताना प्रत्येक तरुणाचा आजकाल इंटरनेटवर सगळीच माहिती उपलब्ध असते, त्यामुळे प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून ती इन्व्हेस्टमेंट करत राहतं. पण सर्वप्रथम ऍज अ न्यू इन्व्हेस्टर म्हणून मला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, जसं की माझे गोल्स काय आहेत, त्यानंतर माझं उद्दिष्ट त्या गोल बद्दल काय आहे आणि त्याचं ड्युरेशन किती आहे हे जर कधी मला माहीत असेल, आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे माझी रिस्क काय आहे, मी किती रिस्क त्या इन्व्हेस्टमेंट साठी घेऊ इच्छितो किंवा घेऊ शकतो, त्यानुसार ती इन्व्हेस्टमेंट होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आज माझ्या कोणत्या मित्राने किंवा मैत्रिणीने मला एखादी इन्व्हेस्टमेंट टिप दिलेली आहे आणि मी त्याच्यातच इन्व्हेस्ट करतो आहे आणि त्यातून मला खूप उत्तम फायदा होईल असं कधीही होत नाही, कारण की त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीने जी काही इन्व्हेस्टमेंट केली त्याचा काळ वेगळा होता, त्यांची रिस्क वेगळी आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटची स्टाईल ही वेगळी असते. म्हणून सगळ्यात पहिले आपण स्वतःची रिस्क कॅपिटाईट, गोल्स आणि त्याचं ड्युरेशन याचा सारासार विचार करूनच ती इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक आहे.
0: आता जेव्हा आपण गुंतवणुकीबद्दल बोलतो त्यावेळेला फॅमिलीचं सुद्धा एक यामध्ये खूप महत्वाचा विषय येतो. जेव्हा लग्न ठरली जातात, फॅमिली प्लॅनिंग केलं जातं, यावेळेला खर्च वाढत असतात, अगदी डिलिव्हरीपासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंत सगळे खर्च आपण बघत असतो, तर हे जे एक्सपेन्सेस आहेत हे आपण कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो याबद्दलही सांगा.
1: ज्यावेळेस फॅमिली प्लॅनिंग किंवा लग्न ठरतं आहे, सो फॅमिली साठीची इन्व्हेस्टमेंट जी काही आहे त्याची तयारी ही माझी पूर्वीपासूनच असली पाहिजे. म्हणजे ती मराठीत जशी म्हण आहे की तहान लागल्यावर विहीर खोदायला जाऊ नये, सो ते इन्व्हेस्टमेंट पण तसंच आहे. तर लग्न जमतं त्यावेळेस खर्चही वाढतात. मग आजकाल प्रत्येकाची ऍस्पिरेशन्स बदलत चाललेली आहे, मग प्री वेडिंग मग पोस्ट वेडिंग, बऱ्याच नवीन प्रकार आता आपल्या समोर येत आहेत, त्याच्यासाठी खर्चही तेवढाच मोठ्या प्रमाणात लागतो. सो ते करण्यासाठी माझी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग ही आधी जर कधी असली तर ते मला सोपे जाते. दुसरं, ती इन्व्हेस्टमेंट करत असताना माझ्या डोक्यामध्ये काही गोष्टींचा विचार असला पाहिजे, जसं की एक तर लग्न झाल्यानंतरची जी काही माझे व्यवहार आहेत, कॅश फ्लोज आहेत, हे दोन्ही मंडळींनी म्हणजे अगदी त्या मुला मुलींनी बसून एकमेकांशी बोललं पाहिजे. त्यांचे खर्च, त्यांचे इन्कम याचा आढावा घेणं तेवढंच गरजेचं आहे. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो की फायनान्शियल प्रोफाइलिंग किंवा असेसमेंट होणं ती गरजेची असते. देन जसं आपण बघतो की दिवसेंदिवस खर्च हे वाढत चाललेले आहेत, त्यानुसार त्यांची इन्व्हेस्टमेंट करत असताना लॉंग टर्म गोल्स काय आहेत, त्यांचे शॉर्ट टर्म गोल्स काय आहेत आणि त्यांचे मिड टर्म गोल्स काय आहेत हे सगळं बघणं तेवढंच आवश्यक आहे.
0: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. रोहित सर, आपण बोलत होतो की खर्च वाढत चाललेले, जबाबदाऱ्या वाढत चाललेल्या आहेत, मग यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने केली जाऊ शकते याबद्दल.
1: सो इन्व्हेस्टमेंट करत असताना एकाची इन्कम घर खर्चांसाठी आणि एकाची इन्कम ही पूर्णपणे इन्व्हेस्टमेंटसाठी केलीच गेली पाहिजे असं माझं मत आहे. पण व्यक्ती त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत त्यानुसारही त्याचा आढावा घेणं अपेक्षित आहे. नंतर आपण जर कधी बघितलं तर पुढे जाऊन फॅमिली प्लॅनिंग ह्याविषयी जर कधी आपण चर्चा केली तर सर्वप्रथम ज्यावेळेस लग्न जमलेलं आहे त्याचवेळेस हेल्थ इन्शुरन्स स्वतःचा पर्सनल घेणं अपेक्षित आहे. आता प्रत्येक जण ज्या क्षेत्रामध्ये काम करत असेल, ज्या कंपनीत किंवा ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल, तिथून त्यांना ग्रुप हेल्थ इन्शुरन्स हे कव्हर मिळत असतं. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ते इन्शुरन्स असणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये इन फ्युचर डिलिव्हरी एक्सपेन्सेस कव्हर होऊ शकतील. बरेच इन्शुरन्स कंपनीज आहेत की ज्यांनी डिलिव्हरी एक्सपेन्सेस हे कव्हर करायला सुरुवात केलेली आहे. पण त्यासाठी पण लिमिटेशन्स आहेत त्याच्या बेसिक सम एश्योर्डच्या, त्याच्या टाइम ड्युरेशनचा, म्हणजे त्याला वेटिंग पिरियड हा लागतो, तो सर्व्ह करण्याचा आपल्याकडे वेळ असला पाहिजे. म्हणून मी हे सांगितलं की त्या एक्सपेन्सेस कव्हर होण्यासाठी आपल्याला आधीच ते इन्शुरन्स पॉलिसी घेणं आवश्यक राहील.

0: याबरोबर पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा मुलांचे पालक म्हणून आपण त्यांना काही मार्गदर्शन करत असतो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुकीचे धडे देणं पण तितकंच महत्वाचं असतं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
1: हे इन्व्हेस्टमेंटचे बाळ कडू हे अगदी सुरुवातीपासून दिले गेले पाहिजे. म्हणजे माझं ही थॉट प्रोसेस आहे की आपला जो काही पैसा आहे तो आपण आपल्या मुलांप्रमाणे त्यांना वागवलं पाहिजे पैशाला. ते कसं की आपण मुलांना वाढवतो त्यांना वाचवत नाही, तसंच पैसा हा सेव्ह नाही केला गेला पाहिजे तर तो वाढवला गेला पाहिजे. आणि ते वाढवू आपण कुठून करू शकतो त्याची, तर ते इन्व्हेस्टमेंट थ्रूज आपण त्याची वाढ उत्तम प्रकारे करून घेऊ शकतो. आता हे पालकांच्या बाबतीत झालं, मुलांना लहान वयापासूनच इन्व्हेस्टमेंट बद्दल ही माहिती देत राहणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठीची केलेली इन्व्हेस्टमेंट मग ती SIP स्वरूपात असेल, लमसम स्वरूपात असेल किंवा दुसरी कुठलीही इन्स्ट्रुमेंट ही असू शकते, त्याची माहिती तुम्ही मुलांना द्या की हे आम्ही तुझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्या इन्व्हेस्टमेंटचं स्वरूप काय आहे हे अगदी तेव्हापासून त्यांना सांगत राहा. त्याची काय वाढ होत आहे त्याचा आढावा सुद्धा त्यांना सांगत राहा. आता ह्या याच्यामध्ये लहान वयामध्ये मुलांना त्याचे फारसे महत्व कळणार नाही,
0: बरोबर,
1: पण ते कुठेतरी त्यांच्या मनात बिंबवले जाऊ शकतं. ग्रॅज्युअली ज्यावेळेस टीनएजर्स मध्ये मुलं येतात तेव्हा त्यांना थोडंफार समजायला लागतं इन्व्हेस्टमेंट बद्दल. आजकालच्या बऱ्याच काही शाळांमध्ये किंवा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच्या संदर्भातले विषय किंवा धडे हे शिकवले जातात. सो ते मुलांना त्यांची आवड जास्त निर्माण होऊ शकते तिथे की अरे हे मला घरून त्यांना कुठेतरी कळालेलं आहे, ऐकलेलं आहे. देन त्याच्यानंतर मुलांना इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस चालू करतात टीनएजर्स किंवा ग्रॅज्युएटच्या लेवलला मुलं आलीत त्यावेळेस त्यांना ती इन्व्हेस्टमेंटचा आढावा त्यांना स्वतःला घ्यायला शिकवा. ते कसा घेतला गेला पाहिजे किंवा तुमचे ऍडवायझर्स असतील त्यांच्यासोबत त्यांचं डिस्कशन झालं पाहिजे, त्याच्याने ती मुलं त्यांच्या ज्ञानामध्ये ती भर पडेल आणि ते इन्व्हेस्टमेंट बद्दल अजून सजग होऊ शकतील.
0: वा क्या बात आहे. रोहित सर, खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली आणि या कार्यक्रमात तुम्ही आमच्या बरोबर सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार.
1: खूप खूप धन्यवाद मॅम तुमचेही आणि सर्व श्रोतांचेही.
0: श्रोते हो, SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 9764122553. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार,
1: धन्यवाद.

0: And for your registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आजही आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. डॉक्टर सुरेश पाटणकर सर, नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: आणि डॉक्टर सचिन भुजबळ सर, नमस्कार सर.
5: नमस्कार.
3: किडनी स्टोन बद्दल सुरेश सर आपण बोलत होतो आणि तुम्ही सांगितलं की कुठले स्टोन्स कधी मेडिसिननी जातात, कधी त्याला ऑपरेट करावं लागतं, या सगळ्या गोष्टी डिपेंड कशावर असतात?
4: जसं मागच्या डॉक्टर गुरुजीने सांगितलं की स्टोन झाल्यानंतर तो पडणार पडणार नाही, या संदर्भात तज्ञांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे खडा खूप लहान आहे म्हणून पडून जाईल या भीतीने बरेचसे पेशंट काहीतरी औषधं घेत राहतात, पण त्याच्यामुळे अनेक वेळा जसं मी म्हटलं तसं काही निष्कारण कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर आज डॉक्टर सचिनने पण हे विचारूया, सचिन सर, की तुम्हाचं या संदर्भात काय म्हणते की कुठल्या स्टोन पडू शकतो, ही एक धारणा असते की पडू शकेल किंवा काय, तर तुमचं काय मत आहे?
5: स्टोनचा साईज हा एक नक्कीच महत्वाचा फॅक्टर आहे, परंतु तो केवळ एकच फॅक्टर नाही की ज्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट कशा प्रकारे करायची हे ठरतं. त्याचबरोबर पेशंटला काय त्रास किती आहे आणि त्या स्टोनमुळे काही कॉम्प्लिकेशन्स होत आहेत.

0: का, जसे की इन्फेक्शन होत आहे का, लघवीमध्ये रक्त जात आहे का आणि किडनीच्या कामावर काही परिणाम होतोय का, या सुद्धा गोष्टी महत्वाच्या असतात. तसेच स्टोनचा आकार आणि स्टोनचा हार्डनेस या गोष्टी पण महत्वाच्या असतात.
1: पण मग या ज्या गोष्टी आहेत या फक्त सोनोग्राफीमध्ये दिसतात, त्याच्यासाठी काही वेगळ्या टेस्ट पण कराव्या लागतात?
0: नाही, नुसतं सोनोग्राफीमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला कळून येत नाही, त्यासाठी तज्ञांकडे जाऊन दाखवणे हे महत्वाचे असते. त्याचबरोबर रक्तलघवीच्या काही तपासण्या कराव्या लागतात आणि लागलीच गरज तर सिटी स्कॅन पण करावा लागतो.

0: तज्ज्ञांकडे जाऊन दाखवणे हे महत्वाचे असते. त्याचबरोबर रक्तलघवीच्या काही तपासण्या कराव्या लागतात आणि लागलीच गरज तर सिटी स्कॅन पण करावा लागतो.
1: डॉक्टर सचिन सर, याबद्दल अजूनही माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, जसं तुम्ही आता म्हणालात की डिपेंड करतं की कुठल्या प्रकारचा स्टोन आहे, म्हणजे तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकाल का?
0: आता मागच्या आठवड्यातच एक यंग पेशंट माझ्याकडे आला होता. पेशंटला पोटामध्ये खूप दुखत होतं. पेशंटने सोनोग्राफी केली, सोनोग्राफीमध्ये 4 मिलीमीटरचा स्टोन होता.
1: ओके.
0: सो पेशंट एका डॉक्टरांकडे गेले, तिथे औषधं घेतली. साईज लहान आहे त्याच्यामुळे औषधांनी पडून जाईल असं पेशंटला वाटलं, परंतु आठवड्यावर पेशंटला त्रास होत राहिला आणि स्टोन काही पडला नाही. मग त्यावेळेस पेशंट माझ्याकडे आला, त्यानंतर पेशंटला तपासून काही ऍडिशनल काही तपास करून नंतर आपण पेशंटला सांगितलं की हा स्टोन जो आहे तो हार्ड स्टोन आहे. आणि हार्ड स्टोन असेल तर युजली काय असतं की तो काटेरी स्टोन असतो, आणि तिथे जर सूज असेल किंवा नळी जर लहान झालेली असेल तर असे स्टोन पडत नाही. 10 आणि 11 मिलीमीटरचे स्टोन सुद्धा पडलेले आम्ही औषधांनी मॅनेज झालेले बघितलेले आहेत, परंतु कुठले स्टोन जे सॉफ्ट स्टोन असतात, गोल गुळगुळीत असतात, परंतु काही स्टोन जे काटेरी असतात किंवा हार्ड स्टोन असतात ते सहसा औषधांनी पडत नाही. आता याच पेशंटचं मग आम्हाला ऑपरेशन करावं लागलं, कारण की त्याला किडनी फंक्शन खराब होत होतं. आणि ऑपरेशन करताना असं निदर्शनास आलं की नळी जी आहे ती लहान होती, त्या पेशंटची किडनीची जी नळी आहे ती लहान होती आणि त्याच्यामुळे स्टोन लहान असून सुद्धा तो खाली येत नव्हता.
1: अच्छा.
2: जसं आता डॉक्टर सचिनने सांगितलं की आकार हा एकच आपण क्रायटेरिया धरत नाही, त्याच्यावर बाकी माहिती असं पण तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त छोक खडा लहान आहे आणि तो पडणारच असं न करता तज्ञांचा सल्ला वेळेवरती घेणं आणि पुढचे होणारे धोके टाळणे खूप महत्वाचं आहे.
1: अगदीच. म्हणूनच श्रोते हो, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या पुढे जाऊन खूप मोठे मोठे त्रास आपल्याला आणि आपल्या शरीराला देऊ शकतात, तेव्हा स्वतः विचार न करता तज्ञांचा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: चलो निकले गया?
6: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689-11240.
1: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
8: नमस्ते.
1: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय, तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं, मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्यात का?
8: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत, एक तर तुमचं वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की बीआयएस एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती, त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतंय की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. आता बीआयएस मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्ट मध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे, तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे, याच्यासाठी आम्ही बॅकएंडला

0: बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की ज्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय. फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
1: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
0: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहे. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चाललंय. त्यामुळे एनी आऊ आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना फरक पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःच आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
0: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट आहे ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूया प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689-11240.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आजच्या भागात आपण डोळ्याच्या पडद्याला वारंवार येणारी सूज आणि ती सूज कशामुळे येते, त्याची कारणं काय आहेत याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण सूज याच विषयीची माहिती दिली होती, आता डोळ्याच्या पडद्याला ही जी सूज येते त्याबद्दलची माहिती सांगू शकाल का?
6: खरं तर डोळ्याच्या पडद्याच्या सूजेबद्दलच बोलतोय, पण इन जनरल ती मूळ सूज काय येते ह्याचा आपला खरं तर विषय आहे. जसं मागच्या भागात सांगितलं की ज्या वेळेला ते टॉक्झिन्स शरीरात साठायला लागतात आणि पर्यायानं म्हणजे घाम, लघवी, स्टूल याच्यातून ते बाहेर पडत नाहीत, तेव्हा ते सॅच्युरेट होऊन सूजीच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतात. मुळात हे असं का होत असावं बरं? जनरली पडद्याची सूज येण्याची कारण खूप आहेत, म्हणजे त्यातलं एक प्रमुख कारण आपण डायबिटीस किंवा मधुमेह पकडला तर त्याच्या बाबतीत आपल्याला बोलता येईल. कसं होतं, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा, बऱ्याचदा आपल्या रेडिओच्या ह्या वेगळ्या मुलाखतींमध्ये हे मी वारंवार सांगतोय, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा विकार आहे. आणि मग जे खूप दिवस राहायला लागला ह्या विकार शरीरात, त्याचं निदान केलं गेलं नाही. निदान या अर्थी म्हणतोय, निदान म्हणजे रक्ताच्या, लघवीच्या, तपासण्या, रक्त शर्करा, मूत्र शर्करा तपासणं, 3 महिन्याची शुगर

0: चेक करणं म्हणजे तपासण्या नाही, त्या तर महत्वाच्या आहेत, त्या केल्याच गेल्या पाहिजेत, पण आयुर्वेदाच्या पद्धतीनं त्याचं निदान नाही केलं गेलं, आयुर्वेदिक पद्धतीनं मूत्रपरीक्षण नाही केलं गेलं, आयुर्वेदिक पद्धतीनं केस टेकिंग नाही केली आणि त्याचा हेतू काय आहे तो शोधला नाही गेला, तर मग मात्र त्या आजारांचं निदान होत नाही आणि आपण सततची औषधं घ्यायला लागतो. ह्याच्यात गंमत अशी होते, ज्या वेळेला कोणतं आहे, मधुमेह आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे, किडनीचे आजार पण आहेत, पोटाचे आजार पण आहेत, त्वचा विकार आहेत, कोणत्याही विकारांची औषधं घेताना ज्या वेळेला आपण त्याचं निदान करत नाही आणि आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला लागतो त्यावेळेला त्या गोष्टी सप्रेस करायला लागतो. गंमत अशी आहे, शरीरानं तुम्हाला सिम्पटम दाखवले, ते सिम्पटम एका आजाराचं आहे, शरीर सांगते ते मूळ आजाराचं जे कारण आहे ते शोधा आणि ते बरं करा. जर तुम्ही त्याचे लक्षणं बघत बसलात तर शरीराला ते कळतं आणि मग शरीर दुसरी लक्षणं वेगवेगळ्या ठिकाणी उत्पन्न करतं. म्हणजे सपोज आता सुरुवातीला आपण शुगरच घेऊ, शुगरची लक्षणं तुम्हाला रक्त शर्करा वाढली, मूत्र शर्करा वाढली, तुम्ही त्याचा उपचार निदान येतोच ना, तर त्याचा उपचार करताना तुम्ही फक्त रक्त शर्करेची वेळ जर आपण ट्रीटमेंट करायला लागलात तर मग त्या औषधाचा परिणाम शरीरावरती सूजेच्या हिशोबानं भविष्यात होऊ शकतो. तो कसा, थोड्या वेळानं सांगतो.
1: तर डॉक्टर, आता तुम्ही डोळ्याच्या पडद्याची सूज सांगता सांगता इतरही सगळ्या अवयवांना सूज का येते त्याच्याबद्दलची कारणं सांगताय. अजूनही ती कारणं जाणून घ्यायची आहेत, पण एका ब्रेकनंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: तर डॉक्टर, मग आता तुम्ही डायबिटीस किंवा मधुमेहामुळे येणारी सूज सांगत होता, ती पण बऱ्याच लोकांना माहिती असते कारण हा आजार इतका कॉमन झालाय, तर त्याविषयी अजून काही
0: सांगतो. जसं मी सांगितलं, फॉर एक्झाम्पल एखाद्याला स्ट्रेस शुगर आहे. स्ट्रेस शुगर म्हणजे काय, खरं तर ही ताणतणावातून येणारी शुगर असते. बऱ्याचदा आयुर्वेद त्याला शुगर किंवा मधुमेह प्रमेह असं मानत नाही.
2: अच्छा.
0: तणावामुळे बऱ्याचदा तुमच्या शरीरात म्हणजे रक्त शर्करा ही वाढलेली दिसते ताणाच्या स्वरूपामुळे. ताणात बऱ्याचदा लोक कॉफी पितात, प्रचंड ताण असताना सततचे खातात, त्यांची लाईफस्टाईल खराब असते, त्यांची झोप व्यवस्थित नसते, त्यांचं दुपारचं बऱ्याचदा झोप होतं, त्यांची पूर्ण दिनचर्या ते खराब असते. आणि अशा वेळेला एखाद्या व्यक्तीचं सततचं ताणतणाव आहे, एखाद्या व्यक्तीचे सततचं पोट खराब झालेलं आहे, एखाद्या व्यक्ती सतत वर्षानुवर्ष तुम्ही रात्री जागरण करत आहे, तर तुमचं लिव्हर फंक्शन कमी व्हायला लागतं. तर लिव्हर फंक्शन म्हणजे काय, लिव्हर नेमकं काय काम करतं, तर लिव्हर हे आयुर्वेदानुसार चेकपोस्ट आहे आणि लिव्हरला एवढं का महत्व आहे. लिव्हरला महत्व असण्यामागचं कारण, आयुर्वेदात रक्ताला जीवन म्हटले, जीवन म्हणजे तुमचं जे आयुष्य आहे, तुमचं जे श्वास चालतोय तो रक्तामुळे चालतोय हे लक्षात घ्या. आणि ते रक्त तयार करायचं काम कोण करत असेल तर ते लिव्हर आहे. जोपर्यंत लिव्हर आहे तोपर्यंत बाकीच्या शरीरातल्या कुठल्या अवयवावरती एखाद्या फंक्शन व्हायटल ऑर्गनवरती परिणाम जरी झाला असला तरी तो रिव्हर्स करायची शक्यता जास्त असते, किंबहुना बऱ्याचदा करता येते. पण लिव्हरच तुमचं डॅमेज झालं तर मग मात्र फार अवघड होऊन बसतं. तर सांगायचं कारण की लिव्हर ज्या वेळेला ह्या कारणाने म्हणजे कुठल्या तर सततच लाईफस्टाईल खराब झाल्यामुळं शरीरानं पहिले सिम्पटम दाखवले, फॉर एक्झाम्पल शुगर आहे किंवा हायपर टेन्शन आहे, त्याच्या वेळेला काय होतं, अशा वेळेला काही लोकांना चक्कर येते, चेहऱ्याला सूज आहे, पायाला सूज आहे, किंवा लघवी वारंवार होते, भूक वारंवार लागते, किंवा बीपीच्या पेशंटमध्ये चक्कर यायला लागते. ही सगळी लक्षणं दिसताना त्या त्यावेळेला तपासण्या आधुनिक शास्त्राच्या केल्या गेल्या की मग त्याचं काहीतरी हायपर टेन्शन किंवा मधुमेह असं डायग्नोस होतं आणि त्याची औषधं लगेच चालू होतात. औषधं लगेच चालू व्हायला पाहिजेत, ते चुकीचं आहे असं अजिबात म्हणणं नाही, पण ती औषधं चालू करायच्या अगोदर त्याचं निदान व्हायला पाहिजे. त्याचं निदान आपण ज्यावेळेस हायपर टेन्शन करतो, ज्यावेळेस शुगर करतो, त्यावेळेस ती सगळ्यात मोठी चूक असते. कारण आपण हे निदान करून आपण ती औषधं घेऊन भविष्यात मोठ्या आजाराला आमंत्रण देत असतो.
1: त्यामुळे नीट चिकित्सा होणं सुद्धा खूप गरजेचं आहे उपचार.
0: अगदी बरोबर.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822

0: 25 261 99, 98 225 261 99, 98 225 261 99. तर डॉक्टर, आता तुम्ही लिव्हरच्या सुजेबद्दल सांगत होतात आणि लिव्हरचं किती महत्व आहे आपल्या शरीरामध्ये त्याबद्दलची माहिती देत होतात, तर अजूनही या सुजेविषयी काही वेगळी माहिती?
1: नितीनला, जसं मी आता सांगितलं की रक्ताचा रोल हा फार महत्वाचा आहे. ज्या वेळेला हे निदान नाही झालं, म्हणजे जसं मी सांगितलं हायपरटेन्शन आणि मधुमेह केले, आणि मग तुम्ही आपण काय करतो, तुम्ही आम्ही जी कोणी हायपरटेन्शन थायरॉइड शुगर आहे ते लगेच औषध चालू करतो. मग ही ट्रीटमेंट म्हणजे ही लाक्षणिक चिकित्सा झाली. लाक्षणिक म्हणजे काय, शरीरानं एखादा पार्ट, एखादा अवयव, एखादा दोष, एखादा धातू, एखादा मल कुठला तर खराब झाला आणि ते शरीर काही ते सिम्पटम दाखवतं. खरी ट्रीटमेंट काय, ती लक्षण का दाखवलंय तो दोष काढणं आणि तो दोष काढून टाकणं. आधुनिक शास्त्रानुसार त्या लक्षणाची चिकित्सा केली जाते, म्हणजे शुगर वाढली त्या शुगरची चिकित्सा, बीपी वाढली ती बीपीची चिकित्सा, ते मूळ कारणाची चिकित्सा होत नाही. मग अशा वेळेला एका बाजूला आपण लक्षणाची चिकित्सा करताना जो मूळ कारण आहे ते तसंच राहतं आणि ते निबिड व्हायला लागतं, ते जुनं व्हायला लागतं आणि मग एखादा दोष तसाच पडून राहायला लागल्यानंतर ज्या अवयवाशी निगडीत तो दोष आहे ते अवयव त्याचं फंक्शन कमी करायला लागतं किंवा त्याच्यावरती मोठा परिणाम व्हायला लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, एखाद्याचा पायाला जखम झाली आणि त्याचे उपचार नाही केले, तुम्ही त्याच्याकडे सोडून दिलं आणि पाय ठणकतो म्हणून पेन किलर घ्यायला लागला तर चालेल का? तुम्हाला त्या जखमीची ट्रीटमेंट करायला लागेल ना, नाही तर पाय सडून जाईल, नुसती पेन किलर घेऊन कशी चालेल? हेच मर्म आयुर्वेदिक चिकित्सेचं आहे. खरं तर ह्या गोष्टींचे ज्यावेळी आपण बीपी शुगरची औषधं घेतोय, आधुनिक शास्त्राची घ्यायला अजिबात हरकत नाही. मूळ न निदान केल्यामुळं, फक्त लाक्षणिक चिकित्सा करताना मूळ दोषाची चिकित्सा न झाल्यामुळं ते पण धातू परिपोषण, ते चयापचय त्या अवयवाशी त्या धातूशी निगडीत कमी व्हायला लागते. मग अशा वेळेला मग वेगवेगळ्या पद्धतीने शरीरात दोष उत्पन्न होतात आणि वेगवेगळ्या अवयवांशी निगडीत आपल्याला सूज दिसायला लागते. म्हणून मूळ आजाराचं निदान करणं तितकंच महत्वाचं आहे जे फक्त आणि फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातून करता येतं.
0: बरोबर आहे. डोळ्याच्या पडद्याच्या सुजेपासून म्हणजे आपण सुरुवात केली, पण आपण इतरही सूज त्यानिमित्ताने जाणून घेतली, कारण त्याचा पण परिणाम डोळ्याच्या पडद्यावर होत असतो. त्यामुळे सुजेविषयीची खूप चांगली माहिती गेल्या दोन भागात डॉक्टर आपण दिलीत. आता आपल्याला डोळ्याच्या पडद्याच्या सुजेबद्दलही बोलायचंय, पण ते आपण पुढच्या भागात ऐकूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98 225 261 99, 98 225 261 99.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर म्हस्के हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, हडपसर, पुणे. श्रोते हो, नमस्कार. आज आपण हर्निया या जीवनशैलीच्या आजाराबद्दल चर्चा करणार आहोत आणि याबद्दल आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक आणि कोलोरेक्टल सर्जन डॉक्टर चेतन म्हस्के आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
3: नमस्कार
2: डॉक्टर. हर्नियावरती कशा पद्धतीनं उपचार केले जातात?
3: हर्निया तसा फार जुना आजार आहे आणि उपचार पद्धती पण फार जुनी आहे, त्यामुळे हर्नियावर ओपन पद्धतीने म्हणजे टाक्याने ऑपरेशन करणं फार जुन्या पद्धतीने आहे, पण त्यामध्ये काही त्रास आहेत, काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले, त्यामुळे नवीन नवीन गोष्टी आढळल्या गेल्या. यात आपण दोन विभागामध्ये आपण ऑपरेशनचा विचार केला पाहिजे. एक म्हणजे इलेक्टिव्ह होणारं, म्हणजे आपण नियोजित करून केलेलं ऑपरेशन, आणि दुसरं म्हणजे इमर्जन्सी लागणारं ऑपरेशन. नियोजित ऑपरेशन केव्हा होतं, जेव्हा पेशंटला हर्निया आढळतो, पेशंट तपासायला येतो, ट्रीटमेंट केली जाते, मग आपल्याला विचार करायला वेळ असतो की आपण याला ओपन करावं का दुर्बिणे करावं. इमर्जन्सीमध्ये जेव्हा पेशंट येतो तेव्हा हर्निया हा अडकलेल्या अवस्थेमध्ये असतो, आतला जो आतडी असते ती आतडीबरोबर रक्तवाहिनी असते ती अडकलेली असते, त्याला आपण स्ट्रँग्युलेटरी हर्निया असं म्हणतो. कधी कधी ही आतडीचा भाग काळा पडतो, पीळ पडते आतडीला, अशावेळी इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागतं, त्यावेळी आपल्याला टाक्याचाच बऱ्याच वेळा ऑपरेशन करावं लागतं. दुसरा, जेव्हा आपण इलेक्टिव्ह ऑपरेशन करतो तेव्हा आपल्याला दोन प्रकारे ट्रीटमेंट करता येते, एक असतं ओपन आणि दुसरं आहे लॅप्रोस्कोपिक. ओपन पद्धतीने रिपेअर करताना आपण जाळी जी आहे ती स्नायूच्या वरून बसवतो आणि मग ते टाक्याने शिवून आपण स्किन बंद करतो. दुर्बिणे करताना आपण स्नायूंच्या आत जाऊन मोठी जाळी बसवतो.

0: जेणेकरून बाकी सगळे हर्निया, खालचा फेमोरल हर्निया किंवा बाकीचे न दिसणारे हर्निया पण त्यामध्ये रिपेअर होतात. दुर्बिणीच्या हर्न्याचे बरेच इंडिकेशन्स आहेत. काही ठराविक लोकांमध्ये, वयस्कर लोकांमध्ये बायलॅटरल हर्न्या, दोन्ही साईडला हर्न्या असेल त्या लोकांमध्ये दुर्बिणीने केले फार योग्य असतं. पण सध्या नवीन नवीन टेक्निक्समुळे आणि नवीन नवीन अत्याधुनिक गोष्टीमुळे दुर्बिणीने वेळ वाचतो, त्यामुळे आता बरेच हर्निया आपण दुर्बिणीनेच करतो. नवीन अजून प्रकार आला आहे ओपनमध्ये, त्याला म्हणतो आपण 3D हर्निया सिस्टीम किंवा 3D मेश म्हणतो आपण त्याला. त्याला फक्त आपण आतमध्ये जाऊन हर्न्याचा भाग ओपन करून स्नायूंच्या मागे जाळी बसवतो. ही पण एक शॉर्ट प्रोसिजर असते, 1 day किंवा 2 days स्टे फक्त असतो. कुठल्याही प्रकारच्या ऑपरेशनमध्ये हर्न्याच्या टाक्याच्या किंवा दुर्बिणीच्या जी काळजी घ्यायची नंतरची ती सेमच असते, फक्त रिकव्हरी टाईम हा दुर्बिणीला फार फास्ट आहे, ओपनच्या टाक्यांच्या ऑपरेशनमध्ये थोडासा रिकव्हरीला वेळ लागतो. ह्या सर्व प्रकारच्या आधुनिक उपचार जे आहेत, मग तुम्ही लॅप्रोस्कोपिक म्हणू शकतो किंवा मोठ्या हर्न्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्याला म्हणतो ॲबडॉमिनल वॉल रिकन्स्ट्रक्शन, ज्यामध्ये आपण कितीही मोठा हर्निया असला तरी आपण त्याला स्नायूंचा रिपेअर करून ॲबडॉमिनल वॉल रिकन्स्ट्रक्ट करून जाळी बसवतो. हे दोन्ही प्रकारचे हर्नियाचे प्रकार ट्रीटमेंट आमच्याकडे उपलब्ध असतात. आम्ही जेव्हा हा ऑपरेशनचा निर्णय होतो तेव्हा पेशंट ऑपरेशनच्या दिवशी ॲडमिट केला जातो आणि 2 दिवसांनी डिस्चार्ज होतो. संध्याकाळी पेशंटला खायला लागतं आणि मग काही दिवसांनी, 8 दिवसांनी पेशंट आपल्या कामावर रुजू होतो. युजली आम्ही सांगतो हर्न्याचं ऑपरेशन झाल्यानंतर कमीत कमी 1 ते 1.5 महिना जड काही उचलायचं नाहीये. खोकणं, जोरात कुंथणं, लघवीला ताण देणं, आंबट फळं खाणं ज्याने खोकला येईल किंवा पोट साफ होणार नाही असं काही अन्न सेवन वर्ज्य असतं. ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित पाळल्या, जास्त लगेच एक्सरसाइज सुरू केली नाही, तर कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन केला तरी ते परत उद्भवत नाही.
1: श्रोते हो, हर्निया पित्ताशयाचे आजार यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करता येते. तसंच मूळव्याध, बद्धकोष्ठता, भगंदर यावर आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात. याबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 86 86 22 22 30, 86 86 22 22 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 86 86 22 22 30, 8686 22 22 30. आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे डॉक्टर म्हस्के हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे सोलापूर रोड, गाडीतळ, हडपसर, पुणे. तर श्रोते हो, हे होते डॉक्टर चेतन म्हस्के. डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना जीवनशैलीच्या आजारांबद्दल ही माहिती दिली, आपले मनपूर्वक आभार. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर म्हस्के हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, हडपसर, पुणे.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:46 आणि 10 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमात जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं, आशा भोसले यांच्या स्वरातलं, सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनात गदी माडगुळकर यांचं गीत.

0: आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:49 झालेली आहेत. ठीक 10:50 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. श्रोतेहो नमस्कार. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या IVF स्पेशलिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर मॅडम आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मंजिरी मॅडम नमस्कार.
3: नमस्कार
2: मॅडम. की आजकाल बऱ्याचदा वाचनात येतं, अनेक कलाकार असतील, बॉलिवूडमध्ये हा ट्रेंड आहे की एग फ्रीझिंग करून ठेवणं इन फ्युचर प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी, तर याबद्दल थोडं डिटेल सांगा ना.
3: सामान्य माणसांना बऱ्याच वेळेला ह्याच्या बद्दल खूप कुतूहल वाटतं की जेव्हा कलाकार आपण पेपरमध्ये वाचतो की स्वतःची अंडी आम्ही पुढील काळासाठी फ्रीज केली म्हणजे नेमकं काय केलं. आता लहान वयातले पेशंट जर लग्न लवकर झालं आणि गर्भधारणा लवकर झाली तर त्यांना कुठल्याही पद्धतीच्या ट्रीटमेंटची गरज पडत नाही. बऱ्याच वेळेला लग्न सुद्धा अगदी 35 होतं किंवा त्याच्या पण उशीर होतो बऱ्याच वेळेला. तर अशा वेळेला आपलं जे स्वतःचं शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक आहे ते मात्र पुढे पुढे जात राहतं. त्यामुळे ज्या स्त्रियांना अंडी स्वतःची साठवून ठेवायची आहेत, जर लग्न झालं नसेल किंवा लग्न झालं असेल पण प्रेग्नन्सी पोस्टपोन करायची असेल, तर त्या अंड्यांमधनं पुढील कितीही वर्षांनी तुम्ही बाळ बनवू शकता. ह्याला सोशल एग फ्रीझिंग असं म्हणायचं. ह्या ट्रीटमेंटमध्ये टेस्ट्यूब बेबी सारखी पहिले 15 पाळीची इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन घेतल्यानंतर सोनोग्राफी करून आपण व्यवस्थिशीर स्त्री बीज वाढली आहेत का नाही ह्याचं मोजमाप करतो आणि ओव्हम पिकअपचं म्हणजे टेस्ट्यूब बेबीचं प्रथम ऑपरेशन करून आपण योनी मार्गातनं ही स्त्री बीज बाहेर काढतो. आता ह्या स्त्री बीजांमध्ये 3 पद्धतीची अंडी असतात. त्यामधलं जे M2 किंवा मॅच्युअर अंड आहे ते आपण आहे त्या स्थितीमध्ये -196 एवढ्या कमी तापमानाला पुढील 10 तुम्ही फ्रीज करून ठेवू शकता. म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता जर गर्भधारणा नको असेल पण 10 तुमचं वय वाढणार, गर्भधारणेची कार्यक्षमता अत्यंत खालावणार, अशा वेळेला लहान वयातलं अंड जर आपण फ्रीज केलं तर वय उलटून गेल्यानंतर सुद्धा आपल्याला प्रेग्नन्सी देता येते.
2: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 18 178.
3: त्यामुळे जर काही अशा महिला असतील ज्यांना खूप लांबणीचं शिक्षण करायचं आहे, आता फॉर एक्झाम्पल मेडिकलचं शिक्षण

0: कारण हे
1: हो
0: अगदी 35-38 पर्यंत
1: हो
0: असतं.
1: हो
0: पण
1: हो
0: समजा लग्न 30 झालं
1: हां
0: तर तुम्ही 8 वर्षासाठी स्वतःची अंडी फ्रीज करून ठेवू शकता.
1: बर
0: आणि जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे
1: हां हां
0: तेव्हा
1: हां
0: लहान वयातलं अंडं असल्याकारणाने कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा अडचण गर्भधारणेमध्ये येत नाही.
1: अच्छा
0: ह्याचबरोबर काही मेडिकल कारणासाठी सुद्धा एग फ्रीजिंग सुचवलं जातं, जसं की कॅन्सर.
1: हो
0: आता कॅन्सरच्या स्त्रियांमध्ये आम्ही रेग्युलरली एग फ्रीजिंग करतो, कारण त्यांना एग फ्रीजिंग केल्यानंतर साधारण एक आपण 5 ते 10 वर्ष अंडी ठेवतो.
1: अच्छा
0: दरम्यानच्या काळात त्यांची किमोथेरपी, रेडिओथेरपी, पूर्णपणे कॅन्सर नाहीसा होईपर्यंत त्यांना ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. आणि ह्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट्सनी बऱ्याच वेळेला स्त्री बीजक कमी कमी होऊन संपतात. म्हणजे पोस्ट किमोथेरपी बऱ्याच पेशंटमध्ये अंडी पूर्ण घसरून त्यांचा शून्य काउंट झालेले पेशंट मी बघितलेले आहेत. म्हणून असं न होता अशा पेशंट्सला आपल्याला सर्वप्रथम अंडी फ्रीज केल्यानंतर कॅन्सरची ट्रीटमेंट पेशंट बरी होईपर्यंत आपण देतो, आणि पूर्ण बरी झाल्यानंतर त्या फ्रीज केलेल्या अंड्यांमधनं आपल्याला तिला यशस्वीपणे प्रेग्नन्सी देता येते. त्यामुळे जर कुठल्या पेशंटला वयानुरूप प्रेग्नन्सी लगेच ठेवणं शक्य नसेल तर त्यांनी योग्य तज्ञांना जाऊन भेटून एग फ्रीजिंग, ऊसाइड फ्रीजिंग हा पर्याय नक्कीच निवडू शकतात.
2: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर च्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 18 178. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: उफ्फ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड के हर दाना समान.
7: तो ऐसा बोलो ना,
6: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
8: क्यों छोटे साहब?
6: मम्मी मैं तो
8: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
9: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
10: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
9: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
11: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: श्रोते हो, आपकी पसंतच्या मागच्या 2 कार्यक्रमांमध्ये आपण हास्य अभिनेत्यांविषयी बोललो होतो. हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 यावेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती. सकाळचे 10:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार होण्याची घोषणा झाल्यामुळे आज जागतिक तसंच देशांतर्गत शेअर बाजारात त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 1200 अंकांची मोठी वाढ झाली आणि तो 76,725 अंकावर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 360 अंकांची वाढ होऊन तो 23,984 अंकावर पोहोचला. पर्यावरण वाचवणं आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचं पाणी अडवून जमिनीत मुरवणं हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज असून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या मोहिमेत प्रत्येक नागरिकांनी राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे असं आवाहन मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं. धरणातील गाळ निघाल्यामुळे धरणात अधिक पाणीसाठा निर्माण होईल आणि तो अधिक दिवस टिकेल. तर हा गाळ शेतामध्ये टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन वाढेल. छोटे बंधारे बांधणं, नाल्याचं खोलीकरण, रुंदीकरण, पावसाचं पाणी अडवणं ही कामं सध्या राज्यभर सुरू आहेत. या कामात समाजाचं योगदानही महत्त्वाचं आहे. प्रत्येक गावानं आणि शेतकऱ्यानं या मोहिमेत सहभाग घ्यावा असं आवाहन राठोड यांनी केलं आहे. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ तालुक्यात उसाटणे परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या मिक्स हायड्रोकार्बन ऑइलच्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकानं काल धडक कारवाई केली आणि सुमारे 1,20,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात संबंधित आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अवैध इंधन साठवणूक आणि काळाबाजार विरोधातील ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला 15,735 विद्यार्थी बसले होते. कोपार्डे, सांगरूळ, कुडित्रे, कागल, इचलकरंजी, वाठार, वडगाव, अतिग्रे यासह कोल्हापूर शहरातील महाविद्यालयं आणि शाळा मिळून 62 उपकेंद्रांवर ही लेखी परीक्षा झाली. परीक्षेसाठी जिल्ह्यातील 18,985 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी 15,735 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 3,250 विद्यार्थी अनुपस्थित होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
0: श्रोते हो, ठळक बातम्या आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, सकाळचे 11:01 झालेलं आहे. या दुसऱ्या प्रसारण सभेत मी आहे आपल्यासोबत अनघा देढे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मधुमालती. श्रोते हो, आज सुप्रसिद्ध संगीतकार आणि मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचा जन्मदिवस. त्या अनुषंगाने कार्यक्रमात ऐकूया सज्जाद हुसेन यांच्या संगीत नियोजनात कमर जलालाबादी यांचं गीत, स्वर आहे सुरैया यांचा आणि चित्रपट रुस्तम सोहराब.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्री स्वामीस्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामीस्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामीस्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामीस्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग ट्रॅव्हलर बॅग छत्र्या रेनकोट साठी एकच नाव रमेश डाईंग.
6: रमेश डाईंग
7: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
8: कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा सज्जाद हुसेन यांनी संगीत दिलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत, स्वर आहे लता मंगेशकर आणि तलत महमूद यांचा आणि चित्रपट संग दिल.

हसने लगी गली गली।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
6: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
5: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावा असा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
6: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
7: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीटी केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
8: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
9: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीनसाठी लिक्विड डिटर्जंट.
8: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
10: मंगल मात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आणि कार्यक्रम सुरू आहे मधुमालती. श्रोते हो, आज सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुरैया यांचा देखील जन्मदिन. त्यांच्या स्वरातलं गीत ऐकूया. गीत लिहिलं आहे कमर जलालाबादी यांनी, संगीतकार हुस्नलाल भगतराम, चित्रपटाचं नाव बडी बहन.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: श्रोतेहो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे डॉक्टर योगेश चौगुले डोळ्याच्या विविध दुखापती आणि त्यावर आता काय उपचार आहेत याची माहिती आज देत आहेत.
2: डोळ्यांच्या दुखापती सामान्यतः घरी किंवा कामाच्या ठिकाणी होतात. खेळताना लहान मुलांमध्ये अपघाती दुखापत होणे खूपच कॉमन आहे, किंवा फटाके उडताना काळजी न घेतल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. काही रसायनांमुळे डोळ्यांची गंभीर इजा होऊ शकते. सर्वात धोकादायक अल्कली जसे चुना किंवा ड्रेनेज क्लिनर्स हे डोळ्यांच्या पेशींमध्ये खोलवर जाऊन डोळ्यांच्या पेशींचे कायमचे नुकसान करतात आणि त्यामुळे अंधत्व देखील येऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरू होणे खूप गरजेचे असते. डोळ्यांच्या दुखापती टाळण्यासाठी सुरक्षितता हा सर्वोत्तम मार्ग आहे.

0: रसायने हाताळताना किंवा तीक्ष्ण वस्तूंभोवती काम करताना सुरक्षा चष्मा म्हणजेच प्रोटेक्टिव्ह ग्लासेस घातल्याने डोळ्यांना गंभीर इजा होण्यापासून बचाव होतो.
1: श्रोते हो, डोळ्यांच्या काही दुखापती आपल्यालाही झाल्या असतील तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204146000 या क्रमांकावर संपर्क करा.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
4: श्रोते हो, आपकी पसंतच्या मागच्या 2 कार्यक्रमांमध्ये आपण हास्य अभिनेत्यांविषयी बोललो होतो. हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंत मध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: रुई युनिव्हर्सल तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचाली विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
4: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
3: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास, शिक्षण होईल विनासायास.
4: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक,
3: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
5: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 16 जून 2026 रोजी सायंकाळी 4:45 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
7: श्रोते हो, मधुमालती या कार्यक्रमात पुन्हा एकदा सुरैया यांच्या स्वरात क्षमा या चित्रपटातलं गीत, गीतकार कैफी आझमी आणि संगीतकार गुलाम मोहम्मद.

श्रोते हो, आज जागतिक पवन दिन म्हणजेच ग्लोबल विंड डे म्हणून साजरा केला जातो. पवन ऊर्जेची शक्ती, तिची अफाट क्षमता आणि भविष्य काळासाठी स्वच्छ ऊर्जेचं महत्त्व याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश. या वाऱ्याचा, या हवांचा आपल्या मानवी जीवनावर, मनावर देखील खूप परिणाम होत असतो आणि हे आपल्याला वेगवेगळ्या गाण्यांमधनं नेहमीच दिसत आलं आहे. त्या अनुषंगाने कार्यक्रमात आता अशी गीतं ज्यामध्ये पवन, हवा असा उल्लेख आहे, ऐकूया. बैजू बावरा या चित्रपटातलं, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं, शकील बदायुनी यांचं गीत, संगीतकार नौशाद.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा, हर चाय के साथ पालेकर।
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं, सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं डॉक्टर विद्या या चित्रपटातलं गीत

श्रोते हो, काही क्षणांपूर्वी आपण बैजू बावरा या चित्रपटातलं जे गीत ऐकलं ते स्वर होते मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचे. नजर चुकीने दिलेल्या उद्घोषणेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कार्यक्रमात यानंतर आनंद बक्षी यांनी लिहिलेलं, सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर आणि सचिन देव बर्मन यांनी गायलेलं अनुराग या चित्रपटातलं गीत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपको पता है जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं.
2: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतबद्ध केला आहे ओ पी नय्यर यांनी. स्वर आहे गीता दत्त यांचा आणि चित्रपट मिस्टर अँड मिसेस 55.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. कार्यक्रम सुरू आहे मधुमालती. आज जागतिक पवन दिनानिमित्त आपण अशी काही गीतं ऐकतोय ज्या गीतांमध्ये पवन, हवा असा उल्लेख आहे. कार्यक्रमात यानंतर मिलन या चित्रपटातलं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं, लक्ष्मीकांत प्यारीलाल यांनी संगीतबद्ध केलेलं, मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
3: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
0: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
8: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर शैलेंद्र यांनी लिहिलेलं, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं जिस देश में गंगा बहती है या चित्रपटातले

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत, संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी, आणि चित्रपट होता जिस देश में गंगा बहती है. या गीताबरोबरच मधुमालती हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, सकाळचे 8:58 आणि 10 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया काही ठळक घडामोडी.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. येत्या 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये रेड रोड इथं मुख्य योग दिनाचा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव यांनी आज दिली. नवी दिल्लीत आज सकाळी वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की जगातल्या सर्व देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून

0: योग ही एक चळवळ बनली आहे. देशात यावर्षी 100 महत्वाच्या ठिकाणी सरकारतर्फे योग दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. देशात यावर्षी अल निनोच्या परिणामामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा अधिक उपलब्ध असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित एका परिषदेत आज त्या बोलत होत्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबरपासून खतांचं वाटप सुरू होईल असंही सीतारामन यांनी यावेळी सांगितलं. रंगभूमीच्या सगळ्या माध्यमांची मुसाफिरी करता आली याचा मला आनंद आहे. प्रत्येक भूमिका काहीतरी देऊन जाते, तसंच पुरस्कारही काहीतरी देऊन जातो. भूमिका माणसाला डोळस बनवते तर पुरस्कार विनम्र बनवतो, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी काल व्यक्त केली. मुंबईत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 20 षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं काल आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रोते हो, ठळक बातम्या आता आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM वरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM तुमच्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचे 12:02 आणि 02 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ, या अंतर्गत फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: मुदिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. आज रविवार, सखी संदेशचा वार.
1: सखी संदेश.

आजच्या सखी संदेशचा विषय होता गंध. मैत्रिणींनो, पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकांचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या उंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. आजच्या कार्यक्रमात बघूया मैत्रिणी कोणत्या गंधाळ आठवणी आपल्याला सांगतायत ते. घेऊया कार्यक्रमातला पहिला फोन.

0: हॅलो.
1: हा
0: नमस्कार, मी संध्या घोष बोलते. पुण्यातून संध्या घोष बोलते.
1: स्वागत आहे आपलं.
0: हा हो, नमस्कार, थँक्यू. आज फुलांबद्दल बोलायचंय ना,
1: गंधाबद्दल बोलायचं.
0: गंधांबद्दल. अच्छा अच्छा. तिकडे खान्देश मध्ये ना काळी माती होती. आम्ही जिथे राहत होतो तर तिकडे आम्हाला वरती पहिल्या मजल्यावर राहत होतो. आम्हाला बगीचा करायला जागा नव्हती. आम्ही मागच्या साईडला तिकडे छोटस बगीचा टाईप बनवला होता. आम्ही लहान लहान होतो तेव्हा.
1: अच्छा.
0: लहान लहान होतो. आम्ही सगळे भावंड जाऊन तिकडे सगळं तारेचं कुंपण वगैरे लावलं आणि तिथे फुलझाडं वगैरे लावली. गुलाब, मोगरा वगैरे सगळं लावलं. आणि मोगऱ्यातला इतका छान वास येत होता. उन्हाळ्यात आम्ही टेरेसवर झोपायला जायचो. ते रात्री फुलायची मोगऱ्याची फुलं, ते इतका वास मस्त टेरेसवर वास यायचा. आम्ही आणि आम्ही सकाळी सकाळी ते घ्यायला जायचं फुलं. आणि इतके मोठे मोठे केस मोठे मोठे आमच्या आई वेणी घालून द्यायची. आणि पूर्ण गजरे आम्हाला घालून शाळेत पाठवायची. आणि आम्ही टीचरसाठी पण ते फुलांचा गजरा घेऊन जायचो टीचरसाठी.
1: तर
0: आमची ती किती आठवण आहे ती लहानपणीची आणि मोगऱ्याची.
1: म्हणजे आजही तुम्हाला मोगऱ्याचा वास आला की तुम्हाला लहानपणात घेऊन जात. तुम्हाला
0: घेऊन जाते. हो हो. आणि चाफा तुम्हाला सांगते, ब्रह्मकमळ आमच्याकडे लावलेलं आहे. चाफ्याचे तर आपण फुलं आणतो विकत आणि ते आम्ही पाण्यामध्ये घालून ठेवतो. पूर्ण घरामध्ये त्याचा दरवळतो रंग वास एकदम.
1: वा वा. म्हणजे कृत्रिम काही वासापेक्षा हे नैसर्गिक वास किती छान.
0: नाही हो, खूप छान. आणि ते आम्ही कुठे बाहेर केलं ना, आता सध्या तर जात नाही प्रॉब्लेम म्हणून, तर शारीरिक प्रॉब्लेम म्हणून जात नाही. तर ते आम्ही कोणाला गेलो की आम्ही सांगतो आमच्यासाठी ह्याची चाफ्याची फुलं घेऊन या. चाफ्याची फुलं. थँक्यू मॅम.
1: धन्यवाद.
0: ओके, थँक्यू.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: हा, मी निलिमा डोंगरे बोलते पुण्याचं.
0: हा निलिमाताई, बोला.
1: गंध, आठवण, गाणी, हे सगळं त्रिवेणी संगम होतो त्याचा. आणि खूप आठवणी मनात दाटून आलेल्या आहेत त्याच्या. गंध हा म्हणजे मला असं सुचलं की आठवणी त्याही गंधांच्या सुवासिक ठेवल्या जपून मी मन गाभारी. कवीच्या कवितेतून जपल्या भारी भारी.
0: वाह वाह.
1: आणि त्या सुंदर स्मृती फुलांच्या सुगंधातून दरवळल्या.
0: क्या बात है.
1: तर म्हणजे लहानपणापासून म्हणजे आठवणी इतक्या सुंदर सुंदर आठवणी आहेत की अगदी म्हणजे कवींच्या गाण्यात तर त्या स्पर्शाने आठवत जातात. आणखीन खूप छान वाटतं त्यांनी म्हणजे अगदी घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरीच्या सुवासाची कर बरसात असं म्हणजे माहेरचं माहेर म्हटलं की लगेच आईची आठवण येते.
0: अगदी
1: लहानपणी आम्ही आई परत भाद्रपद महिना श्रावण महिना नुकताच होऊन गेलेला असतो, पाऊस पडलेला भाद्रपद महिना. हरताळकेची पूजा असते आपल्याकडे.
0: हो हो.
1: तर हरताळकेच्या पूजेला आम्ही लहानपणी आई बरोबर नेहमी जायची आणि ते पत्री फुलं गोळा करायचं काम हे माझंच असायचं.
0: त्यामुळे
1: त्या आताही ज्या जो प्राजक्ताचा सुगंध येतो ना तो आला की मला मी एकदम म्हणजे माझं मन त्या काळात जातं की किती सुंदर माझी आई पूजा करायची. म्हणजे आमच्या वाड्यात मध्ये जवळजवळ 10-15 बायका एकत्र येऊन ती पूजा करायच्या आणि एकत्र फराळ करायच्या. खूप मजा यायची आणि त्या फुलांच्या सुगंध म्हणजे तेव्हा तर त्या काळात खूप सुंदर सुंदर फुलं यायची. ती गोळा करायलाही मजा यायची, पूजा करायलाही मजा यायची आई बरोबर.
0: किंवा
1: अजून मनातला गंध म्हणजे आता कसं की माझ्या मुली त्या मोठ्या आहेत पण त्यांची जी बाळणपण झाली माझी त्यांच्या ह्याच्यात ते आईनीच केली आणि त्या म्हणजे अजूनही मी ती झबली त्यांची दुखी ते काढते तो जो वास येतो मी जपून
0: ठेवलेली
1: आणि मग त्यामुळे मला ते इतकं आठवतं ना लहानपण त्यांचं आणि तो वास आणि आईने केलेलं बाळणपण सगळ्याच आठवणी दाटून आल्या आणि खूप छान म्हटलं. म्हणजे मला तर वाटलं की संसाराच्या पाशात स्त्रीला कंटाळा येतो बरंच हल्ली, खूप टेन्शन असतो, स्ट्रेस असतो सगळ्यांना. तर सर्व त्या आठवणींच्या गंधात प्रत्येक स्त्रीनी रमून जावं आणि परत ताजतवानं होऊन करावा.
0: खरंच. आणि आपली मुलं तुम्ही म्हणालात तसंच अगदी आपली मुलं मोठी होतात काळ पुढे सरत जातो पण आपल्यासाठी त्या आठवणी अगदी मोलाच्या असतात. तुम्ही म्हणालात तसं जबली काढून बघतो आणि आठवतो आईची आठवण येते.
1: तो वास जपून ठेवलेला असल्यामुळे मला तर म्हणजे वेळ मिळाला की मी काढून बसते. खरंच खूप छान म्हणजे मानसिक पण मला खूप बळ मिळतो त्यामुळे की या वयात सुद्धा म्हणजे वेळ घालवायचा असा तिथे कधी प्रश्नच येत नाही. पण या सुगंधाच्या आठवणी ज्या आहेत त्या फार फार सुंदर आहेत माझ्या.
0: त्या आठवणींच्या जगात गेलं की मग परत यायला होत नाही.
1: परत यायला होत नाही खरंच. जसं लहानपण देगा देवा म्हणतात तसंच आहे की
0: आठवणी देगा देवा. निलिमाताई, आपण आज फोन केलात आणि इतकी सुंदर आठवण तुम्ही सांगितलीत. खूप खूप धन्यवाद आपण फोन केलात.
1: थँक्यू तुम्हाला पण.
0: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
2: हा नमस्कार, मी अर्चना दळवी नसरापूर भोरवरून बोलतीये आणि फोन इन कार्यक्रमाचा गंध हा विषय आहे ना.
0: हो बरोबर.
2: हा आणि मुख्य म्हणजे माझी आई प्रभावती कुलकर्णी ही गेले 32 ते 34 वर्ष आकाशवाणी ऐकतीये कारण ती 34 वर्षापूर्वी रेटिना डिटॅचमेंटमुळे तिला दृष्टी गेली. आता एक वर्ष झालं श्रवण शक्ती पण कमी झालेली आहे पण गेले 34 वर्ष तिला आकाशवाणीने इतकी साथ दिली.
0: क्या बात आहे.
2: की त्याच्यावरती खूप सकारात्मक दृष्ट्या तिनं प्रगती केली. ऐकलेलं ती लिहून काढायची आणि मला दाखवायची तुला निवेदनाला उपयोग येईल वगैरे. तर तिला अतिविच्छा आहे आकाशवाणीला फोन करून बोलायची.

0: बोलेल तिच्याकडे देते मी. वय 88 वर्ष आहे. थोडस शब्द इकडे तिकडे होती,
1: हरकत नाही, हरकत नाही.
0: आपण कोण बोलताय?
1: मी संज्ञा कुलकर्णी बोलतेय. तुमचं खूप खूप स्वागत आहे.
0: गंध आणण्याची 2-3 प्रकार आहे. फुलाचा गंध, नात्यांचा गंध,
1: अगदी,
0: आणि पदार्थांचा गंध.
1: हो अगदी खरे.
0: हो की नाही?
1: हो हो.
0: हे 3 गंध आहेत. आता याच्यातल्या जर आपल्या मताप्रमाणे आपण मानला तर फुलांचा गंध हा निर्व्याज असतो.
1: अगदी.
0: तो तुमच्याकडून काहीच परतफेड मागत नाही, परंतु सुगंध देत राहतो.
1: अगदी.
0: नात्यांचा गंध हा कसा आहे? आपण देतो, पण समोरच्या व्यक्तीकडून तोच गंध परतेल किंवा न परतेल ते आपल्याला काही समजत नाही, परंतु आपण आपले मत मांडत असतो.
1: अगदी
0: बरोबर आहे की नाही?
1: हो हो.
0: आता तिसरा गंध पदार्थाचा गंध. या पदार्थाच्या गंधात प्रत्येकाला आवडेल असाच गंध आवडेलच असं नाही. एखाद्याला इडली सांबार आवडेल, एखाद्याला पुरणपोळी आवडेल.
1: अगदी.
0: तर प्रत्येकाच्या चवी चवीवर गंध अवलंबून असतो.
1: बरोबर.
0: तसंच हो की नाही?
1: हो हो.
0: आता तुम्ही बोलताय त्याचप्रमाणे गौरी लागू बोलतात.
1: हो
0: हो की नाही?
1: हो हो.
0: आणखीन बाकीचे निवेदन प्रसाद कुलकर्णी, संजय भुजबळ, सिद्धार्थ बेंद्रे, बघा मला नावं पाठवत की नाही?
1: हो अगदी. तुम्ही खूप मनापासून ऐकता रेडिओ हे जाणवते.
0: ऐकते आणि म्हणजे ते वक्तव्य ऐकण्यासारखं आणि नवीन तुमच्या निवेदकांचं सुद्धा पुष्कळ चांगलं आहे.
1: धन्यवाद. ताई तुम्ही जे म्हणालात ना पदार्थांचे सुवास, तर त्याच्याविषयी म्हणायचं तर
0: काय ते
1: पदार्थांचे तुम्ही गंध म्हणालात ना, तर तुम्ही बोलताना तेच आठवलं की दिवाळी आलेली हे चकलीच्या वासानी घरोघरी येणाऱ्या करंज्या होत असतात, त्या वासानी आपल्याला जाणवतं की आता दिवाळी येणार आहे.
0: हॅलो. हा. तर गंध अनेक प्रकारचे असतात.
1: हो.
0: ते आपल्या मानण्यावर, मानून घेण्यावर आहे. बरोबर ना?
1: बरोबर.
0: माझं वय आता मी जावयाच्या घरी आहे.
1: अच्छा.
0: खरं बघितलं तर जावयाला अधिक मासात मी माझ्या घरी बोलवायचं. ओके.
1: नाही, काळाप्रमाणे आणि परिस्थितीमुळे आपण बदलतो थोडस. आता तुम्हाला होत नाही म्हणून तुम्ही जावयाकडे आहात.
0: हॅलो.
1: हा हा.
0: तुमचा जास्त वेळ तर घेत नाही ना मी?
1: नाही नाही नाही, बोला ना.
0: झालं झालं पिंडा वारा माझ्या परसात, माहेरीच्या सुवासाची कर परसात, आहे पोर सांग आईच्या कानात, आई बाऊसाठी परी मन खंतावत. हे लावलं तर बरं होईल. आणि बाकीच्या निवेदकांना जर तुमच्या लक्षात माझं नाव राहिलं तर त्यांना सांगा माझा नमस्कार.
1: हो, नक्की. तुम्हालाही त्या सगळ्यांच्या वतीनं नमस्कार आणि धन्यवाद.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: मी पुणे बोपोडीहून विजया सुनील कांबळे बोलते मॅडम.
0: त्यातही बोला.
1: हो, आजचा विषय खूपच छान निवडले मॅडम.
0: धन्यवाद.
1: त्यामुळे आकाशवाणी आणि निवेदक यांचे खूप धन्यवाद मॅडम. याच माध्यमापासून आमच्या भावना तुमच्यापर्यंत व इतरांपर्यंत पोहोचतात हे खूप मोठे समाधान आहे मॅडम. त्याबद्दल मला आठवणीचा एक गंध म्हणून एक आठवण सांगायची मॅडम.
0: सांगा ना.
1: हो, मी मला गाणी आणि नाटक लिहायची आवड आहे. मी लिहिलेले एक छोटस नाटक गाणी गॅदरिंगला सादर केली होती हायस्कूलमध्ये. तर माझे मुख्याध्यापक आदरणीय नलावडे सर यांनी खूप कौतुक केले. त्यांच्या कौतुकामुळे मला खूप मोठी प्रेरणा मिळाली मॅडम. आणि त्यामुळे मी खूप गाणी आणि कविता करते. ते मला हा एक खूप मोठा अनमोल गंध आहे मॅडम. मॅडम, आपले सगळे कार्यक्रम मी खूप आवडीने ऐकते.
0: धन्यवाद. आणि गंधाबद्दल आपण बोलतोय की एखादा गंध आल्यानंतर तुम्हाला तुमच्या नाटकाची आठवण होते, किंवा नाटकाला एखाद्या गेल्यानंतर धुपाचा वास येतो त्यावेळेला तुम्हाला तुमच्या नाटकाची आठवण येते का, किंवा स्टेज बघितल्यावर, लाईट्स बघितल्यावर?
1: हो हो मॅडम, खूप येते. आणि मग त्या सरांनी असं कौतुक केलेलं आणि त्यांच्यामुळे प्रेरणा मिळालेली खूप आठवण होते मॅडम.
0: वा वा वा, या स्मृतिगंध म्हणजे आपण म्हणू शकतो. हा स्मृतिगंध तुम्हाला नक्कीच आनंद देऊन जातो. विद्याताई, तुम्ही आमचे कार्यक्रमही ऐकता म्हणाला, तसेच कार्यक्रम ऐकत राहा. आणि धन्यवाद आपण कार्यक्रमात फोन केलात.
1: हो मॅडम,
0: धन्यवाद.
1: हो हो, धन्यवाद मॅडम. हो हो.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: हां नमस्कार, मी प्रज्ञा गोवईकर बोलते.
0: हां प्रज्ञाताई बोला.
1: आज वा गंध याच्याबद्दल बोलायचं ना आपल्याला.
0: हो बरोबर.
1: हां हां, तर गंध म्हटलं की नुसता वासच असं लक्षात नाही, तर काही त्या अनुषंगाने आपल्याला आपली माणसं पण आठवत असतात.
0: बरोबर.
1: तर तशी मला माझ्या आजीची आठवण सांगायची आहे.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: हां नमस्कार, मी प्रज्ञा गोवईकर बोलते.
0: हां प्रज्ञाताई बोला.
1: हां हां, आज गंध याच्याबद्दल बोलायचं ना आपल्याला.
0: हो बरोबर.
1: हां हां, तर गंध म्हटलं की नुसता वासच असं लक्षात नाही, काही त्या अनुषंगाने आपल्याला आपली माणसं पण आठवत असतात.
0: बरोबर.
1: तर तशी मला माझ्या आजीची आठवण सांगायची आहे. की आजी मला तिच्यावर भजदाला घेऊन जायची, तिचं पांडुरंगाचं देऊळ होतं, ती तिथे जायची.
0: तर
1: त्या पांडुरंगाच्या ज्या मूर्ती होत्या त्या उंच होत्या, मला लहानपणी काही नमस्कार करायला यायचं नाही, ती उचलून त्याच्या पायावर डोकं माझं ठेवायची. तर त्या पांडुरंगाच्या गळ्यात घातलेल्या तुळशीचा फुलांचा वास, नंतर त्याला झालेला अष्टगंध चंदन याचा जो वास आहे तो अजूनही माझ्या लक्षात आहे. म्हणजे कुठेही पांडुरंगाच्या देवळात गेलं तरी अक्काजी आपल्याला तिथे कसं ठेवत होती पांडुरंगाच्या पायाशी, तो वास कसा होता तो अजूनही मला आला, आठवण आली की अंगावर काटाय.
0: आणि या सगळ्या सुवासामुळे किंवा या गंधामुळे ते भक्ती रंगातही आपण रममान
1: रंगून जातो. हो, आणि माझी आजी खूप वर्ष पंढरपूरच्या वारीला पण जात होती.
0: अरे वा.
1: हो, तर ती पायवारी पण तिने एक वर्षी केलेली होती. आणि ती रोज भजनावर आली की ती प्रसाद द्यायची, ते चुरमुरे वगैरे असं मिळायचं. आणि ती बुक्का, नंतर भजन झाल्यावर बुक्का लावला जायचा, तर अक्काजीच्या जवळ गेलं की तो बुक्क्याचा पण वास असं पक्का लक्षात बसलेला आहे.
0: अरे वा, म्हणजे या सुवासानी तुमचं मन तुम्हाला देवळात घेऊन जात आणि देवळातल्या तुमच्या आजीकडे घेऊन जात.
1: देवळात घेऊन जात म्हणजे मला आधी अजूनही आठवण येते, माहेर गेली की असं वाटतं नाही अक्काजीच्या देवळात जाऊन यायला पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घेऊन यायला पाहिजे आपल्याला, आणि तो वास परत आपल्या मनात भरून घ्यायला पाहिजे.
0: वा वा, खूप छान खूप छान तुम्ही आठवण सांगितली प्रज्ञाताई.
1: येस, आणि मला माझ्या आईची पण आठवण सांगायची. आई बाहेर गेली की आईची साडी आपण नेसायचो, म्हणजे आईच्या पदरा जो स्वयंपाकाचा वास असायचा ना, तो म्हणजे आईचा वास
0: हा
1: पक्का लक्षात असायचा. म्हणजे हळद हिंग मोहरी ज्याचं काय असेल हात पुसले जायचे स्वयंपाक करताना, तर त्या साडीचा वास तो पण आईची आठवण म्हणून कायम लक्षात राहिलेला.
0: शांता शेळके यांची पैठणी कविता आहे त्याच्यामध्ये त्यांनी शेवटी म्हणलंय ना की त्याला पुसले गेले असतील कितीतरी हात, अत्तराचे सुवास लागलेले आहेत, किती आठवणी असतात त्याच्यात.
1: हो हो तसंच. आणि आता जून महिना म्हटलं की पहिला आठवडा शाळा सुरू होणार आणि त्याच दरम्यान घरी लोणचं, नंतर साखरंबा मुरंबा करायची पद्धत असायची ना पूर्वीच्या
0: काळात,
1: आणि खूप मोठ्या प्रमाणावर करायची, आणि सगळ्या वाड्यामध्ये सगळीकडे तो वास असायचा. म्हणजे शाळेत ना मी मैत्रिणी बहिणी सगळ्या आलो, आज कोणाकडे तरी काहीतरी लोणचं, कोणाचं तरी साखरंबा चालू आहे, असे सगळे वास इतके मनात पक्के बसलेले आहेत ना.
0: आणि ना एकमेकांना वाटीतनं देणं पण होतं पहिले,
1: अगदी
0: गंध किती नाती जोडतो
1: जोडतो जोडतो. आणि प्रत्येकाच्या लोणच्याची चव वेगळी असायची, म्हणजे अगदी पिंगळाकांचा असे देशमुख काकूंचा तसे, अशा सुद्धा आठवणी त्याच्याशी जोडलेल्या आहेत.
0: किती छान बोललात तुम्ही आणि किती छान आठवणी सांगितल्यात गंधा.
1: हो हो,
0: धन्यवाद प्रज्ञाताई आज आपण फोन केलात.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
4: हॅलो.
3: हा नमस्कार.
4: हा नमस्कार. हो, मी सौ कल्पना बंब बोलते, चिंचवड पुनवाले.
3: बोला बोला.
4: गंध, मला कवितेचा गंध आहे.
3: हो.
4: आणि माझी आठवण म्हणजे मी खरं म्हणजे 2000 पासून लिहायला सुरुवात केली. आणि लेखनाची सुरुवात केली, मला गुरूंचा आशीर्वाद आहे. गुरूंनी माझ्या प्रेरणा दिली मला की ते प्रवचन वगैरे द्यायचे ना, तर ते प्रवचन मी लिहून घ्यायचे आणि त्यावरून लेख तयार करायची.
3: अच्छा.
4: आणि मासिकांमध्ये ते माझे लेख प्रसिद्ध व्हायचे. तर त्यांनी मला खूप प्रेरणा दिली की तुम्ही असंच लिहित राहा, लिहित राहा.
3: अच्छा. म्हणजे तुमच्या लेखनातून तुम्ही त्याच्या भावनांचा गंध सगळीकडे पसरवता.
4: हो, भावनांचा गंध सगळीकडे पसरवला. आणि मग 2010 पासून मला आपोआप कविता पुरायला लागल्या. आणि मग मी बर्थडेच्या कविता पासून सुरुवात केली, चारोळी पासून सुरुवात केली. आणि आता माझ्या 4000 कविता झाल्या आहेत.
3: क्या बात आहे. तुम्ही आमच्या नेहमींच्या श्रोते आहात आणि नेहमींच्या आम्हाला फोन करणारे आहात आणि दरवेळेला तुम्ही आम्हाला काहीतरी कविताही ऐकवता आमच्या श्रोत्यांना.
4: म्हणजे मला एक आठवण अशी सांगायची की मी निसर्गरम्य ठिकाणी अशी खूप वर्ष जात नव्हते, म्हणजे गेले नव्हते. परिस्थितीमुळे मला जायला मिळत नव्हतं. पण आता आम्ही गेल्या वर्षी काश्मीरची ट्रिप केली.
3: अरे वा, क्या बात आहे. काश्मीर म्हणजे स्वर्गच की.
4: जगातील पहिलं नंदनवन. आणि ते पण मिस्टर येत नव्हते, पण नंतर तयार झाले, आले, त्यामुळे खूप एन्जॉय करता आलं.
3: वा वा.
4: आणि काश्मीरी ड्रेस वगैरे घालून तिथे फोटो काढले.
3: वा वा.
4: आणि खूप एन्जॉय केलं.
3: तिथला निसर्ग, तिथला सुवास, तिथले काय फुलं, मस्त वाटलं असेल तुम्हाला.
4: खूप मस्त वाटलं. आणि इतकं छान, म्हणजे धबधबे वगैरे, निसर्ग सौंदर्य इतकं सुंदर की विचारता सोय नाही असं. आणि पहिल्यांदा इतकं, म्हणजे पहिलीच ट्रिप इतक्या लांबची आणि काश्मीरचीच झाली. आणि ते माझं स्वप्न होतं की लग्न झाल्यावर पहिल्यांदा हनीमूनला काश्मीरला जायचं. पण ते काही त्यावेळेस जमलं नाही, कारण त्यावेळेस परिस्थिती आमची नव्हती, ह्यांची नव्हती. आणि आता 38 वर्षांनी आम्ही पहिल्यांदा गेलो.
3: बर,
4: लग्न झाल्यावर.
3: पण मग आता असा कोणता सुवास आहे किंवा गंध आहे की ज्याने तुम्हाला परत काश्मीरची आठवण येते किंवा काश्मीरला पोचतं तुमचं मन? केशराचा वास, केशर आपण घालतो हाताला, त्याचा वास आल्यानंतर तुम्हाला काश्मीरची आठवण येते?
4: हो, येते येते येते, खूप येते.
3: हा, चला, म्हणजे तुमचा स्मृतिगंध आमच्यापर्यंत पण पोचला. आम्हीही तुमच्यामुळे काश्मीरला पोचलो. धन्यवाद कल्पना, तरी आज आपण फोन केलात.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: हा, मी सविता बोराटे बोलते बालेवाडीवरून.
0: सविता ताई बोला.
1: हा, आज आपला विषय आहे गंध.
0: हो बरोबर.
1: जरा सुरुवातीला तो विषय ऐकून थोडी मी घोटाळत पडले, पण मग नंतर तुम्ही जे एक्सप्लेनेशन दिलं जो त्याचं हे सांगितलं,
0: हो हो,
1: की गंध या दृष्टीने आपण कुठल्या दृष्टीने त्याच्याकडे पाहणार आहोत, तर त्यावरून म्हटलं जरा बोलावं असं वाटेल.
0: वा, नक्की बोला, स्वागत आहे.
1: गंध हा मराठीतला शब्द.
0: हो,
1: मराठी मध्ये असे पर्यायी शब्द पुष्कळ आहेत. गंधला आपण वास सुद्धा म्हणतो, नाही का?
0: हो, सुवास, वास, खरं
1: वास, सुवास. गंध हा जरा सुखद आठवणी म्हणा,
0: हो,
1: किंवा सुखद अशा घटना,
0: हो,
1: ज्या आपण आयुष्यामध्ये नेहमी आठवत असतो,
0: नक्कीच,
1: किंवा ज्याचा गंधरूपाने आपल्याला त्याची आठवण ताजी असते मनामध्ये,
0: हो,
1: त्याचा आपल्या त्याचा उल्लेख मला त्याच्यामध्ये जाणवला.
0: वा.
1: आणि म्हणून गंध याचा अर्थ मी वास या नावाने जास्त लावला, कारण कसे आपल्या रोजच्या जीवनामध्ये गंधाला अतिशय महत्व आहे.
0: बरोबर.
1: कारण तो जर आला नाही तर मग आपलं आयुष्यच कठीण आहे.
0: खरे.
1: कारण गंधावरच, म्हणजे आता जे दृष्टीहीन लोक असतात त्यांना गंधावरच कळतं आपण कुठे आहोत, काय आहोत.
0: अगदी बरोबर.
1: नाही का?
0: अगदी बरोबर.
1: आणि त्यामुळे त्या गंधाला महत्व आहे.
0: हो, हो, हो, खरे.
1: आपण असं म्हणतो की फुला

0: फुलांच्या गंधामुळे आपल्याला सुखद असं वाटतं,
1: हो
0: छान असं वाटतं
1: अगदी.
0: किंवा सकाळी प्रातःकाळी जेव्हा पक्ष्यांचे आवाज येतात
1: हो,
0: तेव्हा या पक्ष्यांच्या आवाजातून सुद्धा एक प्रकारचा गंध आपल्याला वातावरणात पसरलेला आढळतो.
1: म्हणजे आता आंब्याचा सीझन होता त्यावेळेला मोहराचा एक वास येत असतो.
0: मोर
1: अगदी म्हणजे सूर्योदयाच्या
0: मोहराचा वास असं दरवळायचा.
1: अगदी
0: आमच्या शेजारचंच अपार्टमेंट आहे, तिथे मोठं आंब्याचं झाड आहे
1: हो, आणि तिथे चाफ्याचा वास इतके सुंदर वास येतात की मन प्रसन्न होऊन जातं एकदम.
0: म्हणून तर ते म्हणतात ना की फुलांचा सुगंध सांगून गेला तुझे माझे मिलन होईल मिलन असं एक गाणं आहे काहीतरी.
1: बरोबर आहे.
0: त्याच्यावरून सुद्धा आपल्याला त्या गंधाचं अतिशय अनन्य साधारण महत्व कळतं. गंध ही गोष्ट अशी आहे, मी आधी सांगितलं की ती जीवनात अतिशय महत्वाची आहे, मोलाची आहे, अतिशय त्याला प्राधान्य देण्यासारखं आहे.
1: अगदी.
0: आणि हा गंध आयुष्यात आपल्याला नेहमी येत असतो निरनिराळ्या घटनांवरून. आता मला बरेच वेळा त्याचा अनुभव असा आलेला आहे की म्हणजे शालेय जीवनापासून जर विचार केला तर शालेय जीवनामध्ये आपण मिळालेले पारितोषिक, आपल्याला मिळालेला आपल्याला मिळालेलं यश
1: हो,
0: आता या उतार वयात जेव्हा आपण एकटं बसतो आणि आढळ आणि ते आठवण करतो त्याची सगळ्याची स्मरण होत आपल्याला, तेव्हा एक प्रकारचा तो गंधच आपल्याला जाणवतो.
1: अगदी.
0: नंतर तारुण्यात आपल्याला आलेले अनुभव किंवा आपल्याला जाणवलेल्या सुखद आठवणी ह्या सुद्धा आपल्याला जास्त आनंद देऊन जातात. आणि अशापैकीच एक आठवण म्हणून म्हणजे मी जेव्हा युएसला गेले तेव्हा माझा पहिला विमान प्रवास होता. त्याच्या आधी मी काही विमानातून गेले नव्हते, म्हणजे अगदी किरकोळ गेले होते, इथून बेंगलोरला वगैरे असं म्हटलं चालेल. पण युएसचा प्रवास कसा असेल बा, इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे काय हे जेव्हा तिथे आपण म्हणजे त्या एअरपोर्टवर मी जेव्हा फिरले तेव्हा जो निरनिरा प्रवाशांचा वास म्हणा किंवा प्रवाशांच्या बोलण्याचं एक वातावरण.
1: बरे. इवन आपण नवीन बॅगा घेतलेल्या असतात त्यांचाही एक सुंदर नवीन वास असतो, नवीन कपडे त्या निमित्ताने घेतलेले असतात त्यांचा वास, नवीन बुटांचा वास. आणि दुकानांमध्ये पण काय काय काय काय अरोमा येत असतात तिथून पण
0: दुकानमध्ये. दुसरं महत्वाचं म्हणजे काय की आपण जेव्हा भाजी करतो
1: हो,
0: आज भाजी छान झाली आहे वासच सांगतोय भाजी
1: अगदी
0: असं आपण पटकन.
1: आणि त्याच्यावरून त्या घरातला मूड सुद्धा आपल्या लक्षात येतो
0: हो,
1: की आज फोडणी
0: स्वतःचा मूड पुढे आपल्याला काय करायचं म्हणजे याच्याबरोबर काय करायचं
1: अगदी
0: आपण एक मूड आपल्याला लक्षात येतो.
1: बरोबर.
0: आणि म्हणून गंधाला विशेष महत्व
1: आहे.
0: या सगळ्या सुखद आठवणी आपल्याला आपल्याला जीवनामध्ये तरुण नेतात.
1: अगदीच
0: असं. आणि आपल्याला त्यापासून खरोखरच सुखद अनुभव मिळतो.
1: आणि मग ते सुगंध आपण
0: ऊर्जा मिळते
1: नक्कीच. आणि ते कुपीत आपण ते सुगंध साठवून ठेवतो अत्तराच्या रूपात
0: म्हणा किंवा हल्ली ते आपण हे मारतो काय म्हणतो त्याला
1: परफ्यूम मारतो.
0: परफ्यूम मारणं म्हणजे काय की आपल्या अंगात किंवा कपड्यांचा म्हणा चांगला वास यायला पाहिजे असंच आहे ना. नाही का?
1: आणि त्याने
0: परफ्यूम ते गंध आपल्याला जास्त करून इंटरनॅशनल एअरपोर्ट वर खूप येतात
1: हो हो
0: असं मला जाणवलेलं आहे की हा सर. आणि तो एक आठवण म्हणा ती किंवा ते स्मरण
1: अत्तराच्या वासानी म्हणा किंवा त्या गंधानी पण त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला लक्षात
0: येतो. म्हणजे मी एक आठवण तुम्हाला अशी सांगेन की वसंत कानेटकर माहितीये तुम्हाला नाटककार
1: म्हणून,
0: त्यांच्या घरी आम्ही जेव्हा गेलो होतो
1: म्हणजे
0: वसंत कानेटकर माझ्या मिस्टरांच्या ओळखीचे होते तर आम्ही एकदा गेलो होतो नाशिकला. मी नाशिकचीच आहे तशी. तर तेव्हा मला हे माहित होतं की वसंत कानेटकरांना परफ्यूम अतिशय आवडतात. अत्तराचे ते खूप फॅन होते. त्यांच्याकडे कपाट भरून त्या हॉलमध्ये निरनिराळ्या देशांचे परफ्यूम होते.
1: वा क्या बात.
0: पॅरिस फ्रान्स म्हणजे या सगळ्याच्या ती त्यांची आवड विलक्षण होती ती.
1: वा.
0: आणि अतिशय टापटीप राहायचे नेहमी त्यांच्या नाही त्या एका त्यांच्या राहण्यावरून वगैरे की त्यांच्या मधला ताप्तिकपणा म्हणा किंवा त्यांच्या मधलं एक स्वच्छतेचं वातावरण म्हणा स्वच्छता त्यांना खूप आवडायची म्हणजे राहणीमान त्यांचं या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला त्यांची आवड कळते.
1: बरोबर.
0: जीवनामधला आनंद कळतो हे जे सगळं आहे ना याच्यावरून मला एकदम त्या गंधावरून मला तीच आठवण आली एकदम. हा की आपण तेव्हा कानेटकरांकडे गेलो होतो आणि कानेटकर त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध होते.
1: हो बरोबर.
0: नाशकात तर ते प्रसिद्धच होते त्या.
1: हो अगदी अगदी.
0: त्यामुळे मला एक तसं वाटलं आणि म्हणून मी आज आकाशवाणी

0: त्यांना धन्यवाद देते की त्यांनी हा विषय जरा वेगळा
1: धन्यवाद
0: चांगला दिला.
1: आणि तुम्ही जे एक वसंत कानेटकरांचं नाव घेतलं त्याच्यावर मला नाट्य क्षेत्रातल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती बालगंधर्व त्यांची आठवण झाली. तेही त्यावेळेला उच्च दर्जाची त्यांनी फ्रान्समधून पण अत्तर मागवली होती. तर आपण या अनुषंगाने एखादं पद ऐकूया.
0: हो चालेल.

0: मैत्रिणींनो, आज पुणे इथं राहणाऱ्या सूर्यकांत घोले यांचाही फोन आला होता, ज्यांनी आपल्या मित्राच्या सांगण्यावरून कृत्रिम पाय बसवले, त्यामुळे त्यांना चालता तर यायला लागलंच, पण त्यांना चांगली नोकरी सुद्धा मिळाली. त्या जोडीला ते समाजसेवाही करतायत. हा एक वेगळा मैत्री गंध आणि सेवागंध. कितीही हा फोन प्रेरणादायी असला तरी आपला सखी संदेश हा कार्यक्रम सख्यांसाठी असल्यामुळे त्यांचा फोन आम्ही आजच्या कार्यक्रमात समाविष्ट करू शकलो नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत. ब्रत मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. हो, पण तुम्हाला पुढच्या सखी संदेशचा कोणता विषय आहे याची उत्सुकता असेल ना? पुढच्या सखी संदेशचा विषय आहे जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं आरोग्य योग. नक्की फोन करा, विषय आहे आरोग्य योग.
1: सखी संदेश.

0: बरे तर आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण आता ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. संधे

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: ते जो मयनाद ब्रह्म हे.
4: शास्त्रीय संगीतात

0: राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि तुम्ही ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचा 1 वाजला आहे. प्रसारित करत आहोत द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
2: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
1: कार्यक्रमात सुरुवातीला अभिरुची चंद यांनी लिहिलेलं, अभिषेक अरोरा यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अरमान मलिक यांनी गायलेलं ऑक्टोबर या चित्रपटातलं गीत.

यानंतर पद्मावत या चित्रपटातलं सिद्धार्थ गरिमा यांनी लिहिलेलं, संजय लीला भन्साळी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि नीती मोहन यांनी गायलेलं हे गीत.

द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर फिलोरी या चित्रपटातलं रोमी आणि पावनी पांडे यांच्या स्वरातलं अन्विता दत्त यांनी लिहिलेलं आणि शाश्वत सचदेव यांनी संगीतबद्ध केलेलं गीत

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM Suryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
6: कार्यक्रमात यानंतर जावेद अख्तर आणि गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं पानिपत चित्रपटातलं गीत. स्वर आहेत कुणाल गांजावाला, दीपांशी नगर आणि पद्मनाभ गायकवाड यांचे.

कार्यक्रमात यानंतर बी प्राक यांच्या स्वरात केसरी या चित्रपटातलं गीत, गीतकार मनोज मुंतशीर आणि संगीतकार आरको.

श्रोते हो द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेलं, प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं, अरिजित सिंग यांच्या स्वरातलं छिछोरे या चित्रपटातलं गीत.

0: ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी संदेश.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव,
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
6: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
7: द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर रश्मी वेराग यांनी लिहिलेलं, तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केलेलं जबरिया जोडी या चित्रपटातलं यासिर देसाई आणि अल्तामश फरीदी यांच्या स्वरातलं गीत.

0: श्रोते हो, हे गीत लिहिलं होतं गुलजार यांनी, संगीतबद्ध केलं होतं प्रीतम यांनी, चित्रपट होता द स्काय इज पिंक आणि गायलं होतं अरिजित सिंग, निखिल डिसूजा आणि अंतरा मित्रा यांनी.
1: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर.
2: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
3: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, यानंतरचं गीत सईद कादरी यांनी लिहिलेलं, संगीतबद्ध केलं आहे मिठून यांनी आणि गायलं आहे अरिजित सिंग यांनी गदर 2 या चित्रपटासाठी.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर धडक 2 या चित्रपटातलं गुरप्रीत सैनी यांनी लिहिलेलं, रोचक कोहली आणि शरण रावत यांनी संगीतबद्ध केलेलं आणि दर्शन रावल, जोनिता गांधी, रोचक कोहली यांनी गायलेलं गीत.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
3: कार्यक्रमात यानंतर बी प्राक यांच्या स्वरात दुर्गामती द मीथ या चित्रपटातलं तनिष्क बागची यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत.

कार्यक्रमात यानंतर राजेश मंथन यांनी लिहिलेलं, विजय वर्मा यांनी संगीतबद्ध केलेलं, सोनू निगम यांच्या स्वरातलं फौजी कॉलिंग या चित्रपटातलं गीत.

0: The next wave. The next wave.
1: श्रोते हो द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुमच्या रेडिओ सेटवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर दुपारी ठीक 2

वाजता जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला साहिर यांनी लिहिलेलं, रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं बरसात की रात या चित्रपटातलं गीत. स्वर आहेत मन्नाडे, आशा भोसले, मोहम्मद रफी, सुधा मल्होत्रा यांचे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आज सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुरैया यांचा जन्मदिवस. त्या अनुषंगाने ऐकूया त्यांच्या स्वरातलं प्यार की जीत या चित्रपटातलं गीत. गीतकार आहेत राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार हुस्नलाल भगतराम.

0: त्यानिमित्तच आज आपण दोन आपल्या वक्त्यांना आमंत्रित केलंय. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर कासवांच्या संवर्धनाचं बरंच काम चालतं. जनजागृती, लोकांचा सहभाग या उद्देशाने सुरू झालेले कासव महोत्सव बरेच लोकप्रिय झाले आहेत. वेळास, गुहागर या गावांची ही काही नावं. सह्याद्री निसर्गमित्र, महाराष्ट्र वनविभाग आणि त्या त्या गावातल्या ग्रामपंचायती हे एकत्रित मिळून हा महोत्सव साजरा करतात, साधारण मार्च एप्रिल या महिन्यांमध्ये. टॉर्टॉइज आणि टर्टल ही दोन नावं असलेली, इंग्रजी दोन नावं असलेली, मराठीत मात्र कासव म्हणून गणली गेलेली, पण त्यातही समुद्री कासव दिन हा 16 जूनचा, त्यानिमित्तच आजची ही चर्चा. संवर्धन आणि जतनाचं काम करणाऱ्या दोघांना आज आपण आमंत्रित केलंय. त्यातले पहिले चंद्रकांत हल्याळ. चंद्रकांत, नमस्कार.
1: नमस्कार.
0: चंद्रकांत हे चित्रकार आहेत, जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी आहेत आणि आपल्या कलेच्या मार्फत कासव संवर्धनासाठी ते कार्यरत असतात. आणि दुसरे आपले आजचे वक्ते आहेत मोहन उपाध्ये. सर नमस्कार.
2: नमस्कार.
0: मोहन उपाध्ये यांचं नाव वेळास कासव महोत्सवाशी जोडलं गेलंय. वेळास किनाऱ्यावरच्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संवर्धनाशी ते जोडले गेलेत आणि कांदळवन प्रतिष्ठान, कांदळवन कक्ष इथे सहाय्यक संशोधक म्हणूनही ते काम करतात. सर, पहिला प्रश्न तुम्हाला, समुद्री कासव दिन हा कधीपासून आपल्याकडे साजरा होतो आणि याचा उद्देश काय असतो?
2: सध्या निसर्गामध्ये प्रत्येक प्राणी किंवा पक्षी याची एक वेगळी ओळख व्हावी या उद्देशाने जगभरामध्ये अशा वेगवेगळ्या प्राणी आणि पक्ष्यांसाठी एक दिवस साजरा केला जातो आणि त्या अनुषंगाने त्या प्राण्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचते आणि किमान एखादा असा जीव आपल्याकडे आजही अस्तित्वात आहे आणि त्याचं जतन केलं जातं याबाबतची माहिती आवर्जून लोकांना त्या दिवशी दिली जाते. तर त्याच्यामुळे गेली अनेक वर्ष जगभरामध्ये आपल्याकडे 16 जून हा समुद्री कासव दिन म्हणून हा साजरा केला जातोय.
0: समुद्री कासव आणि जमिनीवरचं कासव याच्यामध्ये काय फरक असतो किंवा एकंदरच आपण कासवांच्या जातींबद्दल काय सांगू शकू?
2: समुद्री कासव आणि गोड्या पाण्यातलं कासव, मुळात त्यांच्या नावांमध्येच तो फरक लक्षात येतो की गोड्या पाण्यातलं कासव हे गोड्या पाण्यामध्ये नदी, तलाव, धरणं ह्याच्यामध्ये राहतं आणि समुद्रातलं कासव जे आहे हे समुद्रातल्या पाण्यामध्ये राहतं. पण समुद्री कासवांमध्ये त्यांच्या प्रजाती ह्या संख्येने फारच कमी आहेत, म्हणजे एकूण जगभरात 7 प्रजातीची समुद्री कासव मिळतात आणि आमच्या माहितीप्रमाणे गोड्या पाण्यातली भारतामध्ये 26 प्रजातीची कासव आता भारतामध्ये आपल्या इथे आहेत. दोघांमधलं एक वेगळेपण म्हटलं तर गोड्या पाण्यातल्या कासवाला डिफेन्स मेकॅनिझम आहे, त्याच्यावरती कोणी हल्ला केला किंवा त्याचे प्रेडिटर झाले तर त्याचं डोकं, हातपाय त्याच्या कवचामध्ये घेऊन तो स्वतःला संरक्षित ठेवू शकतो. पण समुद्रातल्या कासवाला समुद्रात पोहायचं असतं, खोलवर जायचं असतं, त्याच्यामुळे त्याला पाय नसून पंख असतात, पण त्याला त्याचे पंख आणि डोकं हे त्याच्या कवचाच्या आतमध्ये घेता येत नाही. आणि आपण लहानपणापासून जी गोष्ट ससा आणि कासवाची ऐकून मोठे झालोय हे गोड्या पाण्यातलं कासव असतं. बऱ्याच लोकांमध्ये एक असा समजही आहे की गोड्या पाण्यातलं कासव हे आकाराने छोटं आहे, समुद्रातलं कासव आकाराने मोठं आहे. तर समुद्रातल्या कासवाचं आयुर्मान खूप जास्त असेल तर तसं नसून गोड्या पाण्यातल्या कासवाचं आणि समुद्रातल्या कासवाचं आयुर्मान हे 80 ते 100 वर्षापर्यंतच आहे. पण सिंगापूर वगैरे या भागांमध्ये गवताळ प्रदेशावरती आढळणारं किंवा सापडणारं जे कासव आहे ज्याचे पाय हत्तीसारखे गोल असतात त्याचं आयुष्य हे 250 ते 300 वर्षापर्यंत असतं आणि त्याच्याचमुळे कदाचित समुद्री कासव दिन हा एक वेगळा दिवस साजरा केला जातो की ज्याच्यामध्ये समुद्रातल्याच कासवाबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि म्हणून हे असे दिवस आपल्याला आता साजरे करतो.
0: आणि समुद्री कासव बघणं हे कदाचित सगळ्यांनी पाहिलेलं नसतं, पण तुम्ही जे म्हणताय ते गोड्या पाण्यातलं कासव पाहून लहानपणाच्या आठवणी पण अनेकांच्या असतील की विहिरीमध्ये असेल किंवा जवळ कुठे कासव पाहिलं असेल आणि कासवाकडे बघत शांतपणे कितीतरी वेळ गेलेला असेल. चंद्रकांत, तुम्ही स्वतः चित्रकार आहात आणि कासवाची चित्र किंवा शिल्प हे तुम्ही बनवता,
1: हो,
0: कसं काय सुरू झाला हा प्रवास?
1: मी जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकत असताना अकॅडमिक आपण तैल चित्र किंवा वॉटर कलर्स वगैरे शिकत असतो तर त्याचबरोबर आपण ड्रॉइंग पण शिकत असतो. तर एका माझ्या पेंटिंगमध्ये मी एक कासवाचं ड्रॉइंग काढलं, कारण सरांनी विषय दिला होता की तुमच्या आठवणीतले तुम्ही कोणतीही गोष्ट तुम्ही काढा आणि ते कासव आलं. मग ते आलं कुठून तर लहानपणी माझ्या म्हणजे कोल्हापूरला माझं घर आहे, घराच्या समोर आड होता आणि त्या आडात दोन कासव होते आणि ते कासव बघून मी लहानपणी खूप वेळ जायचा माझा, कारण एक वेगळा प्राणी आहे आणि त्याचं एक असं कुतूहल असायचं. आणि मग कॉलेजमध्ये ते जेव्हा मी काढायला सुरुवात केली आणि मग ते खूप छान व्हायला लागले. सो ते कुठं ना कुठेतरी प्रत्येक कलाकार जेव्हा काम करतो एखाद्या विषयावरती तर त्याचं कुतूहल वाढत जातं. तर अशा पद्धतीनं कासव माझ्या चित्रात यायला लागला.
0: पण कासव चित्रात यायला लागलं म्हणजे प्रत्येक चित्रात ते असतंच?
1: हो, प्रत्येक चित्रामध्ये. कारण सुरुवात तर त्या माझ्या लहानपणीच्या आठवणीमधून झाली होती, पण त्याच्यानंतर

0: खोल इतकं वाढलं की मी बऱ्याच कासवांचे, जसं गोड्या पाण्यातल्या कासवांचे, जमिनीवरच्या कासवांचे, जेव्हा जेव्हा हे कळत गेलं तसतसं माझ्या विषयात वेगळे कासव यायला लागले, त्यांचा नैसर्गिक आदिवास पण यायला लागला आणि अशा पद्धतीने ते काम होत गेलं.
1: पण कलाकार म्हणून तुला या आदिवासांमधला म्हणजे रंगांचा बदल असेल, टेक्स्चरचा बदल असेल, हे सगळं चित्रात तू आणतोस का?
0: हो हो नक्कीच, कारण प्रत्येक कासवांचा आदिवास वेगळा आहे आणि जसं की आज टर्टल आणि टॉर्टलमधला फरक माहीत नसल्यामुळे बऱ्याच कासवांचा जीवन आज संपलेलं आहे, तर ती गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यामुळे मला, मी माझ्या चित्रांमध्ये त्याला न्याय देतो. म्हणजे समुद्री कासव असेल तर त्याचा आसपासचं वाळू असेल, समुद्राचं काही असेल, तर या गोष्टी मी त्याच्यामध्ये काढतो.
1: म्हणून सर, दुर्दैवानी निसर्गाचं संवर्धन करायला हवं हे सतत आपल्याला सांगावं लागतं कोणीतरी. याच रांगेत समुद्री कासवांचंही संवर्धन करायला हवं हे सांगायला हवं लोकांना, याची जाणीव कधी झाली आणि तुमच्या कामाला सुरुवात कशी झाली?
2: आपल्या कोकणामध्ये सह्याद्री निसर्गमित्र नावाची संस्था आहे, त्यांनी 2002 साली वेळास या गावामध्ये समुद्री कासव संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू केलं आणि त्याच वर्षापासून, म्हणजे समुद्री कासव ही संरक्षित प्रजातीची असल्यामुळे ती वनविभागाच्या अखत्यारीत येतात, तर वनविभागाचाही त्यांना पाठिंबा होता. पण अपुरा स्टाफ म्हणू आपण किंवा लोकांपर्यंत माहिती नाही अशा गोष्टींमुळे स्थानिक लोकांना ह्याच्यामध्ये जर सहभागी केलं तर हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं या माणसांनी, सह्याद्री निसर्गमित्रांनी हे काम सुरू केलं. आणि मी जन्मलोय मुंबईमध्ये, वेळास माझं गाव आहे, मी मुंबई सोडून 2000 साली वेळासला स्थायिक झालो. पण लहानपणापासून प्राण्यांची आवड असल्यामुळे मी गावामध्ये ज्या ज्या वेळेला सुट्टीला जायचो, लोकांच्या घरी त्यांच्या बकऱ्या, गाय, म्हैस यांनाच हात लाव, त्यांच्या गोठ्यातच राहा, असेच काहीतरी उद्योग करत राहायचो. आणि संस्थेला त्यावेळेला दोन व्यक्ती तिथे अंडी गोळा करणं, पिल्लं सोडणं हे गावातनं मिळालेले होते, ज्यांचं नाव गोपीनाथ महाडिक आणि समीर महाडिक म्हणून आहे. पण एक डेटा मेंटेन करणं की किती संख्येने मादी कासुविणी आल्या, अंडी किती सापडली, त्यातनं किती पिल्लं जन्माला येऊन आपण तिथे परत पाण्यापर्यंत नेऊन सोडली, याचा एक आराखडा तयार करणं किंवा ह्याची नोंद करणं, ह्याच्यासाठी त्यांना कोणीतरी एक शिकलेला व्यक्ती हवा होता. त्यांनी गावात चौकशी केल्यानंतर बऱ्याच जणांनी माझं नाव सुचवलं की एक मुलगा मुंबई सोडून आलाय, तो शिकलेला आहे, तर तुम्ही त्याच्याशी संपर्क करावा, तो तयार झाला तर. आणि तिथे पहिल्यांदा संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे जे आहेत ते माझ्या घरी आले. आणि तो काळ असा होता 2002-03 की त्यावेळेला इंटरनेट आणि ह्या गोष्टी नव्हत्या, म्हणजे आजही वेळासमध्ये फक्त एकच जिओला नेटवर्क आहे, त्यावेळेला तर ह्या गोष्टीच नव्हत्या. त्याच्यामुळे संस्थेचं नाव, भाऊ काटदरे कोण हे काहीच माहिती नव्हतं. त्यांनी जेव्हा स्वतःहून सांगितलं की आम्ही समुद्री कासवावरती काम करतो, तेव्हा मला असं झालं की मी माझं आयुष्य तरुणपण सगळं मुंबईत घालवलंय, दादर, गिरगाव, जुहू ह्या सगळ्या चौपाट्या फिरलो, पण मला तिथे कधीच कळलं नाही की समुद्रात कासव असतं आणि हे एकदम एखाद्या कासवावरती काम करतायत आणि ते माझ्याच गावात येतंय हे मलाच माहिती नव्हतं. मग तिथे असं झालं की मी काही विचार न करता त्यांना सांगितलं की मी काम करेन, पण तुम्हाला मला हे सगळं शिकवावं लागेल कारण मी आजपर्यंत कधी कासवच पाहिलेलं नाही आहे समुद्रातलं. तिथे खरं तर माझी सुरुवात झाली या कामाला. आणि पहिली 5 वर्ष मला एकही मादी कासव दिसलेलंच नाही किनाऱ्यावरती गस्त घालताना. गुरु कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण सुद्धा तेच आहे की सहजरित्या एखादी गोष्ट दिली तर माणसाला त्याची किंमत राहत नाही, तर त्याच्यामुळे एकाच किनाऱ्यावरती काम करताना भाऊंना कासव दिसायची, गोपीनाथ काकांना कासव दिसायची, पण मी दुसऱ्या टोकाला असेल तर तिथे मी तिथनं गस्त घालून येईपर्यंत ही मादी अंडी घालून निघून जायची आणि मग ते फक्त मला सांगायची इथे अंडी आहेत बघ ती काढ ती शोध. मला असं व्हायचं की कुठेतरी मीच चुकतोय, मला कसं कळत नाही आणि हे जिथे आहे तिथे कासव कसं येतं. आणि मग तिथनं जे एक आपण म्हणतो की मी स्वतःला सुधारण्याची सुरुवात केली की मलाही कळलं पाहिजे की कासव मला का दिसत नाही, कशा पद्धतीने येत आहेत, त्यांची येण्याचा पॅटर्न कसा आहे, ते कुठली जागा शोधतात, नक्की कशा पद्धतीने ते घरट्याची जागा शोधतात, ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. आणि मग ती एक आवड आणि एक उत्साह होता की अख्खं गाव झोपतंय किंवा लोक झोपतायत त्यावेळेला किनाऱ्यावर आपण जागायचंय. फक्त कारण रात्री त्यावेळेला आम्ही किनाऱ्यावरती, तेव्हा आमच्याकडे टेंट वगैरे असं संस्थेकडेही काहीच नव्हतं, वाळूवरती झोपायचं, झोपल्यानंतर वरती सगळ्या चांदण्या दिसतायत, चंद्र दिसतोय आणि सुंदर पौर्णिमेच्या रात्री तर असं म्हणतात तसं की समुद्रावरती चंद्राचं एकदा प्रतिबिंब पडलं की ट्यूबलाईट लावल्यासारखा लाईट असायचा आणि तिथे ती येताना जी मादी दिसायची, म्हणजे ते चंद्रकांतसारख्या चित्रकारांनी ते चित्रामध्ये साकारणं आणि ते काम तिथे जिवंत करणं ह्या गोष्टी होऊ शकतात, पण त्याचं वर्णनही आम्हाला करता येत नाही की किती सुंदर ते दिसतं की एखादी मादी येताना दिसतेय. आणि मग ह्या गोष्टी अनुभवायला मिळाल्यानंतर हळूहळू अजून त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. आणि मग असं करता करता 14 वर्षानंतर, म्हणजे 14 वर्ष ऑन ग्राउंड काम केल्यानंतर, मग कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठानमध्ये मला एका प्रकल्पामध्ये निवडलं गेलं आणि तिथून गेली 9 वर्ष मी आत्ता वनविभागाच्या कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठानमध्ये सहाय्यक संशोधक म्हणून आता मी काम करतोय आणि समुद्री कासवांवरती संशोधनात्मक काम जे काही फील्डवर असेल तर ते वनविभागासाठी करतो.
1: समुद्री कासवाचं संवर्धन करायला हवं ही जाण

0: व्हॅल्यू कशातनं झाली आणि त्याच्या मागे काय होतं?
1: गावागावांमध्ये ज्या वेळेला सर्वे केले होते सह्याद्री निसर्ग मित्रांनी, तर त्यावेळेला बऱ्याच गावांमध्ये अनास्था अशी होती की लोकांना समुद्री कासवाबद्दल माहिती, म्हणजे शास्त्रीय माहिती अशी काहीच नव्हती. म्हणजे गावांमध्ये ती अंडी चोरणं, ती घरात खाणं, ती विकणं, किंवा काही भागांमध्ये मादी कासवाला मारून त्याचं मटण विकणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आणि तिथे असं लक्षात येत होतं की झपाट्याने ह्यांची संख्या कमी होते. जर आत्ताच ह्या कामाला कुठेतरी आपण रोख लावला नाही किंवा थांबवलं गेलं नाही, तर ह्यांची संख्या पूर्णपणे संपेल आणि एक दिवशी समुद्रामध्ये आपल्या पट्ट्यात कोकणामध्ये कासव शिल्लकच राहणार नाही. आणि तिथे खरं तर सुरुवात अशी झाली की मग आपण जनजागृती करणं, लोकांपर्यंत ह्या कासवाची योग्य माहिती पोहोचवणं, आणि अर्थात त्याच्यामध्ये पाठबळ वनविभागाचंच होतं. कारण एखादं काम ज्या वेळेला करतो तर संस्था म्हणून कुठे अप्रोच केल्यानंतर काही वेळेला रिस्पॉन्स मिळत नाही, पण वनविभाग एखादा शाळा किंवा महाविद्यालयामध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सांगतं की आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे, तर तिथून आपल्याला ती परमिशन किंवा परवानगी लवकर मिळते
0: आणि काम सोपं होतं.
1: तर त्याच्यामुळे मग वेगवेगळ्या गावांमध्ये हे काम करणं खूप सहज आणि सोपं झालं. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादं काम करताना एखादा मोठा हात पाठीवरती असणं खूप गरजेचं आहे, तर तिथे महत्वाचा रोल हा वनविभागाचा आहे.
0: किंवा इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी जे व्यवस्था त्यांच्या ज्या आहेत त्याच्यातनं काम करणं सोपं,
1: अगदी बरोबर. किंवा काही वेळेला म्हणतात जसं की सिर्फ नामी काफी आहे, तर तसं वनविभागाचं हे काम चाललंय म्हटल्यानंतर लोकांमध्ये ती एक जरबही बसते की बाबा हे सरकारी काम आहे, आपण ह्याच्यामध्ये मदत करायलाच पाहिजे. आणि खरं तर सांगायलाही आम्हाला आनंद होतो की ही वनविभागाची नाण्याची दुसरी बाजू आहे. किती चांगल्या पद्धतीने काम गावातल्या लोकांना घेऊन केलं जातं त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे समुद्री कासव संरक्षण आणि संवर्धन हा उपक्रम आहे.
0: आणि तिथल्या लोकांना, स्थानिकांना व्यवसाय रोजगार त्यातनं मिळणं, हीही व्यवस्था तुम्ही इतक्या वर्षांमध्ये विकसित केली आहे, त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
1: 2006 साली पहिल्यांदा कासव महोत्सव ही संकल्पना वेळासमध्ये राबवली गेली. त्याच्या मागचा उद्देशच हा होता की गावातल्या लोकांना जर समुद्री कासवाची माहिती नसेल तर शहरात राहणाऱ्या लोकांना त्याची कितपत माहिती असेल, मग त्या लोकांना इथे आल्यानंतर कासवाची ही पिल्लं पाण्यात जाताना बघता यावीत. कारण मादी ज्या वेळेला अंडी घालताना येते त्यावेळेला जर टुरिझम केला तर मादी अंडी घालणं सोडून देईल आणि अंडी न घालता ती पाण्यात परत निघून जाईल, तर त्याच्यामुळे त्याची पिल्लं आपल्याला लोकांना दाखवता येतील. कारण आत्ताचा जमाना असा आहे की काहीतरी दाखवलं तरच लोक काही गोष्टी ऐकायला किंवा त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार असतात. तर त्याच्यामुळे मग वनविभागाच्या परवानगीने 2006 ला पहिला कासव महोत्सव झाला. त्याच्यामध्ये पिल्लं पाण्यापर्यंत जाताना बघितल्यानंतर ह्या समुद्री कासवाचा संपूर्ण जीवनक्रम लोकांसमोर उलगडून सांगायला सुरुवात केली. आणि तिथे लोकही इतकी आश्चर्याने आमच्याशी संवाद करत होते की आम्हाला आजपर्यंत कधी माहितीच नव्हतं की समुद्रात कासव असतं आणि इतकं स्ट्रगल त्याला आयुष्यामध्ये आहे. कारण यांच्यामध्ये हजार पिल्लांमध्ये एकच अडल्टहूड पर्यंत जातं. लोकांना ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. मग माणूस म्हणून किंवा पर्यटक म्हणून आपली जबाबदारी काय आहे हे लोकांना सांगणं, याच्यासाठी खरं तर हा कासव महोत्सव सुरू झाला. मग गावात आलेली लोक गावामध्ये आल्यानंतर राहणार कुठे, तर मग स्थानिक लोकांशीच बोलून वेळासमध्ये होमस्टे ही संकल्पना राबवली गेली. तशीच ती अंजरल्यामध्ये आणि आता यावर्षीपासून कांदळवन कक्षाकडनं गुहागरमध्ये सुद्धा कासव महोत्सव साजरा झाला. स्थानिकांना बरोबर घेऊन आलेल्या लोकांची निवास आणि न्याहारीची योजना गावांमध्ये केली जाईल आणि त्या बदल्यात गावातल्या लोकांना चांगला पैसा मिळेल. आणि असं करून एक चांगलं पर्यटन तिथे सुरू झालं, ज्याच्यामुळे गावाकडनं शहराकडे जाणारा ओघही थोडासा थांबला की आज गावामध्येच मला 2 ते 3 महिन्यासाठी चांगला रोजगार मिळतोय आणि आज माझं गाव एक वेगळ्या पद्धतीने 4 लोकांमध्ये ओळख निर्माण करून जर मी अभिमानाने सांगू शकतोय तर मी माझ्या गावातच थांबलं पाहिजे. अशा उद्देशाने गावातली तरुण पिढी सुद्धा गावात थांबायला आज तयार आहे. त्याच्यानंतर रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. म्हणजे जरी म्हटलं की फक्त होमस्टेमुळे लोकांना पैसा मिळतोय तर तो एक फक्त आपण म्हणू की एक अँगल झाला बघण्याचा, पण त्याचबरोबर त्या होमस्टेमध्ये कामाला आलेली मदतनीस माणसं असतील त्यांना त्याच्यामध्ये मानधन मिळतं दिवसभर काम केल्याचं, किंवा गावामध्ये ज्या मुलांच्या गाड्या आहेत तर दिवसभराचं भाडं मिळतं जवळपासचे परिसर फिरवण्यासाठी, जवळपासचे दुकानदार असतील त्यांचा व्यवसाय ह्याच्यामध्ये वाढलाय. असं करून 80% जास्त लोक आज ह्याच्यामध्ये सहभागी झाले. इतकंच नाही तर गावातल्या महिला बचत गटांना सुद्धा वेगवेगळे स्टॉल्स लावून त्यांची उत्पादनं तिथे विकण्याची संधी मिळते आणि मार्केट दुसरी शोधायला जायची गरज नाही. 10 महिने एखादं प्रोडक्ट तयार केल्यानंतर 2 महिन्यात कासव महोत्सवामध्ये ते सगळं गावातच विकलं जात आहे, त्याच्यामुळे नफा चांगल्या पद्धतीने मिळतोय. लहान मुलं आणि वयस्कर व्यक्ती जर सोडल्या तर गावातली सगळी लोक आज या महोत्सवामुळे चांगल्या अर्थाने अर्थार्जन करतात
0: आणि गावाशी जोडून राहू शकतात.
1: हो,
0: चंद्रकांत, मगाशी तुझ्या चित्रांबद्दल आपण बोललो, कासव असलेली तुझी चित्र बघायला नक्कीच आवडतील, पण याच्याकडनं तू संवर्धनाकडे कसा, संवर्धनाच्या कामाकडे कसा वळलास?
2: झालं असं, 2019 ला मी साऊथ कोरियाला गेलो होतो ॲज अ रिप्रेझेंटर इंडियाकडून. जे जे स्कूल ऑफ आर्टनं मला पाठवलं होतं, तिथून आल्यानंतर गावामध्ये थोडंसं झालं की हा हा कुठेतरी बाहेर जाऊन आला आणि हा चित्रकार आहे, थोडंसं नाव झालं गावामध्ये. आणि घरी यायचे म्हणजे सरपंच किंवा असे बरेच लोक मंडळी यायचे आणि ते म्हणायचे करतोस काय नेमकं तू, काय

0: काढतोस, मग त्यांना मी चित्र दाखवायचो कासवाची, ते म्हणे नेमकं काय दाखवलं आहे, आणि असं सगळं चर्चा व्हायची. आणि मग असं एक बोलताना एकदाच एक जण बोलले मला की माझ्या घरी एक कासव आहे, तर चांगलं असतं का? मी म्हटलं आता मला आता तुम्ही एखाद्या कासवाला एका चौकटीत बंद करून ठेवताय, कसंच ते तुम्हाला आशीर्वाद देईल आणि ब्लेसिंग्स मिळतील तुम्हाला. तर ते म्हणले काय करूयात आपण, सोडू शकतो का? मग तसं मी फॉरेस्ट डिपार्टमेंट कडे गेलो की सांगितलं असं असं, तर ते म्हणाले हां तुम्ही जिथं काही त्याचा नैसर्गिक अधिवास असेल, जिथं ऑलरेडी ती स्पीशीज असेल, तिथं तुम्ही सोडू शकता. मग आम्ही ते सोडलं, आणि तसं करता करता गावातून, म्हणजे माझ्या गावाची लोकसंख्या 2000 जवळपास असेल, 31 कासव आम्ही तिथून रिलीज केले. हां, आणि
1: 31 कासव लोकांनी घरी
0: सांभाळले होते, कारण घरी प्रथा आहे, विष्णूचा अवतार मानतात आणि घरी ठेवणं चांगलं असतं, ऑस्पिशियस असतं, तर त्यासाठी मग ते सोडलं आणि अशा पद्धतीने ती सुरुवात झाली. की मग मला पण
1: समजावं लागलं असेल ना की
0: नाही, मला खरं तर आमच्या गावात नाही समजावं लागलं, म्हणजे मी फॉरेस्ट डिपार्टमेंट वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट वगैरे सांगायची गरज नाही पडली मला खरं तर, कारण सगळ्यांना झालं की एखादा चित्रकार तो पूर्ण फक्त कासवाचीच पेंटिंग करतो आणि तो इतका जर बोलतोय पोटतिडकीनं सांगतोय कासवाबद्दल त्यांचा नैसर्गिक अधिवास, तर मे बी त्यांना असं वाटलं की सोडून देऊ. आणि खरंच न सांगता मला हे झालं आणि मग मला असं वाटलं की प्रॅक्टिकली आपण काहीतरी करू शकतो, अशी सुरुवात झाली.
1: म्हणजे शाळांमध्ये जाऊन काही याच्याबद्दल सांगणं किंवा त्यांना काय कासवाची मॉडेल्स करायला शिकवणं असंही काय करतोस?
0: मोंटो नावाचं एक पुस्तक जे समुद्री कासवाच्या जीवन प्रवासावर होतं, त्याचं आम्ही आता स्टोरी टेलिंग सेशन घेतोय आणि त्याच्यानंतर मुलांना कॅनव्हास आणि कलर देतोय, तर ते त्यांच्या आयडिया त्यांचं डोकं लावून ते चित्र काढतायत आणि खूप सुंदर तो उपक्रम होतोय, अवेअरनेसही होतोय आणि एक ऍक्टिव्हिटी पण होते, आणि म्हणजे मुलांना निसर्गात जोडायचं एक आम्हाला साधन असं आम्ही
1: सापडलंय. म्हणून सर गावात अशा पद्धतीच्या संवर्धनामुळे कासवांची संख्या वाढणं आणि त्यांना पुन्हा समुद्रात जायला मिळणं आपल्या घरी असं किती प्रमाणात झालंय त्याचं काय सांगाल?
2: आनंदाची गोष्ट आहे खरं तर की कायम कन्झर्वेशन केल्यानंतर त्या कन्झर्वेशनला यश आलंय की नाही ही शंका बऱ्याच जणांच्या मनामध्ये असते. आणि मी म्हटलं तसं की सह्याद्री निसर्गमित्र वनविभाग ह्या दोघांचं डॉक्युमेंटेशन इतकं व्यवस्थित आहे की आज आपल्याला आकडेवारी सांगता येते. म्हणजे आता माझं गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातलं आहे, 2002 साली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 13 किनाऱ्यांवरती हे काम सुरू होतं आणि त्यावेळेला 152 घरटी 13 किनाऱ्यांवरती सापडलेली होती, त्यातली 50 घरटी वेळासमध्येच होती. म्हणजे 102 घरटी ही बाकीच्या आसपासच्या किनाऱ्यांवरती 12 किनाऱ्यांवरती होती. आणि दरवर्षी ह्याचा रेकॉर्ड मेंटेन केला जातो की किती संख्येने प्रत्येक किनाऱ्यावरती मादे आल्यात, त्यांची अंडी किती सापडली आहेत, त्यांना किती पिल्लं जन्माला येऊन पाण्यापर्यंत गेली आहेत. की गेल्या वर्षीचा जो आकडा होता तो इतका आनंददायी होता की गेल्या वर्षी 18 किनाऱ्यांवरती रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये साधारणपणे आपल्याकडे 2500 जास्त संख्येने घरटी सापडलेली होती आणि या वर्षीचा आकडा आपला हा 31 किनाऱ्यांवरती 914 घरटी आपल्याकडे आहेत. म्हणजे एक मादी एका सीझनला एकदा किंवा दोन वेळेला अंडी घालायला येते, तर त्याच्यानंतर ती 1-2 वर्ष येत नाही, तर त्याच्यामुळे गेल्या वर्षी जो आकडा दिसला तर त्याच्यापेक्षा यावर्षी आकडा थोडा कमी आहे, पण पहिल्या वर्षी 100 किंवा 150 संख्येमध्ये असलेला जो आकडा होता तो आज हळूहळू 1000 दिशेने सरकायला लागलाय. आणि ते खरं तर इतके वर्ष सगळ्यांनी घेतलेल्या मेहनतीचं हे चित्र आहे की ज्याच्यामुळे कन्झर्वेशन ऍक्टिव्हिटी खूप चांगल्या पद्धतीने होतीये. शाळांमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये, मच्छीमार समाजांमध्ये जे काही जनजागृतीचे कार्यक्रम होत आहेत, तर त्याच्याचमध्ये आत्ता गेल्या 5 वर्षामध्ये कांदळवन कक्षाकडनं सुद्धा एक योजना राबवली गेली की आपण काम करतोय समुद्र किनाऱ्यावरती, अंडी जतन करतोय, जन्माला आलेली पिल्लं सोडतोय, पण मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये अडकलेली कासू आहेत, तर ती जाळ्यात अडकल्यानंतर ती सोडली जावीत याच्यासाठी काय करता येईल, तर एक योजना कांदळवन कक्षाकडनं आखली गेली की मच्छीमारांच्या जाळ्यात जर अशी दुर्मिळ प्रजातीची ही जी कासू आहे ती सापडली आणि ती जिवंत असताना त्यांनी जाळं कापून जर परत त्याला पाण्यात सोडलं तर एक नुकसान भरपाई योजना आखली गेली की जर जिवंत कासव सोडलं तर ते जाळं किती प्रमाणात फाटलेलं आहे तर त्याचा सर्वे करायचा. आणि ह्या उपक्रमामध्ये किंवा ह्या योजनेमध्ये कांदळवन कक्षाबरोबर फिशरीज डिपार्टमेंट सुद्धा आहे, तर त्यांचे अधिकारी जाऊन जाळं किती प्रमाणात फाटलं याची एक शहानिशा करतात आणि त्याच्यानंतर किती नुकसान भरपाई त्याला द्यायला पाहिजे याचा एक रिपोर्ट सादर केला जातो आणि साधारणपणे 5000 पासून 25000 रुपयापर्यंत नुकसान भरपाई त्या मच्छीमार बांधवाला मिळते. आणि असं करताना आपल्या भारतीय उपखंडांमध्ये 7 पैकी 5 प्रजातीची कासव ही आपल्या इकडे आढळतात असं अजूनपर्यंत आम्ही ऐकून होतो, पण हा एक योजनेचा भाग लोकांसमोर मांडल्यानंतर लोकांकडून मच्छीमारांकडून ज्या काही आपल्याला गोष्टी मिळाल्या, म्हणजे याच्यामध्ये फोटोग्राफिक एव्हिडन्स आणि व्हिडिओग्राफिक एव्हिडन्स

0: आपल्याकडे आलेत, कारण नुसतंच कासव मिळालं आहे आणि आम्ही जाळं कापून सोडलं असं न करता त्याचा फोटो काढायचा, कुठल्या बोटीनी बोटीमध्ये असताना हे झालेलं आहेत, तर ह्या सगळ्याचे फोटो आणि व्हिडिओज काढून त्यांनी ते पाठवायचे, ते एक सीडी तयार करून ती द्यायची असते, त्याच्यामुळे पुराव्यानिशी हे येतं. आणि तिथे आपल्याला जवळजवळ 4 लेदरबॅग जातीची कासवंसुद्धा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती मच्छीमारांच्या जाळ्यात सापडली, जे जगातलं सगळ्यात मोठं कासव आहे, जे वजनाला पूर्ण वाढ झाली तर 500 किलोपर्यंत भरतं. आणि 5ही स्पीशीज आपल्याकडच्या मच्छीमार बांधवांच्या जाळ्यांमध्ये सापडलेल्या आपल्याला एव्हिडन्स मिळाले. तर त्याच्यामुळे एक आज समुद्रामध्ये सुद्धा एक मोठी टीम आपल्यासाठी काम करते आणि म्हणून खरं तर हे कन्झर्वेशनचे आकडे वाढत चाललेत, कारण नाहीतर किनाऱ्यावरती अंडी उबवून त्यांना आलेली पिल्लं पाण्यात सोडल्यानंतर आतमध्ये जर मादी कासव जाळ्यात अडकून मरत असेल तर पुढच्या काही वर्षांसाठी ती मादी अंडी घालायला येणार आहे, तीच जर संपली तर हा आकडा कधी वाढलाच नसता. ह्या गेल्या 5 वर्षाच्या योजनेमध्ये तो आकडा खूप समाधानकारकपणे वाढतोय, कारण आज माद्या जिवंतपणे परत पाण्यामध्ये जात आहेत आणि आत्ता काही व्हेटनरी डॉक्टर्सना सुद्धा याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जात आहे की जखमी अवस्थेत कासव जर सापडली तर त्यांच्यावरती उपचार करावे.
1: तेच मी विचारणार होते की जाळ्यामध्ये जेव्हा ही कासव अडकतात तेव्हा काही त्यांना इजा होणं आणि मग त्याच्यावरती काय उपाय काय असतात?
0: की त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक फिशिंग करत असताना जाळ्यात काही वेळेला अडकतात, त्यावेळेला मच्छीमार त्यांना स्वतःहून ते सोडवतात. काही वेळेला मच्छीमारी करत असताना जाळं जर मोठ्या प्रमाणात फाटलं तर ते जाळं किनाऱ्यावर न आणता ते पाण्यात सोडतात, ज्याला घोस्ट नेट असं म्हणतात. अशा वेळेला सुद्धा पाण्याच्या तळाशी असलेलं किंवा पाण्याच्या तळाशी जात असताना एखादं कासव नेमकं जर त्या जाळ्यात अडकलं तर ते गुरफटतं आणि तिथे सुटण्यासाठी जी धडपड होते त्याच्यामध्ये त्याच्या मानेला कुठेतरी क्रॅचेस येतात किंवा काही वेळेला त्याचे पंख कापले जातात. मग अशा जखमी अवस्थेत त्याला नीट पोहता नाही आलं तर ती किनाऱ्यावरती लागतात. तर वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडनंच आत्ता आपल्या 5ही जिल्ह्यांमध्ये असे काही डॉक्टर्स आहेत ज्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे की समुद्री जीव आपल्याकडे जर जखमी अवस्थेत सापडले तर त्यांच्यावरती उपचार करून त्यांना योग्य पद्धतीने आपण पुन्हा पाण्यात कसं सोडू शकतो.
1: चंद्रकांत, मगाशी आपण बोलत होतो तेव्हा कृत्रिम अवयव पण कासवांसाठी तयार केला आहे असं तुझ्याकडनं ऐकलं. ते
2: फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत काम करायचो म्हणजे रिलीज वगैरे करत होतो आम्ही कासव फक्त त्यांना कळवून, तर तेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंट मला एक कॉल आला की तुझ्या आवडीचा विषय आलेला आहे आणि तू लगेच ये. तिथं पोहोचलो तर ऑलिव्ह रिडले जातीचं एक कासव होतं आणि त्याचा एक फ्लिपर म्हणजे एक पंख त्याचा कट झाला होता, नव्हताच तो. मग मी पाहिलं, डॉक्टरांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे. मला असं वाटलं की प्रॅक्टिकली काहीतरी केलं पाहिजे आणि मग नेक्स्ट डे तिथे जाऊन मग मी मातीचा पाय बनवला आणि सेम जसा त्याचा एक दुसरा पाय होता, फायबर किंवा प्लास्टिकमध्ये बनवायचा विचार केला पण तो त्याला हार्मफुल होईल थोडंसं, तर मग सिलिकॉन नावाचं एक हे आम्ही मोल्डसाठी वापरतो स्कल्पचर वगैरे बनवताना, तर त्याच्याने पाय बनवला आणि तो फ्लेक्झिबल पण होता, तर त्याच्या दुसऱ्या पायासारखाच तो तितक्याच वजनाचा आम्ही बनवला होता. आणि मग तेव्हा त्याला मी पाण्यामध्ये सोडून बघितलं तर तो वर्कआउट झाला तो. मग पहिल्यांदा असं वाटलं की प्रॅक्टिकली आपण काहीतरी करू पण शकतो आणि तो विश्वास आला. हा भारतातला पहिला सिलिकॉन बेस प्रोस्थेटिक फ्लिपर बनला होता.
1: हो बर. सर, कुठल्याही संवर्धनाच्या मागे त्याच्याबद्दल प्रेम असणं फार महत्वाचं. हे प्रेम जर सर्वसामान्य जनतेमध्ये रुजलं तर त्यातनं संवर्धन करणं कुठल्याही गोष्टीचं अधिक सोपं. यासाठीचे तुमचे प्रयत्न ऐकायला आवडतील. आणि भारतात ओरिसाच्या किनाऱ्यावर अशीच ऑलिव्ह रिडले जातीची कासवं सापडतात, तर तिकडनं काही कासवं आपल्याकडे आली ना आपल्याकडची तिकडे काही गेली असा काही प्रवासही तुमच्याकडनं ऐकायला आवडेल.
0: वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही केंद्र सरकारची एक संस्था ज्याच्याबरोबर मॅनग्रोसेलचा एक प्रोजेक्ट एकत्र झालाय, ज्याच्यात एकूण 5 तारखेपर्यंत 8 मादी कासवांच्या पाठीवरती सॅटेलाइट ट्रान्समिटर नावाची मशीन्स बसवली आहेत. तर त्यातल्या पहिल्या 5 ज्या माद्या होत्या त्यांचे साधारणपणे आपल्याला कर्नाटकपर्यंत सिग्नल पहिल्या वेळेला मिळालेले आहेत आणि त्याच्यानंतर ज्या 2 माद्यांच्या पाठीवर बसवले गेले तर त्यातली 1 मादी ही श्रीलंकेला प्रदक्षिणा घालून ओरिसा राज्यापर्यंत गेली होती आणि त्याच्यानंतर ते मशीन बंद झालं. पण तिथे आपल्याला कळलं की पश्चिम किनारपट्टीवरना पूर्व किनारपट्टीवरती आपली कासव जाते आहे. आणि आत्ता धवल लक्ष्मी नावाची एक 8वी मादी आहे जिला डहाणूमध्ये असं सॅटेलाइट ट्रान्समिटर लावून सोडण्यात आलंय आणि ही भारतातली पहिली कासव आहे, कारण अजूनपर्यंत ओरिसामध्ये म्हणा किंवा चेन्नई लक्षद्वीप किंवा महाराष्ट्र जिथे जिथे सॅटेलाइट ट्रान्समिटर माद्यांना बसवलेत ते अंडी घालून झाल्यानंतर बसवलेले आहेत. डहाणूला ज्या मादीला हा सॅटेलाइट ट्रान्समिटर लावलाय तर ती काही महिन्यांपूर्वी मच्छीमारांच्या जाळ्यात जखमी अवस्थेत सापडली होती. तिथे तिला तिथल्या उपचार केंद्रामध्ये ठेवून तिच्यावर उपचार करून ती बरी झाल्यानंतर तिच्यावरती हे मशीन बसवलं, त्याच्यामुळे ती भारतातली अशी पहिली आहे की जी आपल्याकडे कॅप्टिव्हमध्ये ठेवली गेली होती, तिच्यावर उपचार केल्यानंतर तिला हे मशीन बसवून सोडलंय. आणि सांगायला खूप आनंद होतो की डहाणूतनं ती जी निघाली ती ओमानपर्यंत गेली होती आणि ओमानमधनं आता सद्य परिस्थितीमध्ये ती कर्नाटकमध्ये पोहते. साधारण 4,200 किलोमीटरचा प्रवास

0: तिचा अजूनपर्यंतचा नोंदवलेला आहे, आणि हा आत्तापर्यंत वनविभागाने जे सॅटेलाइट ट्रान्समिटर लावले त्यातला हा सगळ्यात मोठा प्रवास म्हणू. कारण भारत महाराष्ट्रातनं ओरिसामध्ये जी कासव गेली 5 महिन्यामध्ये, तिने 3,500 किलोमीटरचा प्रवास केला होता आणि ही 4,200 किलोमीटरचा प्रवास करून गेली आहे. त्याच्यानंतर मेटल टॅगिंग म्हणून एक प्रकल्प आत्ता मॅनग्रोव्ह सेलकडनं केला जातोय, जिथे अंडी घालत असताना मादी कासवाच्या पुढच्या दोन्ही पंखांना टॅग लावले जात आहेत. ती धातूची एक पट्टी असते,
1: अंडी घालत असताना तेव्हा शांत असते तेव्हा,
0: कारण कान टोचताना जसा आपल्याला त्रास होतो तर तसं मादी कॉन्शियस असताना तिला तो त्रास होऊ शकतो, कारण ते स्टॅपलरच्या पिन सारखं तिच्या पंखाला लावायचं असतं. तर अंडी घालायचा जो तिचा काळ आहे, तर साधारण 15 ते 17 मिनिटांपर्यंत ती एक बेशुद्ध अवस्थेत जाते, जेव्हा तिचं पहिलं अंडं पडतं ते शेवटच्या अंडी पडेपर्यंत. त्यावेळेला बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्या पंखांची किंवा शरीराची काहीच हालचाल नसते, तर ती पंख कधी हलवत नाही, ज्याच्यामुळे असं लावत असताना तिला ब्लीडिंग होऊ शकतं जर ती शुद्धीत असेल तर. त्याच्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेत असताना तिला हे लावणं, आणि त्याच्यानंतर जे आपल्याकडे किनाऱ्यावरती गस्त घालणारे आपले कासव मित्र आहेत, बीच मॅनेजर्स आहेत, तर त्यांना हे सांगण्यात येतं की किनाऱ्यावर मादी आल्यानंतर अंडी घालत असताना, कारण बाहेर येताना तिला डिस्टर्ब अजिबात करायचं नसतं, ती अंडी घालत असताना किंवा परत जाताना तिच्या पंखाला काही टॅग आहेत का हे त्यांनी लक्षात ठेवायचं, आणि असतील तर त्याचे व्यवस्थित फोटो काढायचे. कारण त्या टॅगला दोन्ही बाजूला, एका बाजूला ज्या संस्थेने लावलंय त्याचं नाव आणि दुसऱ्या बाजूला सिरियल नंबर असतात. तर आपल्याकडे हे जे टॅग आहेत हे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिलेले आहेत, पण 30 जानेवारी 2025 हा उपक्रम आपल्याकडे महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू केला गेला. पण ह्या प्रकल्पाच्या आधी 5 दिवस गुहागरला एक मादी अंडी घालायला आली होती, आणि मला आजही आठवतंय रात्री 10:40 वेळ होती, आणि तिथल्या बीच मॅनेजरचा मला फोन आला, कारण कासव मित्रांसाठी बीच मॅनेजर्ससाठी वनविभागाकडून एक कार्यशाळा घेतली जाते आणि यावर्षी कोणते कोणते उपक्रम आपण करणार आहोत ते त्याच्यात त्यांना सांगितलं जातं. तिथे त्यांना सांगितलेलं होतं की यावर्षी आपल्याला मेटल टॅग्स लावायचेत, त्याच्यामुळे बीच मॅनेजरला माहिती होतं की आपल्याला काहीतरी एक वेगळं करायचंय, आणि ते मेटल टॅग कसे असतात, ते कुठे लावणार आहोत ह्याची माहिती त्यांना होती. तर ती मादी आल्यानंतर प्रत्येक मादीच्या डोक्यावरच्या ज्या रेषा असतात त्याच्यावरनं इंडिव्हिज्युअल मादी ओळखता येते, म्हणून आपण त्यांना तसे फोटो काढायला सांगतो, आणि तो फोटो मादीच्या वर तो मोबाईल धरून त्यांनी तो फोटो काढायचा असतो, आणि तो अंडी घालताना, कारण ती त्यावेळेला अनकॉन्शियस असते आणि तेव्हा रात्रीची वेळ असल्यामुळे फ्लॅश वापरावा लागतो, मोबाईलचा फ्लॅश वापरून ज्यावेळेला तिथल्या बीच मॅनेजरने हा फोटो काढला तिच्या पंखावरचे ते दोन्ही बिल्ले चमकले, आणि तिथे त्याच्या लक्षात आलं की हिच्या पंखाला काहीतरी लावलंय, आणि त्याने 10:40 मला रात्री फोन केला की सर हिच्या पंखाला काहीतरी लागलेलं आहे, आणि तुम्ही म्हणालात तसं की धातूची पट्टी आहे, मग त्याला सांगण्यात आलं की फोटो असे काढ की आपल्याला ते नाव आणि नंबर दोन्ही दिसलं पाहिजे. आणि अख्खी रात्र आमची सगळी टीम, मुंबई ऑफिसपासून सगळी टीम हेच शोधत होती की हे टॅग कुठल्या देशात कोणी लावलेले आहेत, कारण झुओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया हे त्याच्यावरती ZSI असं नाव कोरलेलं होतं. 2021 ओरिसा राज्यामध्ये कासवांना अंडी घालत असताना टॅग लावलेले होते हे, आणि ही ओरिसात टॅग झालेली एक कासव 4 वर्षानंतर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती आली. तर त्याच्यामुळे हा आता एक कुठेतरी वेगळा प्रवास आणि हा एक वेगळा बिहेव्हिअर अनुभवायला आलाय, कारण कासव जनरली जिथे जन्म घेतं प्रौढत्वाला आल्यानंतर त्यातली मादी तिथे किंवा त्या जवळपासच्या किनाऱ्यावरच अंडी घालायला येते, आजपर्यंत आम्ही संशोधनात्मक पेपरमध्ये वाचलं होतं किंवा ऐकलेलं होतं. इथे काहीतरी एक वेगळंच दिसलं, आपली एक मादी ओरिसात गेली पण ती फिरून आली एवढंच कळलं आपल्याला, ती किनाऱ्यावरती गेलेली नव्हती, पण इथे हिने ओरिसामध्येही अंडी घातली आहेत आणि महाराष्ट्रातही येऊन अंडी घातली आहेत. सो आम्ही गमतीचा भाग म्हणून नेहमी सांगतो की कदाचित तिचं GPS गणलंय, कारण त्याच्यामुळे तिला कळलं नाही की मी नक्की कुठे जाते किंवा काय जाते.
1: आणि जेव्हा अंडी घालणं क्रिया होते तेव्हा तो किनारा सुरक्षित आहे ही त्याचं एक इंडिकेशन असतं, नाही का? जगभरामध्ये या पद्धतीचं समुद्री कासवांच्या संवर्धनाचे प्रकल्प कुठे कुठे चालू आहेत आणि काय पद्धतीचं काम आपल्याला सांगता येईल?
0: तसं बघायला गेलं तर जगभरात सगळीकडे जिथे जिथे समुद्र किनारे आहेत जिथे कासव अंडी घालतायत तिथे कमी अधिक प्रमाणामध्ये संशोधनात्मक उपक्रम हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, ज्याच्यामध्ये फ्लोरिडा आहे किंवा साऊथ आफ्रिका आहे, अमेरिका आहे, ह्या देशांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये समुद्री कासवांवरती काम करणाऱ्या संस्था, तिथले वनविभाग हे प्रचंड प्रमाणामध्ये संशोधनात्मक काम आत्ता करतायत. महाराष्ट्राची आत्ता ती सुरुवात आहे, पण सगळ्यात शेवटी सुरुवात करून आज सॅटेलाइट ट्रान्समिटरसारखं मशीन पाठीवरती बसवणं हे भारतामध्ये ओरिसानंतर महाराष्ट्रातच पहिल्यांदा झालंय. तर त्याच्यामुळे हळूहळू प्रगती करत करत जे जे काही संशोधन बाहेरच्या देशांमध्ये झालंय त्याचे अभ्यास करून आपल्याकडे सुद्धा आत्ता संशोधनात्मक काम वनविभाग सुरू करत आहे. पण जगात जिथे जिथे ही समुद्री कासव अंडी घालतायत तिथे सगळीकडे कमी अधिक प्रमाणामध्ये संशोधन आत्ता सुरूच आहे.
1: वा, समुद्री कासव दिनाच्या निमित्ताने हे वेगळं विश्व आमच्या श्रोत्यांना ऐकायला मिळालं. तुम्ही दोघंही जण आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते आणि तुमच्या भविष्यातल्या कामांना शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, सप्ताह विशेष हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात. या अंतर्गत 16 जून या समुद्री कासव दिनानिमित्त चर्चा, सहभाग होता चंद्रकांत हल्याळ, मोहन उपाध्ये.

निर्मिती सहाय्य होतं मोनिका मेहकरे यांचं आणि सूत्रसंचालन केलं होतं गौरी लागू यांनी. हा कार्यक्रम आपण पुणे विविध भारती 101 FM वरून ऐकला.

श्रोतेहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया आशा बगे लिखित भूमी या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा पुढचा भाग. अभिवाचन केलंय गौरी लागू यांनी.

कोण तू? केवढा ना बेल वाजवतेस, दारापर्यंत बोसायला वेळ नाही लागत. मैथिली थोडी ओशाळली. बेल जोरातच दाबली गेली असेल, पण त्या मानानं बाई जास्त चिडल्या होत्या. फिरावं आल्या पावली परत, ती दारातच उभी. बाईंचा पारा चढायला सुरुवात होतच होती तर आठवलं रोहिणीने सांगितलेलं, मला दांडेकरांनी पाठवलं. दांडेकर साहेबांनी? त्यांनी एका शब्दाची भर टाकली. हो, ये आत ये, त्या म्हणाल्या. पण तू खूप लहान आहेस, तू काय काम करशील? कामाला बाई ठेवावी तसा त्यांचा सूर. मला कामाची कल्पना दिली गेली आहे, मोलकरणीपेक्षा वेगळं वरच्या लेवलचं काम आहे असं सांगितलंय. मी तासाभरात पडेल ते म्हणाले होते, त्या म्हणाल्या. हो, पण काहीतरी क्रायटेरिया असेल ना? बाईंना बहुधा ते नसेल आवडलं. तुला दांडेकर साहेब काय म्हणाले? मी दांडेकरांशी नाही बोलले, मला रोहिणींनी पाठवलं. रोहिणी मायदेव, वाचनालयातल्या. आता पुढे. तू दांडेकर साहेबांबद्दल बोल, मला रोहिणी बेणी माहीत नाही, त्या तडकन म्हणाल्या. तेच करतेय, तुम्ही काय ऐकूनच घेत नाही आहात. दांडेकरांनी रोहिणीला सांगून तिने मला सांगितलं, इतकी साधी गोष्ट आहे. त्यांनी रागानंच तिच्याकडे पाहिलं. थोड्या वेळाची स्तब्धता दोघींमध्ये होती. ती फ्लॅट पाहत होती, अत्यंत पॉश पण अस्ताव्यस्त. वैभवाच्या जागोजाग खुणा, पडद्यापासून तो साध्या बेसिनपर्यंत, आणि मोठा फ्लॅट. मैथिलीला ते सगळं खूप नवं होतं. कुठून सुरुवात करायची? मग मैथिलीला सुचलं, प्रोफेसर देवस्थळींनी वाचनालयाला पुस्तकं दिली ना? घरात पुस्तकांची गर्दी नुसती, त्या म्हणाल्या. ती ज्या वाचनालयाला दिली तिथली रोहिणी मायदेव माझी मैत्रीण, मी तिथेच काम करत होते. तू वाचनालयात काम करत होतीस, मग तिथली नोकरी का सुटली? अहो, ती नोकरी नव्हती, अशीच महिनाभर होते तिथे सुट्टी म्हणून परीक्षेनंतर. थोडक्यात सांग, किती गोळ घालतीयेस? त्या म्हणाल्या. मी माझा परिचय देते, तुमच्या दांडेकर साहेबांनी पाठवलं म्हणून आले, तुम्हाला गरज नसेल तर मी जाते. बाईंना कोणाच्या आशा बोलण्याची सवय नसावी, त्यांच्या कपाळावर आठी पडली, पण त्यांनी जरा पडतं घेतलं. नाव काय तुझं? त्या जरा मुद्द्यावर येऊन म्हणाल्या, मैथिली हुद्दार. वडील काय करतात? ते डॉक्टर होते, न्यूरोसर्जन, माझ्या लहानपणीच गेले. आई? आई पण गेली? आई पण गेली. ती डॉक्टर होती? नाही, नर्स होती साऊथला, मिशनरी हॉस्पिटलमध्ये. नर्स? बाईंच्या कपाळावर पुन्हा आठी. मिशनरी हॉस्पिटल म्हणजे तुम्ही ख्रिश्चन? माझी अम्मा ख्रिश्चन, ओरिजिनली तमिळियन. मला जरा आपल्यातली मुलगी हवी होती, त्या म्हणाल्या. मला मग तुझे कॅरेक्टर सर्टिफिकेटही लागेल. मैथिली ताडकन उठली, मलाही जमायचं नाहीच. माझं हे 12वीचं वर्ष आहे, प्रोफेसर देवस्थळींची पुस्तकं पाहिली म्हणून खरं म्हणजे मला यावंसं वाटलं. ती त्यांचा निरोपही न घेता बाहेर आली, दार वेगाने ढकललं. संताप मनात मावत नव्हता. त्या प्रोफेसरांची खूप सारी पुस्तकं, ते कपाट, ती लायब्ररी, इथून तो त्या देवस्थळी बाईंच्या घरापर्यंतचं सगळं तिने रागानं पुसून टाकलं. एक दीड महिन्यांनी रोहिणीचा निरोप आला बिनाकडून. दांडेकरांनी पुन्हा विचारलं होतं देवस्थळी बाईंकडे जाण्याबद्दल. आठवड्यातनं दोन एक दिवसही चालणार होतं. दांडेकर नाही, दांडेकर साहेब, देवस्थळी बाईंच्या स्टाईलमध्ये तिने ते शब्द स्वतःशीच मोठ्याने उच्चारले. बाईंना वेडावत, तिला बाईंकडे जावं असं वाटलंच नाही. पण मग एक दोन दिवसांनी मैथिलीच्या सारखं मनात यायला लागलं की आपला अपमान तर झालाच, पण आपणही तो काही ऐकून घेतला नाही. तरीही त्यांनी बोलावलं, म्हणजे इट्स माय टर्न नाव. माणसं असतात खोटी, खोटी वागतात, पण पुस्तकं खरी असतात, त्यात कधी खोटं नसतंच लिहिलेलं. ती पुस्तकं प्रोफेसरांचीही होती, ती आपण ठेवली, लावली, वाचली. ती गोलगोल फिरती रॅक त्यांचीच होती. पुस्तकं वाचता वाचता अभ्यासही करायला लागलोच. रोहिणी, वाचनालय, देवस्थळी, त्यांची पुस्तकं आणि आपण. आता त्या देवस्थळी

हरीबाईंचा रागही नव्हता. रात्री तिने आत्याला फक्त सांगितलं की ती आठवड्यातनं 3-4 दिवस त्या बाईंकडे जाणार आहे. जाऊ का म्हणून विचारलंही नाही. ही काही खूप मोठी गोष्ट नव्हती, तेवढं स्वातंत्र्य तिचं होतंच. आत्याही काही प्रथम बोलली नाही, 12वी वगैरे तिला वाटलंच, पण जास्त खटकलं ते मैथिलीचं तिला न सांगणं. यापूर्वीही जे झालं देवस्थळीबाईंबद्दल ते मैथिलीनी नाहीच सांगितलं. सुरुवातीला गेली तीही आत्याला न विचारताच. बिनानं ते सांगितलं तिला. मैथिलीतला हा बदल आत्याला बरा वाटला नाही. ती आता ऐकत नव्हती, मुठीत मावेनाशी झाली होती. अबोल तर होतीच, आता जास्त गंभीर, अंतर्मुख. घरात फारशी बोलायची नाही कुणाशी. एखादी साधीच गोष्ट जास्तच ठामपणे सांगायची. तिच्या फारशा मैत्रिणीही नव्हत्या, घरी येणाऱ्या तर कुणीच नव्हत्या. आत्याचा कामाचा भार मात्र तिनं खूप हलका केला होता. काम झालं की गॅलरीत, अभ्यासाची नाही तर इतर पुस्तकं. या वयात मुलींमध्ये बदल होतोच, पण वेगळा बदल. त्या स्वप्नाळू होतात. मैथिली तशी होत नव्हती. उलट आपलं स्वप्नाळू वय जसं मुद्दाम बाजूला करावं अशीच काहीशी. रागवावं, नावं ठेवावीत असं काहीही नाही. यावेळी मैथिली देवस्थळीबाईंच्या दारात उभी राहिली नाही, आतच आली. 4:30 झाले होते. त्या थकलेल्या बाईंची कसली तेढ तिला वाटलं. ये, त्याही एक पायरी उतरल्या. नंतर तू आलीसच नाहीस, मी 1-2 आठवण दिलेली दांडेकर साहेबांना. तिनं लायब्ररीतनं घेतलेलं कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यांना दिलं. हे काय? मग तिनंच आठवण करून दिली. पण त्यांना ते आठवतच नव्हतं की ते त्यांनीच मागितलं होतं म्हणून. त्यांनी तिला घर दाखवलं. 2 मोठे फ्लॅट एकत्र करावं असं ते घर. खूप सामान, पसारा, मोठा रेकॉर्ड प्लेअर आणि अजून पुस्तकंही संपलीच नव्हती. प्रोफेसर देवस्थळींच्या स्टडी रूममधल्या कपाटातूनही पुस्तकंच भरलेली होती. त्यांचं टेबल, तिथला टेबल लॅम्प, पेन स्टँड, त्यांना मिळालेले सन्मान, मेडल्स, काही फोटो फ्रेम केलेले कॉन्फरन्सचे, 1-2 परदेशचंही ती पाहत राहिली. ही प्रोफेसर साहेबांची खोली, बाई रुक्षपणे म्हणाल्या. मला हे सगळं सामान काढून टाकायचं आहे. पुस्तकंसुद्धा? मैथिलीने आश्चर्याने विचारलं. खरं म्हणजे पुस्तकंच, कुणी वाचणार नाहीत, नुसता पसारा. विकणार आहात? मैथिलीने विचारलं. कोण विकत घेईल ग? तशीच देईन कोणाला. मैथिलीच्या डोळ्यांपुढे स्वतःचं पुस्तकाचं कपाट आलं, जे पुढे कधीतरी झालं असतं. प्रोफेसर देवस्थळींचा मोठा फोटो होता, एनलार्ज केलेला. आणखी एका फोटोकडे ती बघत होती. हा माझा मुलगा शंतनू, त्यांनी त्याच्याबद्दल जास्त काही सांगितलं नाही. काय शिकतो? इंजिनियर झालाय, मद्रासला असतो. त्यांना मुलाबद्दल बोलायला नको असावं. साऱ्या खोल्या दाखवून झाल्या. सर्वत्र पसारा, किचनमध्ये जास्तच. दोघी पुन्हा पहिल्या खोलीत आल्या, दर्शनी हॉलमध्ये. घराची सामानाची रचना अशी काही विचित्र होती की हॉल, बेडरूम, डायनिंग असं काही वेगवेगळं दिसूच नाही. किचनमध्ये ओटा, गॅस, भांडी म्हणून ते किचन. दिवाण तर प्रत्येक खोलीत होता. माझ्या कामाचं स्वरूप काय, मी काय काय करायचं आहे, तिने विचारलं. या प्रश्नाला बाई चिडतील असं तिला मुळीच वाटलं नव्हतं. ते कसं ठरवायचं? या 1.5 तासात जे सांगीन ते. तुला काही स्वयंपाक, झाडू पोछा करायचा नाही, साधी बाजारहाटही करायची नाही. यावेळी बँकसुद्धा बंद असते. नाही, बँकेचं काम असेल तेव्हा येईन ना मी सकाळी, ती म्हणाली. मग बाई जरा नरमल्या. तेच तर, हेच काम असं कसं ठरेल? तुम्हा शिकणाऱ्या मुलींचं पुन्हा हे नको, ते नको. मी म्हटलं दांडेकर साहेबांना, तुम्ही पाठवलेली मुलगी जादा स्मार्ट असेल तर कसं चालेल? मैथिलीने आता हसूच दाबलं. क्रॅक बाई दिसते. आज आता काय करू? थोडी कॉफी कर, मग सांगते. तिथे आहे सगळं. मैथिलीने कॉफी केली, बाईंपुढे कप धरला. त्यांनी एक घोट घेतला. त्या खुश

0: तू ही फिल्टर कॉफी कशी केलीस नेमकी? मला अशीच आवडते. मला कॉफी फिल्टर दिसला, कॉफीही दिसली. माझी अम्मा हीच कॉफी करायची. प्रोफेसरांना ना कॉफीच आवडत नव्हती, मग मीही घेत नव्हते. किती दिवसात ही घेतलीच नव्हती. फिल्टरसुद्धा साफ नसावं. करून घेतलं मी साफ, मैथिली म्हणाली. कॉफीचा घोट घेऊन त्या कोचात रेलल्या. मग त्यांच्या लक्षात आलं, तिनं एकच कप केलेला. तू तुझी नाही केलीस? नाही का? मी सांगितलं नाही म्हणून? नाही नाही, तसं नाही. हे पहा, मी काही काम असं सांगत नाही, तू सुचेल ते कर. हा पसारा बघ, आवर जमेल तसं. कुठे काय ठेवायचं एकदा समजलं म्हणजे मग? कुठेही ठेव. जागा नसेल तर सरळ फेकून दिलंस तरी चालेल. मैथिली गप्पच झाली. तिनं कामाला सुरुवात किचनमधूनच केली, म्हणून तिनं किचनच जरा आवरलं. मग जाताना विचारलं, निघू मी? हो, त्या म्हणाल्या. आता 2 दिवसांनी येईन, गुरुवारी, तिनं सांगितलं. का उद्या नाही? बाई एकदम चिडल्याच. अहो तसंच ठरलंय ना, मैथिली म्हणाली. असं ठरवलं कुणी पण? ते चिडत चालल्या. मीच, ती ठामपणे म्हणाली. माझं 12वीचं वर्ष आहे, मी सांगितलंय आणि ते मान्यही केलंय. कुणी? दांडेकरांनी. त्या मग गप्प झाल्या. पण असं गप्प राहून ऐकून घेणं त्यांच्या स्वभावात नसावं. बोललं पाहिजे दांडेकर साहेबांना, त्या पुन्हा म्हणाल्या. मग मी यायचं की नाही? मैथिलीनं ताडकन विचारलं. का? त्या सावध झाल्या. नाही, तुम्ही दांडेकरांना विचारून निरोप देणार ना? मी असं काही म्हटलेलं नाही, बाई म्हणाल्या. ती त्यांच्या फ्लॅट बाहेर आली. तिला मोकळं हायसं वाटलं. प्रत्येक शब्दाशब्दाला इथे रण. या घरात काही आपण फार दिवस टिकणारच नाही. कामही काही नाही. श्रीमंत लोकांचं फॅड सगळं. इथे वेगळं नवं असं काही मिळणारच नाही. देवस्थळी बाईंकडे 5-7 फेऱ्यातच मैथिलीला कंटाळा आला. काम फारसं नाही, पण बाईंच्या स्वभावानंच ती जेरीस येत होती. पसारा तर आलाच आटोक्यात. पुस्तकांनाच सर्वात जास्त वेळ लागला. पुस्तकं एकतर खूप होती आणि कशीही कोंबलेली होती. नवी पुस्तकं येत गेली, पण जी नको होती ती बाजूला करणं, पुस्तकं विषयवार लावणं, कवरं घालणं काहीही नव्हतं. तत्वज्ञानाचीच तर किती पुस्तकं होती, कित्येक फाटली होती. मासिकं, जर्नल्स, पत्र यांची रद्दीत साचली होती. किती वर्षात या पुस्तकांना त्यांच्या मालकाचा वा कुणा वाचकाचा प्रेमाचा हात लागला नव्हता. सर्व होईतो मैथिलीचे 15 दिवस तरी गेले. जुना पत्रव्यवहार होता तो निकालात काढायचा होता. तो बघताना शंतनूची एक जुनी फाईल सापडली, मेडिकल रिपोर्ट्सची. त्याचं काय करायचं म्हणून विचारायला गेली तर त्या चिडल्या. ती जुनी फाईल ठेवायची कशाला? अहो म्हणूनच विचारलं. फाडली तर म्हणाल विचारलं का? नाही नाही म्हणणार. सगळ्या पुस्तकांना पत्रांना गॅसवर धरलंच तरी नाही म्हणणार. मला काहीही विचारू नकोस. त्या तडकल्या. श्रोतेव, आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन या काही क्षणांच्या विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
1: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: शेवटलं विचारते. प्रोफेसर साहेबांचे भारी भारी सूट आहेत, शर्ट पॅन्ट्स आहेत, त्यांचं काय करायचं आहे? तुमचे किती कपडे आहेत चांगले ठेवलेले नाहीत? ते सगळे नीट ठेवावे लागतील ना डांबराच्या गोळ्या घालून. त्यांचा पारा मग

जराखाली उतरला. साहेबांचे कपडे सध्या असू दे, मी त्याचा विचार केला नाही, मग बघू. तुमचा मुलगा वापरेल पुढे माग. शंतनू कोण जाणे. प्रोफेसर साहेब बरेच दिवस आजारी होते. हो नाही, त्यांच्या पुस्तकांची जी दशा झाली त्यावरून म्हणते. 5 वर्ष पॅरालिसिस. तेव्हा नाही कोणी ठेवलं माझ्यासारखं. एक मुलगा यायचा पण तो साहेब सांगायचा ते लिहून घ्यायचा, दुसरं काय नाही. मला ना ही सगळी पुस्तकं डोळ्यांपुढे नको वाटतात. पाहिलं की संताप संताप येतो, पेटवून द्याविषयी वाटतात सगळी. का? त्या बोलल्या नाहीत. थोड्या वेळाने म्हणाल्या, इतके दिवस ते होते तर सांभाळला पसारा, आता कशाला. तशीच वेळ आली तर पुस्तकं मला द्या, ती म्हणाली. तुला? तू ती वाचशील? त्या तिरस्कारानं म्हणाल्या. वाचून पाहिन. सध्या तर माझ्याकडे ती ठेवायलाही जागा नाही, पण मी पाहिन. तुला स्वयंपाक करता येतो का? हो. काय येतं? सगळं येतं. पोहे करी येतील बटाटा घालून, रात्री तेच खाईन. मिरची एकच टाक ग, ओलं खोबरं कोथिंबीर सगळं आहे, तुझंही कर. तिनं ते केले बाईंना आवडले, त्यांनी 2 घेतले. तिनंही थोडं खाल्लं पण उरलेच. याबद्दल त्या एकदम रागवल्या. मला वाटलं तुम्ही रात्री घ्याल, तुम्ही तसं म्हणाला होतात. दिवस रात्र पोहेच खाईन का? ते चिडल्या. मैथिलीने त्यांच्याकडे रोखून पाहिलं. तुम्हाला काय वाटलं मी तुमची नोकर म्हणून इथे आलीये? मला अशी कल्पना दिलेली नाही. तुम्ही मला किती पगार देणार हेही मी विचारलं नाही, कामालाच सुरुवात केली. आणि तुम्ही अशा चिडताय मिनटामिनटाला, ती म्हणाली. बाई यावर काही बोलू शकला नाहीत. त्या आठवड्यात ती बाईंकडे फिरकलीही नाही. आणि एक दिवस रात्री 8:30 बेल वाजली. मैथिलीनंच दार उघडलं. समोर एक गृहस्थ उत्तम कपडे घातलेला, आत्याच्या वयाच्या आसपासचा माणूस, मोठा ऑफिसर वगैरे असावा. मैथिली इथेच राहते? हो मीच, ती म्हणाली. मी दांडेकर. ते म्हणाले तेव्हा ती चकित झाली. या ना, असं म्हणत तिने आत्याला आवाज दिला. गोपाळरावही समोर येऊन बसले. देवस्थळी बाईंनी पाठवलं. तुम्ही आला नाहीत ते बघायला. रोहिणीला विचारलं पण तिला काही माहीत नव्हतं. तुमच्याकडे फोन आहे नाही, मग मीच आलो. मैथिली बोलली नाही. मग तेच म्हणाले, काही अडचण आहे का? नाही अडचण नाही, पण मी नाही जायचं असं ठरवलंय. दांडेकरांना आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही. त्यांना बाईंच्या स्वभावाची कल्पना असावी. मी फोर्स करत नाही, पण तुम्ही वेगळ्या बाजूनं पहा. एकटी बाई, घरी गाडी आहे, चालवता येत नाही, भरोशाचा माणूस मिळत नाही. प्रोफेसर साहेब होते तेव्हा त्यांनीही सहन केलं. पण मी का सहन करायचं? तिनं तिच्या तीव्र ठाम स्वरात विचारलं. बरोबर, तुम्ही सगळं का ऐकून घ्यावं? याला काही उत्तर नाही. आता या वयात त्या बाईंमध्ये काय बदल होणार? झाला तर तो तुमच्यातच होईल. तुम्हा नवीन लोकांना माणसं सहन करता आली पाहिजेत. बाईंसंबंधीच असं म्हणत नाही, पण स्वतःच्या कशाशीच संबंध नाही असं तुम्ही तरुण लोकांनी स्वागायचं ठरवलं तर ते कसं? हे तुम्हीच केलं पाहिजे असं नाही, पण तुम्हीही का करू नये? मैथिलीला त्यांच्या बडबडीचं हसूच आलं. काहीतरी पाठ केलेलं म्हणतायत. बाईंपेक्षा या अडचणीत माणसं असतात आणि पर्याय नसतो. ते उठले तेवढ्यात आत्यानं प्लेट समोर केली, सरबत दिलं. ते उठलेले बसले, सरबताचा घोट घेतला. प्रोफेसरांचा माझ्यावर विश्वास होता. तो आवली या माणूस, पुस्तकं लिहिली, वाचली, शिकवली. संसार करता नाही आला. मी त्यांचे पैशांचे व्यवहारही सांभाळले, पण बाईंनी माझ्यावरही अविश्वासच दाखवला. स्वतःला जमत नाही आणि दुसऱ्यावर अविश्वास. मैथिलीला ते सांगत होते ते आवडलं नाही. हे बाईंना जवळचे की तिला? ते उठले. पण मैथिली

येते येईन असं काही म्हणाली नाही. आत्या म्हणाली गोपाळरावांना खाली जा. तेव्हा तीही जिना उतरली, त्यांच्या कारशी उभी राहिली, कार सुरू झाली. जिना चढताना गोपाळराव म्हणाले, मोठा माणूस दिसतो. बँकेत ऑफिसर आहेत मैथिलीनी सांगितलं. राहतात कुठे? हाजी अलीला फ्लॅट आहे, तिनं सांगितलं. नेहमीची वेळ टळून गेल्यावर मैथिली बाईंकडे गेली, दार उघडलं. तिला पाहून त्या दारातनं बाजूला झाल्या. ये वगैरे काही म्हणाले नाहीत. कुठून सुरुवात करावी ते मैथिलीला कळेना. मग सुचलं, दांडेकर घरी येऊन गेले. मी त्यांना जा म्हटलं नव्हतं, त्या म्हणाल्या. मैथिलीला आता राग सुद्धा आला नाही, हसायलाच आलं. काही असलं तर सांगा, मला यायला उशीर झाला तरी लवकर जायचं आहे, आत्याला जरा बरं नाही, स्वयंपाक वगैरे. त्या तिचं ऐकतच नव्हत्या. मुद्दाम ती थांबली. त्या अक्षर बोलल्या नाहीत, पण चेहरा निवळला होता. तीच आत गेली. पत्त्यांचे जोड दिवाणावर पडलेले, ग्लास तसेच पडलेले, फरसाण प्लेटमध्ये उघडं. ग्लास उचलले तर कसला तरी वास आला विचित्र. पत्ते खेळत होतात, तिने विचारलं. रमी गुरुवार शुक्रवारी, त्या एकदाच्या बोलल्या. मैथिलीनं फ्रीज उघडला. काही करून ठेवलेलं नव्हतं, उरलेलंही नव्हतं. सकाळी बाईंनी स्वयंपाकच नसेल केला. फ्रीजमध्ये मेथी दिसली, तिने मेथीचे दोन परोठे केले, टोमॅटोचं सार केलं, दही होतंच बाईंपुढे ठेवलं. आत्ताच तुम्ही सकाळी काही केलं असेल असं वाटलं नाही म्हणून. बाई हात धुवून आल्या, तिथंच कोचावर बसल्या. त्यांना भूक लागलेलीच असावी. त्यांनी पटापट सगळं संपवलं. मग विचारलं, तू? नाही, मला नको, मी दोनच केले होते. तिने सारं आवरलं. मी निघू, ती म्हणाली. जातेस, त्या म्हणाल्या. त्यांचा एकटेपणा तिला खटकला. हो, चांगली रेकॉर्ड लावून देऊ आवडीची तुमच्या? तिने विचारलं. नको नको. मग एखादं पुस्तक देऊ काढून वाचायला? नको ग, त्या आजीजींनी म्हणाल्या. पुन्हा ठेवून देणं होत नाही, इथं तिथे पडलं राहतं. किती मेहनतीनी चांगलं लावून ठेवलंयस, खराब होईल सगळं. खराब कसं होईल? मैथिलीनी मग कॉल ऑफ द व्हॅलीची LP रेकॉर्ड प्लेअरवर लावली. बाई नाही म्हणाल्या नाहीत. त्या ऐकत होत्या की नव्हत्या कळलं नाही, पण डोळे मिटून कोचात रेलल्या होत्या. रेकॉर्ड संपली, तिनं ती काढून ठेवली. पुन्हा काही लावलं नाही, त्याही काही बोलल्या नाहीत. जाते म्हणून सांगायला उभी राहिली तर बाई म्हणाल्या, शंतनू लहान होता त्यावेळी ही LP घेतली, ती लावली की जेवायचा. ते सगळे चांगले दिवस होते. मीही बँकेत होते, छोटा फ्लॅट होता. मैथिलीनी घड्याळाकडे पाहिलं, ते त्यांच्या लक्षात आलं. तुला उशीर होतोय, जा तू, त्या म्हणाल्या. 12वीचं वर्ष सुरू झालं. मैथिलीला अभ्यासाची गोडीच लागली. आता तो अभ्यास निरुद्देश नव्हता, समोर काही होतं. अभ्यासाला तिची तिनंच शिस्त लावली. आत्याला क्लास लावून मागितला नाही. देवस्थळे बाईंकडचे पैसे ती स्वतःजवळच ठेवत होती. ते फार नव्हतेही, पण ते तिचे होते. आता ती बाईंकडे फक्त शनिवार रविवारी जायची. त्यांच्याकडचं जाणं काही फार सुखाचं नव्हतं. बाई तशाच होत्या, तीही तशीच होती. पण मैथिलीनी तिथे जाणं चालू ठेवलं होतं. त्यात आता सातत्यही नव्हतं, वेळही बदलली होती. कधी कधी आठवड्यातनं एकच दिवस जायची, अभ्यास होताच. पण देवस्थळींच्या घरचा रस्ता तिने चालूच ठेवला. दोघीही कदाचित एक एक पायरी उतरून खाली आल्या होत्या. पुष्कळ दिवसांनी मैथिली यावेळी बाईंकडे 4:30 गेली. आज पुन्हा 4:30 वाजले का तुझे? त्या हसून म्हणाल्या. मी आज कामाला आले नाही. मग विचारायला आले की मी तुमच्याकडे राहायला येऊ का? हे शेवटचे 2 महिने घरी फार डिस्टर्ब होतं. बहिणीची मुलगी ती घरी ठेवून जाते, तिला बघावं लागतं, शाळेतनं आणावं न्यावं लागतं, घर खूप लहान, लोकलचे सतत आवाज. बाईंच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्या तिच्या आता पूर्ण परिचयाच्याच होत्या. मला तुम्ही पैसे देऊच नका, तशीही मी यंदा फार कमीच आलेली आहे. बाई एकदम म्हणाल्या, नाहीच जमणार. मैथिलीचा चेहरा उतरला.

ज्यांना तिला अडवायचं असेल फक्त अडवायचं, विरोधच करायचा. तिनं बाईंकडे पाहिलं, बाईही तिच्याकडे पाहत होत्या. या मुलीबद्दल त्यांच्या मनात एक सूक्ष्म राग होता साचलेला, तिचा ताठपणा, अभिमान, बुद्धी, समज, वाचनाची आवड आणि रूपही. सुंदर म्हणता यावं असं नाही, पण एकूण आविर्भाव देखणेपणाचा. एक वाचनाची, पुस्तकांची आवड सोडली तर हे त्यांचंच जणू तरुणपणचं रूप.

श्रोते हो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. अभिवाचन केलं होतं मी गौरी लागो. आजचा कार्यक्रम आता इथेच संपला. नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5:30 प्रसारित करत आहोत
2: पुणे आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
5: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
5: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
6: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
5: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
6: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
5: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
6: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
5: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
6: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
5: सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
4: पुणे आय केअर सांज धारा या कार्यक्रमात मी माधवी पानसरे सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज 15 जून म्हणजे ग्लोबल विंड डे म्हणजेच जागतिक पवन दिवस. यावर्षी जागतिक पवन दिवसाची थीम आहे आपला वारा आणि आपला समाज, आवर विंड आवर कम्युनिटी. आता आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या कम्युनिटीमध्ये वाऱ्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. पंचमहाभूतांपैकी तो एक महत्त्वाचा घटक आहे. वाऱ्याची मंद झुळूक देखील किती सुखावणारी असते ना. वाऱ्याच्या झुळुकेबरोबर वाहणाऱ्या जललहरी म्हणजे पाण्याच्या लाटा गीत गात आहेत ही कल्पनाच किती रोमांचकारी आहे की नाही. निळाईने भरले

गेल्या सांजवेळी चारही दिशांमध्ये सुगम संगीताचे नाद घुमत आहेत. गवताची पाती मान मुरडून नाचतायत आणि फुलं वाऱ्यामार्फत सुगंध चहूकडे पोचता करतायत. इतकं सुंदर वर्णन कवी रमेश आणावकर यांनी केलेलं आहे आणि त्याला तितक्याच सुंदर स्वरांची साथ लाभलेली आहे सुमधुर गळ्याच्या गायिका सुमन कल्याणपूर यांची. दशरथ पुजारींच्या संगीतानं नटलेल्या या गीतानं आजच्या कार्यक्रमाचा आरंभ करूया.

0: श्रोतेहो, आपण घ्या मंद झुळुकेचा आनंद, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आपले आकाशवाणीचे कार्यक्रम. मीही गेले आणि अशी आले.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजरन फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग

0: हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंड चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
4: रमेश डाईंग.
5: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
6: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो, पण बरोबर एक वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती. त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, ॲम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी तिची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खर तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला, मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
7: सौजन्य न्यू विमेन्स हॉस्पिटल, अपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
8: पुन्हा आय केअर सांजधारा या कार्यक्रमात आज आपण वाऱ्यावरती केंद्रित गाणी ऐकतो आहोत, कारण आज आहे जागतिक पवन दिवस. वाऱ्याची मंद झुळूक, हळवेपणा आणि उत्कट भावभावनांचं सुंदर चित्रण ऐकताना मन किती प्रसन्न होतं. लतास्वरात वाऱ्याने गायलेलं गाणं ऐकणं म्हणजे आहाहाहा, किती रम्य कल्पना. ऐकूया संसार या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकरांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: पुन्हा ऐक एअर सांजधारा या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आणखीन एक छानसं गीत. हा खेळ सावल्यांचा चित्रपटातलं, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातला अशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गीत आपण ऐकलं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
2: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
1: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
2: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
1: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
2: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 12:30 to 1 PM या वेळेत.
1: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75 17 92 34 56.
2: 7517923456.
3: पता है, दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयां.
4: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
5: श्रोते हो, कार्यक्रमाच्या समारोपात आपण ऐकणार आहोत एक निसर्गातील चैतन्याचा वापर करून मानवी भावनांचं अचूक चित्रण असलेलं गीत. संध्याकाळची वेळ, आकाशात चमचमणारा शुक्र तारा आणि मंद वारा आणि पाण्यातील चंद्रप्रकाशाचं प्रतिबिंब या रम्य वातावरणात प्रियकर आपल्या प्रेयसीच्या सान्निध्यात कसा हरखून गेला आहे ते ऐकूया मंगेश पाडगावकरांच्या शब्दात, श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या स्वरातलं हे गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आयकेअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: श्रोते हो, संध्याकाळचे ठीक 6 वाजलेत. पुणे वृत्तांत जाणून घेऊया.

विविध भारती पुणे, सविता मुस्कर सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन येत्या 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत होणार आहे. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भात झालेल्या स्वतंत्र बैठकींमध्ये हा निर्णय घेण्यात आला. 3 आठवड्यांच्या अधिवेशनाच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकही मांडलं जाणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या लोकोपयोगी योजना राबवत पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांचं विस्तारीकरण, पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसना मंजुरी आदी पुण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. गेल्या 12 वर्षात देशात पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासन आल्याचं ते यावेळी म्हणाले. उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली. यानिमित्तानं पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये आज प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात नव्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या लहानग्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रत्येक शाळेत डिजिटल क्लासरूम, दर्जेदार पाठ्यपुस्तकं आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी

0: शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रात यश संपादन करावं यासाठी प्रत्येक तालुक्यात चांगली क्रीडांगणं उभारली जात आहेत असं पवार यांनी यावेळी सांगितलं. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी खुलं झालं आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी गेल्या काही दिवसांपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. आजपासून दररोज मंदिरात 1,000 भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी दर्शन पास अनिवार्य करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. भाविकांनी मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पास मिळेल. अंमली पदार्थ विरोधी कृती दल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि स्वयंसेवी संस्थांनी अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाला मध्यवर्ती ठेवून देशभर जनजागृतीसाठी व्यापक उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावर घोषवाक्य, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि रील तयार करण्याची स्पर्धा होणार आहे. येत्या 21 जून पर्यंत या स्पर्धेसाठी विनामूल्य नाव नोंदणी करता येईल. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या NSS विभागाशी संपर्क साधावा. सर्व वयोगटातील विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांनी या राज्यव्यापी स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी केलं आहे. येवलेवाडी इथल्या KJ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटतर्फे पुण्यात 17 ते 19 जून दरम्यान इग्नाईट 2026 ही आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यामध्ये संशोधक, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, नवोन्मेषक एकत्र येऊन अभियांत्रिकी, नवोपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर विचारमंथन करणार आहेत. चित्रभारती 2026 या लघुपट महोत्सवात डॉक्टर ज्ञानेश्वर जाधवर दिग्दर्शित कूस या लघुपटानं सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान पटकावला. डॉक्टर जाधवर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार तर अभिनेत्री अनुया कळसकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आपल्या कार्यकर्तृत्वानं पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात मोलाची भर घालणाऱ्या मान्यवरांचा सन्मान महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला जातो. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथक नर्तक डॉक्टर पंडित नंदकिशोर कपोते यांचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 35.2 तर किमान 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: श्रोतेहो, पुणे वृत्तांत आपण ऐकलात विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM band 101 MHz या चॅनेलवरून. संध्याकाळचे 6:05 आणि 46 सेकंद झाले आहेत. देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं हे गाणं आहे मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं. 1963 मध्ये प्रदर्शित झालेला हा एक ऐतिहासिक पण काल्पनिक कथेचा चित्रपट. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन हे भालजी पेंढारकर यांचं होतं. तर चित्रपटात कलाकार होते सूर्यकांत, जयश्री गडकर, चंद्रकांत, बाबूराव पेंढारकर. या चित्रपटातली काही गाणी ही शांता शेळके यांनी, तर काही गाणी ही जगदीश खेबुडकर यांनी लिहिली. आणि चित्रपटाला संगीत दिलं होतं आनंद घन म्हणजेच लता मंगेशकर यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 17व्या शतकातील चित्तवेधक कथानकामुळे आणि संगीत दिग्दर्शक म्हणून आनंद घन म्हणजेच लता मंगेशकर यांनी दिलेल्या सर्वोत्कृष्ट संगीतामुळे हा चित्रपट त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाला. मंडळी, याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं हे गाणं गायलं होतं लता मंगेशकर यांनी. गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीतकार आनंद घन. निर्भय मंजुळाच्या शौर्याची काल्पनिक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती आणि त्यासाठी मंजुळाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून जयश्री गडकर यांची निवड झाली होती. जयश्री गडकर या कारवारमध्ये जन्मलेल्या कोकणी भाषिक अभिनेत्री. सुमारे 250 चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आणि नंतर रामानंद सागर यांच्या घराघरात पोहोचलेल्या रामायण या दूरदर्शन मालिकेत प्रभू रामचंद्र यांच्या मातेची म्हणजेच कौसल्याची भूमिका त्यांनी साकारली. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, मोहित्यांची मंजुळा या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरच्या जयप्रभा या स्टुडिओमध्ये झालं होतं. त्या काळातल्या ऐतिहासिक किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी स्टुडिओमध्ये सेटची काळजीपूर्वक रचना करण्यात आली होती आणि ऍक्च्युअल लोकेशन्सवर शूट करण्याच्या ऐवजी किल्ल्यांची प्रतिकृती तयार करून स्टुडिओमध्ये शूटिंग करण्यात आलं होतं. चित्रपटात मंजुळाच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली होती आणि असा उल्लेख देखील करण्यात आला होता की महाराष्ट्रामध्ये घरोघरी मंजुळासारख्या शौर्यवान लेकी जन्माला आल्या पाहिजेत. म्हणूनच 1963 मध्ये महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजेच 1 मे रोजी अधिकृतपणे सर्व चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. मोहित्यांची मंजुळा हा त्या वर्षातला सर्वात लोकप्रिय चित्रपट मराठी चित्रपटांपैकी एक होता. तर मंडळी आज या भागात इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात गीतकार शांता शेळके यांचं आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे एक सुमधुर गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून 101 FM ह्या पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून. संध्याकाळचे 6:15 वाजलेत. सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता प्रसारित करणार आहोत.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आपण जाणता आज 15 जून 1928 हा सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते, सूत्रसंचालक अशा शंकर वैद्य यांचा जन्मदिवस. ओतूर या गावी त्यांचा जन्म झाला. आज त्यांच्या जन्मदिनी आपण त्यांनी लिहिलेलं एक गीत ऐकणार आहोत. हे गीत देखील लहान मुलांना लहान वयातच पर्यावरणाचं महत्त्व सांगण्यासाठी अतिशय योग्य आहे. मुलांच्या निर्मळ निरागस मनात निसर्गाविषयी प्रेम जागृत करण्यासाठी शालेय सहलींचा देखील फार छान उपयोग होऊ शकेल. निसर्गातल्या विविध घटकांची लहान मुलांना ओळख होईल आणि त्याचं महत्त्व देखील त्यांना समजेल. चिमणराव गुंड्याभाऊ या चित्रपटातलं बालचमुनी गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत ऐकूया. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924259. स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
5: मग आता ही भीती घालूया.
6: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
5: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकीसरशी होतात.
6: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
5: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
6: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
5: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
6: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
5: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
6: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
5: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11.
6: 8885600011.
0: शंकर वैद्य यांची आलाक्षण गेलाक्षण किंवा कालस्वर हे कविता संग्रह आपण निश्चितच वाचले असतील. शंकर वैद्य यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार तसंच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानचा पुरस्कार

वाघविलासिनी पुरस्कार हे पुरस्कारही प्राप्त झाले होते. शंकर वैद्यांच्या पत्नी सरोजिनी वैद्य या देखील प्रतिभाशाली कवयित्री आणि चरित्र लेखिका होत्या. साहित्यिक असण्याबरोबरच शंकर वैद्य यांनी पुणे, मुंबई आणि नागपूर इथे विद्यादानाचं आणि अध्यापनाचं अनमोल कार्य केलेलं होतं. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना आपण ऐकूया गोष्ट धमाल नाम्याची. या चित्रपटासाठी त्यांनीच लिहिलेलं एक गीत अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नवविवाहित वधूच्या मनातल्या हळुवार भावना आणि आनंदाचं एक गीत आता आपण ऐकणार आहोत. नववधूच्या प्रफुल्लित आणि स्वप्नमय मनाचं अतिशय सुंदर आणि काव्यात्मक वर्णन केलेलं आहे. साजण स्पर्शाची जाणीव करून देणारी वाऱ्याची झुळूक तिला

एक गीत आता आपण ऐकणार आहोत. नववधूच्या प्रफुल्लित आणि स्वप्नमय मनाचं अतिशय सुंदर आणि काव्यात्मक वर्णन केलेलं आहे. साजण स्पर्शाची जाणीव करून देणारी वाऱ्याची झुळूक तिला कशी सुखावते, ऐकूया नितीन आखवे यांनी शब्दबद्ध केलेलं, श्रीधर फडके यांनी संगीतानं सजवलेलं आणि आशा भोसले यांच्या स्वरानं नटलेलं हे गीत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. पता है दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयां.
2: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.
5: श्रोते हो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल
8: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
7: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
8: सौजन्य डॉक्टर मृण्मय धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर हडपसर पुणे.
7: संपर्क 78 23 84 11 20
8: 7823 84 1120.
9: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमय पाठक MBBS DNB मेडिसिन DNB रिमॅटॉलॉजी संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 16 जून 2026 रोजी सायंकाळी 4:45 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रिमॅटॉलॉजी सेंटर पाटील रिजन्सी एरंडवणे पुणे. कॉल करा 9075111591. निरोगी सांधे सक्रिय जीवन.
5: कार्यक्रमात आता ऐकूया जानकी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि

0: जानकी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95

0: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025537005 आणि 25537106। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।
1: श्रोतेहो, याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: श्रोते हो, 6:45 झाली आहेत. ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आता प्रसारित करणार आहोत.
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
2: आणि आयुर्वेदाचा मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
1: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
2: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील पाचवा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला हा पाचवा श्लोक. याचा अर्थ असा, कोणीही काही ना काहीतरी कर्म न करता क्षणभर देखील केव्हाही राहत नाही. प्रत्येक जण प्रकृतीजन्य गुणांच्या अधीन असल्याने ते गुण प्रत्येकाकडून कर्म करवतच असतात. आचार्य विनोबाजी म्हणतात, कर्माविण कधी कोणी न राहे क्षण मात्रही, प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करितातची. अर्जुन म्हणतो, मी कर्म करणार नाही,

हे युद्धाचं घोर कर्म माझ्याकडून होणार नाही. अर्जुनाची मनाची स्थिती नैष्कर्म्य होण्याची होती. पण सर्वात महत्वाचं, काही कर्म अशी असतात, कोणी कितीही टाळू म्हटलं, करणार नाही म्हटलं, तरी शरीरात होतच राहतात. माणसाची इच्छा असो वा नसो, कोणत्याही सजीवाच्या देहात इंद्रिय आपापली कर्म करतच असतात. त्याला ती कळत नाहीत किंवा जाणवत नाहीत, पण कर्म होतच असतात. हल्लीच्या आधुनिक वैद्यकशास्त्रात ज्याला ऑटोनॉमस मुवमेंट्स असं म्हणतात, म्हणजे हृदयाचं स्पंदन, अन्नाचं चयापचय, डोळ्याचे उन्मेष निमिषोन्मेष, रक्ताचं अभिसरण, श्वासोच्छ्वास, हे सगळं चालू राहतंच. ती आपल्याला कळतही नाहीत, पण त्यांचं अखंडित काम आयुष्यभर चालू राहतं. त्या स्वायत्त क्रिया या क्षणभरही थांबत नाहीत. तसं पाहिलं तर हा ज्ञानाच्या क्षेत्रात विज्ञानाचा विचार भगवंतांनी सांगितला. या क्रिया जीवाच्या अधीनही नसतात. आपण म्हणतो ती ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे विषय, त्यांची कर्म चालूच असतात. एखादा सुगंधाचा झोत आला तर घ्राणेंद्रियांनी तो आपोआप घेतला जातो. शब्द हा कानाचा विषय, सदा सर्व काळ कानावर काहीतरी पडत असतं. ऐकायचं नसलं तरी ते ऐकू येतं. इथे माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, देखे विहित कर्म जेतुले, ते सळे जरी वोसन दिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले, का नासारंध्र बुझाले परिमळू नेघे. ना तरी प्राणापान गती, का निर्विकल्प झाली मती, की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. जेवढं म्हणून विहित कर्म आहे ते हट्टानी करायचं सोडून दिलं तर शरीरातल्या इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झालेत का? नाक कान नेत्र यांनी आपापले विषय टाकलेत का? प्राणापान गती ती थांबलीये का? मनानी कल्पना करायचं थांबवलंय का? तहानभूक थांबलीये का? प्राणापान गती ती आपोआप सुरू असते. इतकंच काय, शरीरात 10 प्रकारचे वायू आहेत. प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे 5 प्रमुख प्रकार. त्याचप्रमाणे 5 उपवात आहेत. नाग, कुर्म, कृकल, देवदत्त, धनंजय, यातले कोणतेही प्रकार बंद होत नाहीत. देहातली प्रत्येकाची कर्म ठरलेली आहेत, ही कधीही बंद होत नाहीत. वैद्यकीय शिक्षणात जेव्हा शरीरशास्त्र, ॲनॉटॉमी आणि शरीरविज्ञानशास्त्र, फिजिओलॉजी हे शिकतो, तेव्हा कळतं शरीरांतर्गत ज्या घडामोडी चाललेल्या असतात त्या इतक्या नाजूक आणि गुंतागुंतीच्या आहेत. त्याचा अभ्यास करताना जाणवतं हे एवढं आपोआप कसं घडत असेल, कोण घडवत असेल. जे शरीर ज्याला आपण आपलं म्हणतो त्यालाही त्याचा पत्ता नसतो. जे हल्लीचं शास्त्र उलगडून सांगतं ते अध्यात्मशास्त्रात इतके वर्ष आधीच सांगितलं गेलंय. सांगायचं महत्व असं की कितीही कोणी ठरवलं की कर्म करायचं नाही, नैष्कर्म व्हायचं, तरी ते शक्य नाही. त्याच्या पुढे जाऊन पाहिलं तर आहार, निद्रा, वस्त्र याची गरज अगदी सर्वसंग परित्याग केलेल्या माणसालाही असते. म्हणजे देह जोवर आहे तोपर्यंत काही ना काही कर्म घडत असतात. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म होतच असतात. देह चैतन्य असताना कर्मत्याग संभवत नाही. ही सगळी कर्म प्रकृतीच्या अधीन असतात. प्रकृतीचे सत्व, रज, तम हे गुण ही कर्म करून घेतात. एखाद्या वायूच्या झपाट्यात उडलेलं पान ते काही हालचाल करत नाही, ते त्या वाऱ्याच्या झोतात इकडे तिकडे भिरभिरत असतं. तशी प्रकृती वशात देहाकडून कर्म घडत असतात. एखाद्या वाहनात बसलेला माणूस स्वतः निश्चल असतो, पण त्याचं शरीर त्या वाहनाबरोबर चाललेलंच असतं. जे उचित कर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म टाळायचं आणि ते न करता नैष्कर्म होऊ पाहायचं, तेही कसं तर कर्मेंद्रियांची प्रवृत्ती आहे त्याचा विरोध करून. भगवंत म्हणतात कर्मत्याग तर होतच नाही, फक्त तो दांभिकपणा आहे. मनातून विषयांची ओढ असतेच, पण कर्म होत नाही. पण कर्म करायचं नसतं. भगवंत अर्जुनाला पुढे म्हणतात, मनानी इंद्रियांच्या विषयात आसक्ती न धरता जो कर्म करतो तो खरोखर विशेष आहे. असा मनुष्य निश्चळ मनाचा असतो, परमात्मा स्वरूपात घडून गेलेला असतो. तो विहित कर्माचा त्याग करत नाही, तो व्यवस्थित कर्म करत असतो, फक्त त्या विषयात लिप्त होत नाही. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, वाचोनी कर्मारंभ उचित, न करिताची सिद्धवत, कर्महीना निश्चित होईजेना, का प्राप्त कर्म सांडीजे, येतुलेनी नैष्कर्म्या होईजे. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे, म्हणोनी आईके पार्था, जया नैष्कर्म्यपदी आस्था,

या उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. योग्य कर्माचा आरंभ न करता कर्महीनाला एखाद्या सिद्धाप्रमाणे निष्कर्म्य नक्कीच होता येणार नाही. किंवा अधिकारानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकून निष्कर्म व्हावं हे बोलणं अर्जुना अगदी व्यर्थ आहे. इतकंच नव्हे तर मूर्खपणाचंही आहे. ज्याला निष्कर्म्यपदी आस्था आहे त्याला उचित कर्म त्याज्य नाहीत. भगवान श्रीकृष्ण जो कर्मयोग सांगतात तो दोन पायांवर उभा आहे. एक पाय अनासक्ती, म्हणजेच कशाची कामना न धरत कर्म करणं, मनात फलाशा न ठेवणं, आणि दुसरा पाय अहंकार मुक्ती. अनासक्तीच्या बाबत भक्तीला फार महत्व आहे. कर्म हे एखाद्या कागदाच्या कपट्याप्रमाणे असतात. अनासक्तीने, अनाहंकाराने, भक्तियुक्त अंतःकरणाने ते केलं तर तो कागदाचा तुकडा एखाद्या चलनी नोटेप्रमाणे मोलाचा होतो. हल्लीच्या भाषेत एखाद्या दाखल्यासारखं ते सर्टिफिकेट असत. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, राजाज्ञेची अक्षरे आहाती, ती चामा एका जया पडिती, तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. राजाच्या आज्ञेची अक्षर ज्या चामड्याच्या तुकड्यावर आहेत त्या तुकड्याच्या मोबदल्यात सर्व पदार्थ प्राप्त करून घेता येतात. कर्माच्या बाबतीत अनासक्ती आणि अनाहंकार या गोष्टी अत्यंतिक महत्वाच्या आहेत. पण आजच्या काळात त्यातून शिकायची गोष्ट अशी की प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेली कर्म कर्मयोगाप्रमाणे करावीत. कर्म चुकवण्यासाठी निष्कर्म्य झाल्याचा आव आणू नये. ते कर्म जरी अवघड असलं, आपल्याला अप्रिय असलं, तरी ते प्राप्त कर्म म्हणूनच करावं. कोणत्याही माणसाला अगदी सर्वसंग परित्याग केलेल्या संन्याशाला सुद्धा सगळी कर्म टाळता येत नाहीत, ती करावीच लागतात. एवढंच नव्हे तर ती प्रकृतीवशात घडत राहतात. आजच्या संदर्भात हा श्लोक निसर्गाचा आणि आपल्या अस्तित्वाचा महत्वाचा नियम समजावतो. या पृथ्वी तलावर आलेला कोणताही सजीव अगदी मानवासकट सतत काहीतरी काम करत असतो. सगळ्या कामांना दोन दिवस सुट्टी असं तुम्ही ठरवलं तरी आपलं मन सुट्टी घेत नाही, हृदय फुफ्फुसही ही सुट्टी घेत नाहीत. तिथे नित्य कर्म सुरूच असतं आणि म्हणूनच आपलं अस्तित्व आहे. सत्व रज तम या तुमच्या नैसर्गिक प्रकृतीनुसार आपण विचारात मग्नच राहतो. काहीही न करणं हा एक भास आहे. काहीही काम न करता शांतपणे मोबाईल बघत बसणं हे एक कामच नाही का? आपली उपजत वृत्ती जर काम करण्याचीच आहे तर आपल्या हातून आपल्यासाठी महत्वाचं, समाजासाठी उदात्त असं काम करायला काय हरकत आहे? काम आणि दिवस यामुळेच सत्कारणी लागेल आणि त्या परमानंदाकडे आपली वाटचाल चालू राहील.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम श्रोते हो आपण आत्ताच ऐकला। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz। आपण आमचे कार्यक्रम रेडिओ सेटवर तर ऐकू शकताच, त्याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकू शकता। संध्याकाळचे 7 वाजतात, काही क्षणातच जयमाला हा फौजी जवानांसाठीचा कार्यक्रम आम्ही राष्ट्रीय सेवा वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत।
2: भारतीय राष्ट्रीय सेवा जयमाला कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में।

0: महबूब की मेहंदी इस फिल्म का गीत था किशोर कुमार की आवाज में, आनंद बख्शी के बोल थे, लक्ष्मीकांत प्यारेलाल की तर्ज थी।
1: विविध भारती पर बहती है सुरों की सरिता। घोलती है आपके जीवन में शास्त्रीयता, बारीकियां रागों की, श्रृंगार सुरों का समय बीता, दौर बदले, कायम है संगीत की मधुर पाठशाला। हर रोज सुबह और शाम 6:45 पर संगीत सरिता सिर्फ विविध भारती पर।
2: श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत। आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगात सर्वदूर। पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आता प्रसारित करणार आहोत।
3: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक। विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
4: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं।

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत जनाबाई यांची ही रचना, संगीत बाळ पळसुले यांचं आणि स्वर अनुराधा पौडवाल यांचा.

0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीतपुष्प अगदी थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
3: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: पता है, दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयां.
5: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
0: कार्यक्रमात आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत रामदास स्वामींची रचना, संगीत राम फाटक यांचं.

0: संत रामदास स्वामींची ही भक्तिरचना आपण ऐकलीत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
3: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
5: रमेश डाईंग.
3: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

0: अनुराधा मराठे यांनी गायलेली संत रामदास स्वामी यांची भक्तिरचना श्रोतेहो आपण ऐकलीत. आणि या रचनेबरोबरच गजर पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 8 वाजतात. हवा महल हा कार्यक्रम आम्ही राष्ट्रीय सेवा वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 10 वाजलेत. छायागीत हा कार्यक्रम काही वेळातच आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत.
1: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: न रहा वो गुलशन, अब वो हवा भी तो नहीं है।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

ये लगता है कि जहाँ

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: समझ हो कैसे समझाऊं, बड़े ना समझ हो कैसे।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। रात्रीचे 11 वाजलेत, प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण

0: उपचार या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
1: श्रोते हो। सुरैया किंवा सुरैया जमाल शेख या 1940 आणि 1950 दशकातील भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री होत्या। प्रख्यात संगीतकार नौशाद यांनी त्यांचा आवाज ओळखला आणि त्यांना शारदा चित्रपटात गाण्याची पहिली संधी दिली। त्यांनी आपल्या कारकिर्दीत 338 अधिक गाणी गायली। प्यार की जीत, दिल लगी, अनमोल घडी, बडी बहन, परवाना यासारख्या चित्रपटातला त्यांचा अभिनय आणि गाणी विशेष गाजली। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया बडी बहन या चित्रपटातल्या सुरैया यांच्या गीतानं। गीतरचना आहे कमार जलालाबादी यांची आणि संगीत आहे हुस्नलाल भगतराम यांचं, स्वर सुरैया यांचा। ऐकूया हे गीत।

0: बडी बहन या चित्रपटातलं हे गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595249159.
3: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ विझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बेमिसाल चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेली मजरू सुलतानपुरी यांची गीतरचना. संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

0: बेमिसाल या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्री गजांत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमात आता ऐकूया हाथी मेरे साथी या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेली आनंद बक्षी यांची गीतरचना.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व

0: कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याज दर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःच घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी,
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
6: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
8: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: अमर प्रेम या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
3: रमेश डाईन.
4: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
0: कार्यक्रमाच्या समारोपात आपण घर या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत ऐकणार आहोत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी माधवी पानसरे आपला निरोप घेते. शुभरात्री. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून 50 मिनिटांनी. जय हिंद.